मध्यमध्ये 239.68 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 26 वैशाख शके 1948 अर्थात 16 मे 2026 सकाळचे 5:55 आणि 35 सेकंद झालेत. आमच्याची पहिली प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. श्रोते हो सुप्रभात.

ऋषिकेश बडोसे यांच्या स्वरात हनुमान स्तोत्र आपण ऐकलं. गीर्वाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते आता ऐकूया प्रभात वंदन हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला वसंत बापट यांची भूपाळी, स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

सदाशिव जावडेकर यांची रचना आपण ऐकलीत संजीव अभ्यंकर यांच्या स्वरात. प्रभात वंदन या कार्यक्रमात यानंतर पुन्हा एकदा सदाशिव जावडेकर यांची भक्तिरचना. स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

0: समूह स्वरातील या रचनेबरोबरच प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:40 झालेत. कृषी वार्ता या कार्यक्रमात गांडूळ खत याविषयीची माहिती ऐकूया. वाचक स्वर महेश इनामदार यांचा.
1: मंडळी, गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. मग अशा या मित्राची ओळख आपल्याला असायलाच हवी, नाही का? या मित्राला गांडूळ, दानवे, वाळे, केचवे अशा अनेक नावांनी ओळखलं जातं. शेतात कंपोस्ट खड्ड्यात ओलसर ठिकाणी आपल्याला गांडूळ पाहायला मिळतात. गांडूळ हा प्राणी ओलसर जागेत अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांवर आपली उपजीविका करत असतो. मातीमिश्रित पदार्थ खाऊन जमिनीच्या पृष्ठभागावर विष्ठेच्या स्वरूपात तो बाहेर टाकतो. या विष्ठेत वनस्पतींना पोषक असणारे अन्नद्रव्य आणि वाढवर्धक द्रव्य असतात. गांडूळ जमिनीत रोज 80 फूट हालचाल करतो. यामुळं जमिनीची चांगली मशागत होते. यामुळं जमिनीचा पोत सुधारतो. जमिनीतल्या अन्नघटकांचं विघटन वेगानं होतं. गांडूळाची विष्ठा आणि अंडी म्हणजेच गांडूळाचं खत, असं हे गांडूळ खत आपल्या सेंद्रिय शेतीत फारच महत्त्व

0: ची भूमिका बजावतं. मंडळी गांडूळ खतात नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, मॅंगनीज, जस्त, तांबे इत्यादी अन्य घटक असतात. यामुळे गांडूळ खत हे शेतीला फारच उपयुक्त असतं. असे गांडूळ खत आपण अगदी कमी खर्चात घरच्या घरी तयार करू शकतो. गांडूळ खत तयार करण्यासाठी इसिनिया फिटिडा, द्रविड विल्सी, डायकोगॅस्टर बोलावी अशा अनेक म्हणजे जवळजवळ 300 वर जाती आपल्याला गांडूळांच्या पाहायला मिळतात. पण सेंद्रिय पदार्थ जास्त खाण्यासाठी जमिनीत जास्तीत जास्त फिरणाऱ्या डिसिनिया फिटिडा आणि युड्रेलिस युजेनी या दोन जाती गांडूळ खत निर्मितीसाठी अवश्य वापराव्यात. गांडूळ खत हे दोन प्रकारे तयार करता येतं, एक खड्डा पद्धत आणि दुसरी ढीग पद्धत. गांडूळाच्या खताच्या गरजेनुसार शेडची उभारणी करावी. 3 फूट रुंद आणि 4 फूट खोल चर खोदावी. कच्चं बांधकाम करावं आणि अशा या तयार केलेल्या खड्ड्यात तळाशी 10 इंचचा सावकाश कुजणाऱ्या तुरकट्या, पराठ्याचे तुकडे, नारळांच्या शेंड्या, उसाचे पाचट टाकावं. त्याच्यावर पाणी मारावं. त्याच्यावर अर्धवट कुजलेले कंपोस्ट खत, पोयटा माती, हिरवे खत, भाजीपाल्याचे अवशेष, धान्यातला कोंडा, कोंबड्यांची विष्ठा, शेणखत यांचा थर द्यावा. पाणी शिंपडावं आणि भरून घेतलेल्या पदार्थांवर 1000 गांडुळे सोडावीत आणि ओल्या गोंडपाटाने खड्डे झाकून घ्यावेत. वरच्यावर खड्डा ओलसर राहील अशा पद्धतीनं पाणी मारत राहावं. याच पद्धतीने उभारलेल्या शेडमध्ये जमिनीवर सभोवार 2.5 फुटी भिंती बांधून त्यात गांडूळ खत तयार करावं. 1 ते 1.5 महिन्यात गांडूळ खत तयार होतं. 100 किलो गांडूळ महिनाभरात 2 टन गांडूळ खत तयार करतात. असे तयार झालेले गांडूळ खत रवाळ, भुसभुशीत, हलके, चहाच्या भुकटीसारखे असते. पाणी मारणं 2 दिवस बंद करावं. यामुळे गांडुळी खाली जातात तेव्हा वरच्या थरातले खत हलक्या हाताने काढून घ्यावं. खत काढून घेतल्यानंतर पुन्हा याच पद्धतीने खड्डा भरून घ्यावा. फक्त पुन्हा नव्याने गांडूळ सोडण्याची आवश्यकता नसते. गांडूळ खत तयार करण्यासाठी गांडूळाची प्रजनन क्षमता कमी कालावधीत जास्त असावी. जास्त सेंद्रिय पदार्थ खाऊन त्याचे विष्ठेत रूपांतर करण्याची क्षमता जास्तीची असावी. अंडीपुंज निर्मितीचा वेग हा जास्त असावा. शिवाय गांडूळ ही निरोगी असावीत. सुप्तावस्थेचा कालावधी त्यांना नसावा. गांडूळ खताच्या खड्ड्यापासून वर्मी मांस मिळतो. हे द्रवरूप असल्यानं फवारण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. अशा या तयार केलेल्या गांडूळ खताचे आपल्याला अनेक फायदे सांगता येतील. गांडुळामुळे जमिनीचा पोत सुधारतो. मातीच्या संरचनेत बदल घडून आणला जातो. गांडुळाच्या विष्ठेतून फॉस्फरस, पोटॅशियम आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीला निर्माण होऊन ती पिकांना सहजपणे उपलब्ध होतात. जमिनीची 2 ते 2.5 इंच खोल अशी नैसर्गिक आतल्या आत मशागत गांडुळाच्या फिरण्यांमुळे होत असते. त्यामुळं हवा, पाणी, तापमान यांचं प्रमाण योग्य राहतं. पाण्याच्या ओलाव्याचं बाष्पीभवन फारच कमी होतं. माती उत्तम प्रतीची गांडुळांमुळे बनवली जाते. पर्यावरणाला उपकारक म्हणून गांडूळ खत ओळखलं जातं. जमिनीचं आरोग्य यामुळं चांगलं राहतं. निर्यातक्षम उत्पादनासाठी अत्यंत उपयुक्त म्हणजेच गांडूळ खत. मंडळी, गांडूळ खत आपल्याला वरदान आहे. म्हणूनच आपण निश्चय करून आपल्या गरजेपुरते गांडूळ खत तयार करून त्याचा वापर आपल्या शेतामध्ये करायला काहीच हरकत नाही.
1: गांडूळ खत याविषयीची माहिती आपण ऐकलीत. कृषीवार्ता या कार्यक्रमात वाचक सर होता महेश इनामदार यांचा. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा.
2: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण टेनिस एल्बो याविषयी मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ठेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.
3: श्रोतेहो, या भागात आपण टेनिस एल्बो म्हणजे काय याबद्दल जाणून घेऊयात. टेनिस एल्बो हा कोपराचा एक वेदनादायी आजार आहे जो की मनगटाच्या व हाताच्या अतिवापरामुळे होतो. टेनिस एल्बोच्या कारणाबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर हाताच्या वारंवार होणाऱ्या हालचालीमुळे हातांच्या स्नायूंना थकवा येतो. हातांचे सर्व स्नायू एकाच टेंडॉनद्वारे कोपराला चिटकलेले असतात. त्यामुळे वारंवार हालचालीमुळे जेव्हा स्नायू थकून जातात तेव्हा सर्व भार त्या एकाच टेंडॉनवर येतो. मग त्यावर सूज येते व टेनिस एल्बोची लक्षणे दिसायला लागतात. टेनिस एल्बोच्या लक्षणाबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर कोपराच्या बाहेरील बाजूस वेदना व जळजळ होते. हाताची पकड कमी होते किंवा त्रास होतो. विशिष्ट हालचालीमध्ये हा त्रास जास्त जाणवतो. जसे की

0: टेनिस खेळणाऱ्यांना बॅकहँड मारायला त्रास होतो, बांधकाम करणाऱ्या मिस्त्री बांधवांना प्लास्टर करताना त्रास होतो, घरातील रोजच्या कामातही गृहिणींना त्रास होतो, जसे की झाडू मारणे, भांडे धुणे, कपडे पिळणे इत्यादी कामामध्ये विशिष्ट स्नायूची हालचाल झाली की वारंवार अशी हालचाल झाली तर टेनिस एल्बोची लक्षणे दिसायला लागतात. वेदना सुरुवातीला सौम्य असू शकतात व वारंवार हाताच्या त्याच हालचालीमुळे त्याची तीव्रता वाढते. अशी लक्षणे दिसल्यास आपण त्वरित अस्थिरोग तज्ज्ञाचा सल्ला व मार्गदर्शन घ्यायला हवे. टेनिस एल्बोचे निदान हे मुख्यतः क्लिनिकल एक्झामिनेशनद्वारे म्हणजेच बाह्य रुग्ण विभागामध्ये ओपीडीमध्ये रुग्णांची तपासणी केल्यानंतर होते. तसेच गरज पडल्यास एक्सरे किंवा MRI आवश्यकता भासू शकते. टेनिस एल्बोच्या उपचाराबद्दल बोलायचं झाल्यास 80-90% रुग्ण विना ऑपरेशननेच ठीक होतात. यामध्ये योग्य औषधोपचार, वेदना कमी करण्याची औषधे, सूज कमी करण्याची औषधे, तसेच फिजिओथेरपी, मशीन थेरपी जसे की लोकल अल्ट्रासोनिक थेरपीज किंवा विशिष्ट शारीरिक व्यायाम, तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे काम करताना किंवा कृती करताना टेनिस एल्बोचा कोपराच्या जवळ पट्टा लावणे, तसेच कार्यशैलीमधील काही विशिष्ट बदल हे देखील टेनिस एल्बोला कमी करण्यामध्ये मदत करतात. ऑपरेशनद्वारे देखील उपचार केलेले जातात. आता आपण एक विशिष्ट आजाराबद्दल माहिती जाणून घेऊया, ज्याला म्हणतात कार्पल टनल सिंड्रोम. हा हाताचा व मनगटाचा असा एक आजार आहे ज्यामध्ये हाताच्या अंगठा व बाजूच्या दोन बोटांना संवेदना देणाऱ्या मीडियन नर्व म्हणजेच मीडियन मज्जातंतूवर दबाव आल्यामुळे हाताला मुंगे येतात, बोटं सुन्न होतात, बोंद पडतात व ठणक लागते. जेव्हा ही महत्वाची मीडियन नर्व मज्जातंतू मनगटाच्या कार्पल टनल मध्ये म्हणजे बोगद्यामध्ये दाबली जाते तेव्हा ही लक्षणे दिसायला लागतात. लक्षणामध्ये हात, मनगट व बोटांच्या टोकामध्ये टिपमध्ये वेदना होणे, नसांची वेदना होणे, बोधपणा येणे, मुंग्या येणे, तसेच बोधपणामुळे मुंग्यामुळे हाताची पकड ढिली होणे ही लक्षणे दिसायला लागतात. सुरुवातीला ही लक्षणे प्रामुख्याने रात्री दिसतात, नंतर जसे जसे हा आजार वाढायला लागतो तशी तशी ही लक्षणे दिवसाही दिसायला लागतात. श्रोतेहो, ज्यांचा हातांचा व बोटांचा वापर जास्त आहे अशांना हा आजार जास्त प्रमाणात होतो किंवा डायबिटिकच्या रुग्णांमध्ये सुद्धा हा आजार जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. कार्पल टनल सिंड्रोमच्या उपचाराबाबत बोलायचं झालं तर नसेवरील दबाव कमी करण्यासाठीची योग्य औषधी, ठराविक फिजिओथेरपी व व्यायाम सुरुवातीच्या टप्प्यात उपचार करू शकतात. जीवनशैलीतील बदल देखील या कार्पल टनल सिंड्रोमच्या उपचारामध्ये मदत करतो. ऑपरेशन करून मनगटामध्ये जी मीडियन नस दबलेली आहे ती खोलण्याचेही ऑपरेशन करू शकतो. नमस्कार
1: श्रोते हो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत टेनिस एल्बो याविषयी मणकी विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतरामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता श्रोते हो कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
2: आरोग्य जनसंपदा हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. पुन्हा प्रसारण आज दुपारी 2:05. आता ऐकूया पर्यावरण विषयक कार्यक्रम परिसर.
3: श्रोते हो नमस्कार. राज्यस्तरीय परिसर या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं स्वागत आहे. श्रोते हो, सौर चूल हे थेट सूर्यप्रकाशातील उष्णतेचा वापर करून अन्न शिजवणारे एक पर्यावरणपूरक साधन आहे. यात लाकूड, गॅस किंवा वीज यासारख्या पारंपरिक इंधनाची गरज नसते. आता सौर चुलीचे भरपूर असे प्रकार आहेत, त्याचे फायदे देखील आहेत. तर हे सगळं आपल्याला आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आज आपण सौर चूल याविषयी माहिती ऐकूयात. लेखन धनंजय मुदगलकर, निवेदन सिमंतिनी कुंडीकर यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, परिसर या कार्यक्रमामध्ये आज आपण सौर चूल याविषयी थोडक्यात माहिती करून घेणार आहोत. सौर चूल ही सूर्याच्या उष्णतेचा वापर करून अन्न शिजवणारी एक पर्यावरण पूरक, इंधन मुक्त आणि किफायतशीर पद्धत आहे. श्रोते हो, हे उपकरण सूर्यप्रकाश थेट उष्णतेमध्ये रूपांतरित करतं, ज्यामुळं गॅस किंवा लाकडाची बचत होते. सौर चुलीची काही वैशिष्ट्य आणि माहिती थोडक्यात आपण जाणून घेऊयात. सौर कुकर मधील आरसा किंवा परावर्तक धातू सूर्यकिरण एका लहान जागेवर केंद्रित करतो, ज्यामुळं पेटीतील तापमान वाढतं आणि अन्न शिजत. या सौर चुलीचे दोन प्रकार आहेत, जसं की पेटी सौर चूल आणि पॅराबोलिक सूर्य चूल. पेटी, सौर चूल, घरगुती वापरासाठी

0: डाळ भात भाज्या शिजवण्यासाठी अतिशय उत्तम आहे. आणि पॅराबोलिक चूल जास्त तापमानासाठी म्हणजे तळणं किंवा भाजण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. श्रोते हो, या चुलीचा वापर केल्यामुळं इंधनाची बचत होते, यातून शून्य प्रदूषण निर्माण होतं, अन्नातील पोषक तत्व टिकून राहतात आणि वापरण्यासाठी अत्यंत सोपी अशी ही सौर चूल आहे. सूर्याच्या प्रकाशावर चालणारी ही चूल असल्यानं सूर्यप्रकाश असतानाच आपण यावर अन्न शिजवू शकतो. या चुलीवर अन्न शिजवण्यासाठी 1 ते 3 तास आपल्याला लागू शकतात. आणि हो, सौर चुलीवर जेव्हा आपण अन्न शिजवतो तेव्हा काही गोष्टी पाळणं खूप आवश्यक आहे. जसं की पाण्याचं प्रमाण योग्य राखणं खूप आवश्यक असतं. श्रोते हो, ही पद्धत पूर्णपणे धूरमुक्त आणि पर्यावरण पूरक आहे. यामुळं श्वसनाचे आजार होण्याचा धोका कमी होतो. विशेषतः ग्रामीण भागात जिथे चुलीचा वापर अधिक होतो त्या ठिकाणी सौर चूल अतिशय उपयुक्त आहे. एकदा सौर चूल खरेदी केल्यानंतर तिचा इंधन खर्च शून्य असतो. आरसे स्वच्छ ठेवण्या व्यतिरिक्त त्याला फारशा देखभालीची गरजही नसते. आणि हो, यात उघड्या ज्वाला नसतात, त्यामुळं आगीचा धोकाही नाही आणि यात अन्न जळण्याची शक्यताही नाही. फक्त वरण भात शिजवण्यापुरतंच याचा वापर होत नाही, तर भाज्या बनवणं, शेंगा दाणे रवा भाजणं, बासुंदी बनवण्यासाठी या सौर चुलीचा वापर आपण करू शकतो. श्रोते हो, सौर चुलीबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं ही काळाची गरज आहे, कारण यामुळे पर्यावरणाचं रक्षण आणि पैशांची बचत दोन्ही होतं. एकदा आपण या सौर चुलीसाठी खर्च केला की आपल्याला आयुष्यभर मोफत इंधन मिळतं. गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींपासून आपली सुटका होऊन आपला मोठा फायदा होऊ शकतो. सौर चूल आरोग्याच्या दृष्टीनं देखील आपल्याला खूप फायदेशीर आहे. सौर ऊर्जेचा वापर म्हणजेच झाडांची कत्तल थांबवणं आणि कार्बन उत्सर्जन कमी करणं, म्हणजेच पर्यावरण पूरक अशी ही सौर चूल प्रत्येकाच्या घरोघरी असावी, हो ना? तेव्हा श्रोते हो, सौर चुलीचा वापर घरोघरी व्हावा यासाठी चला जनजागृती करूया. सूर्य देतो मोफत ऊन, सौर चूल वापरा मनापासून. भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
1: श्रोते हो, आताच आपण सौर चूल याविषयीची माहिती ऐकलीत. लेखन होतं धनंजय मुदगलकर यांचं, निवेदन सीमंतिनी कुंडीकर, सादर करते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. पुनःप्रसारण आज दुपारी 2:10 वाजून 10 मिनिटांनी.

श्रोते आता जाणून घेऊ आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांविषयी. सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून, 7:20 एक गाणे ताजेतवाने, दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम 7:25 मुंबई केंद्रावरून, सकाळी 7:40 आपण ऐकणार आहात गाणी मनातली, 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम सकाळी 8:40, त्यानंतर लखलख चंदेरी, 9:10 आपण ऐकणार आहात सांगली विशेष, पुनःप्रसारण संध्याकाळी 6:35, 9:30 स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम आणि त्यानंतर नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यधारा, 10:00 मराठी चित्रपट संगीत, 10:30 महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संघर्ष कहाणीवर आधारित कादंबरीचं क्रमशः वाचन, लेखक विश्वास पाटील. आज ऐका भाग

235वा, त्यानंतर समूहगीत. सकाळी 11 वाजता गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात द मॅजिकल बीट्स ऑफ ओपी नय्यर भाग 6वा, लेखन आणि निवेदन आमोद मराठे. 11:40 सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ 12:45 निरंतर स्वरलहरी, 1 हिंदीतून बातम्या, 1:05 गीतबहार, परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं वार्तापत्र 1:40, 1:45 आपण ऐकणार आहात सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा, आयसी अक्षरे रसिके 1:55, 2:00 कृषीवाणी, दुपारी 3:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून.

सायंकालीन प्रसारण सभेत 5 वाजता हिंदी चित्रपट संगीत, 5:30 युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी, 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. लोकसंगीताच्या कार्यक्रमात संध्याकाळी 6:05 निवृत्ती पवार आणि सहकार्यांनी गायलेली लोकगीतं, 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून, त्यानंतर 7:15 वृत्तविशेष, शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम 7:30, 1 गाणे ताजेतवाने पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून रात्री 8:05, 8:15 भावधारा, स्पॉटलाईट 9:15, 9:30 राष्ट्रीय फिल्म पत्रिका, रात्री 10 वाजता संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून, रात्री 11 वाजता हिंदी आणि 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून. आमच्या कार्यक्रमांविषयी आपण जाणून घेतलं.

श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

ऐकूया आजचा सुविचार. दयाळूपणाची एक कृती मग ती कितीही छोटी असो ती कधीच वाया जात नाही. सुविचार आपण ऐकलात.

0: ही स्कूल बेल आहे तुमच्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याची.
1: प्राथमिक शिक्षण आनंदी करणारं प्री प्रायमरी आणि प्रायमरी डे बोर्डिंग स्कूल आता सांगलीत.
0: 50 वर्षांची तेजस्वी परंपरा असलेल्या सायबर कोल्हापूरचे राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल सांगली.
1: संपर्क 955-955-3100.
0: खेळ, अभ्यास, सकस आहार आणि होमवर्क सुद्धा शाळेतच. घरी दप्तर न्यायचंच नाही. परफेक्ट डे बोर्डिंग स्कूल राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल.
1: भारत सुतगिरणी परिसर, कुपवाड रोड, सांगली.
0: प्रवेशासाठी संपर्क 9559553100.
2: अहो सरकार, कसलं टेन्शन घेतलं तुम्ही?
3: अहो, या खास महिन्यासाठी खाशी स्वारी येते. त्यांच्या पाहुणचारासाठी मला अनारसे हवे.
2: कोण ही खाशी स्वारी?
3: अधिक महिना जावय बापू नवाण.
2: दांडेकरांच्या सुपर शॉप मध्ये शुद्ध तुपातले अनारसे आणि अनारशाचं पीठ सुद्धा मिळतं. देवाज ऑर्डर.
3: अगो बाई, खरंच की खास दिवसांची खास फरमाइश पुरवणार खास तुमचं सुपर शॉप दांडेकर सुपर शॉप, मारुती चौक आणि विश्रामबाग सांगली.
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
5: श्रोते, एक निवेदन. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सांगली यांच्याकडून प्राप्त हे निवेदन आहे. 109 मराठा लाईट इन्फंट्री कोल्हापूर यांच्याद्वारे कळवण्यात येतं की श्रीमंत छत्रपती अभयसिंग राजे भोसले बहुउद्देशीय हॉल सातारा इथं माजी सैनिक भव्य मेळाव्याचं आयोजन 23 मे 2026 रोजी सकाळी 8:30 केलेलं असून या मेळाव्यात प्रामुख्यानं पेन्शन आणि स्पर्श याबाबत मार्गदर्शन होणार आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, चिपळूण, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा आणि त्यांचे अवलंबित यांनी जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सांगली यांनी केलेलं आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सांगली येथून सांगली ईश्वरपूर सातारा बस क्रमांक 1 आणि बस क्रमांक 2 कवटेमंकाळ तासगाव विटा सातारा अशी व्यवस्था आहे. बस क्रमांक 1 सकाळी 6 सांगली येथून निघेल, तसंच कवठेमंकाळ बस स्टँड येथून सकाळी 6 बस क्रमांक 2 निघेल. निवेदन आपण ऐकलं.
6: संस्कृतवाणी. संस्कृत भाषेचा गोडवा, त्यातलं साहित्य आणि सौंदर्य हे सगळं उलगडून दाखवणारा कार्यक्रम संस्कृतवाणी जरूर ऐका. दर महिन्याच्या 1 आणि 3 सोमवारी सकाळी 10:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
7: तुमचा अभिप्राय, तुमची मतं आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88.
8: आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglyakashwani@gmail.com. sanglyakashwani@gmail.com.
7: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10
8: आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार.
7: आकाशवाणी सांगली,
8: पहिल्यापासून चांगली.
9: श्रोते हो, येत्या मंगळवारी ऐकायला विसरू नका अमृत कला.

0: स्पर्श या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल संध्याकाळी 6:35 तेव्हा जरूर ऐका अमृत कलश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
1: सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
2: ऑल इंडिया रेडिओ वेळेचं भान ठेवायला शिकवणारा तुमचा आमचा खरा मित्र.
3: अरे शिरप्या तुझा आवाज कवा धरला इतका सुधारला रे.
4: अरे गणप्या ह्यो आवाज माझा ना ग माझ्या खिशातल्या रेडिओचा.
3: रेडिओ आम खिशात
4: होय की. अरे जग सुधारत चाललं बाबा. खिशातले रेडिओ भी भेटायला लागल्यात आजकाल.
3: हा असं म्हणतोस
4: तर काय. ह्यो रेडिओ दिवसभर माझ्या खिशातच असतो ना. गाणी बी ऐकायची, माहिती बी व्हायची आणि काम बी
3: निपटायचं.
4: अक्षी रेडिओ गत
3: म्हणजे अगदी टाइम सिरियस म्हण ना.
5: अरे तुमच्यात सामील होऊन द्या की रामाला.

0: दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
0: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीने शिकवणारी आकाशवाणी।
2: अगं आक्की काय सांगत होतीस ग तू?
3: होतं ग बाया, रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण
2: काय?
3: नाही म्हणे तुझ्या टकुऱ्यात कांद ठेवलीत कटाट
2: तुला ग काय घेणं देणं सांग तू आपली।
3: पाणी उकळून छान प्याव।
2: काय पण तुझं शानपण, मी काय दुखणे करी हाय का बाटीन?
3: अग मग गार करून का पिनास? आणि ते हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी।
2: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
3: रेडोने सांगितलं मला। बर का कस वागाव कस राहाव दुखण्याला लांब कस ठेवाव समजा तू शिकवते ना
2: अक्के? रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ।
0: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम।

आकाशवाणी पुणे संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यात 12 रुपये 35 पैसे किलो दराने कांद्याची खरेदी नाफेड मार्फत सुरू करणार असल्याची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा। येत्या 5 वर्षात राज्यातील प्रत्येक देवघराला पक्कं घर देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार।

आता सविस्तर बातम्या. राज्यात 12 रुपये 35 पैसे किलो दराने कांद्याची खरेदी नाफेड तर्फे सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल साताऱ्यात केली. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत 5 लाख घरांच्या लोकार्पण समारंभात ते काल बोलत होते. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या.

0: बोलताना चौहान म्हणाले,
1: अभी प्याज के दामों के बारे में देवेंद्र जी का भी फोन आया था, हम लोगों ने आपस में बात की, प्याज का उत्पादन बंपर हो गया, बांग्लादेश हमारी प्याज जा नहीं पा रही, ये पश्चिम एशिया मिडिल ईस्ट के संकट के कारण प्याज मिडिल ईस्ट के देशों में जाती थी, वहां भी नहीं जा पा रही, इसलिए प्याज के रेट गिर गए। प्याज उत्पादक किसान बहनों और भाइयों, आज से ही नाफेड प्याज की खरीदी 12.35 रुपया किलो शुरू करेगा।
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांना पक्की घरं या स्वप्नाच्या पूर्तीसाठी अहोरात्र काम करून येत्या 5 वर्षात राज्यातील प्रत्येक बेघराला पक्कं घर देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानही देण्यात येईल अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली। सातारा पालिकेने उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरणही काल शिवराज सिंह चौहान आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं। जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे। दिल्ली आणि मुंबईत सीएनजीच्या दरातही प्रति किलो 2 रुपये वाढ झाली आहे। विमानाच्या इंधनावर आकारल्या जाणाऱ्या व्हॅटमध्ये राज्य शासनानं कपात केली असून आता 18% ऐवजी 60% कर आकारला जाईल। हा दर येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत लागू राहील। वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीएनं काल जाहीर केलं। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नसून 15 मिनिटं अतिरिक्त वेळ दिला जाईल असंही प्रधान यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत जाहीर केलं। नीट यूजी परीक्षा पुढील वर्षापासून संगणक आधारित अर्थात सीबीटी पद्धतीनं घेतली जाणार आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी तपास करणाऱ्या सीबीआयनं काल लातूर इथल्या एका खासगी प्रशिक्षण केंद्र संचालकाची चौकशी केली। शिवराज मोटेगावकर असं या केंद्र संचालकाचं नाव आहे। 2 दिवसांपूर्वी सीबीआयच्या पथकानं लातूरमधल्या एका सेवानिवृत्त प्राध्यापकालाही ताब्यात घेतलं होतं। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आता 21 जून ऐवजी 28 जून रोजी घेण्यात येणार आहे। राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएकडून त्याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रांवरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी काल नेदरलँड्समध्ये दाखल झाले। या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी डच पंतप्रधान रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील, तसंच तिथले राजे आणि राणी यांची भेट घेतील। ते आज भारतीय समुदायाला संबोधित करतील, तसंच आघाडीच्या डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील। या दौऱ्यात विशेषतः सेमीकंडक्टर चिप्स आणि एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे। व्यापाराच्या दृष्टिकोनातून नेदरलँड्स हा भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार आहे। तत्पूर्वी दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये पंतप्रधानांनी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायद अल नाह्यान यांची भेट घेतली। या भेटीत ऊर्जा संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार झाले। संयुक्त अरब अमिरातीवरील अलीकडील हल्ल्यांचा मोदी यांनी यावेळी तीव्र शब्दात निषेध केला। हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे।

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. ज्येष्ठ मनोविकार तज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं काल मुंबईतल्या एका रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर काल दुपारी ठाण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी व्यसनमुक्ती, तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात जनजागृतीचं भरीव कार्य केलं. मानसिक आरोग्याविषयी जनमानसात जागरूकता निर्माण करण्याचं मोठं काम डॉक्टर नाडकर्णी यांनी केलं. डॉक्टर

0: यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. नाडकर्णी यांच्याबरोबर काम केलेल्या त्यांच्या स्नेही आणि ज्येष्ठ लेखिका दीपा देशमुख यांनी आकाशवाणीकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या,
1: खरं तर आज सकाळी जेव्हा कळालं की डॉक्टर आनंद नाडकर्णी आपल्या मधून गेलेत, सुन्नपणा आला म्हणाला. खरं तर हे पुन्हा एकाच वैयक्तिक नुकसान झालं नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक आरोग्य या क्षेत्रातलं न भरून येणार असं नुकसान आहे. आनंद चित्रपटाचा नायक हा काल्पनिक होता, पण इथं मी अनुभवलेला आनंद खरोखरच नावाप्रमाणेच जगणारा होता. 4 मेला आम्ही त्यांच्या शस्त्रक्रियेआधी ठाण्यात जेव्हा गेलो, त्यावेळेस शस्त्रक्रियेनंतरचं वर्षभराचं नियोजन सांगितलं होतं. ही भेट शेवटची ठरेल असं वाटलंच नाही. डॉक्टरांची भावलेली गोष्ट म्हणजे त्यांच्या तोंडून मी कधीही नकारात्मक विचार ऐकला नाही, कुणाविषयी कधी वावगा शब्द त्यांनी काढला नाही. नाटक, सिनेमा, संगीत, साहित्य, चित्र, शिल्प, एक माणूस इतकं काम कसं करू शकतो? त्यांची सर्जनशीलता, त्यांच्या मनात इतरांविषयी असलेली एम्पथी आणि सगळ्या वयोगटासाठी त्यांनी आखलेले उपक्रम, एक निखळ आणि स्वच्छ मैत्री करणारा आजच्या जगात असा मित्र मिळणं दुर्मिळ. म्हणजे खरं सांगू का, वारकरी संप्रदायात जसं माऊली या संबोधनाला महत्व आहे, आम्हा साऱ्यांची तो माऊलीच होता असं म्हणावं लागेल. म्हणजे असा मित्र आज अचानक गेलाय म्हणजे पोरक झाल्याची भावना मनात घर करतीये.
0: साखर कारखानदारांनी साखर उत्पादनावर भर न देता इथेनॉल निर्मिती वाढवणं गरजेचं आहे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. वाई तालुक्यातील भुईंज इथं किसनवीर कारखान्याच्या वतीनं जाहीर केलेला देशभक्त आबासाहेब वीर कृतज्ञता पुरस्कार स्वीकारल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुणे हे विद्येचं माहेरघर तर आहेच, पण अग्री हॅकेथॉनच्या यशस्वी आयोजनातून पुण्याला कृषी तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून ओळखलं जात आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल केलं. पुण्याच्या कृषी महाविद्यालयात आयोजित दुसऱ्या अग्री हॅकेथॉनच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावर्षी विविध राज्यातील 1300 स्पर्धकांनी आपल्या नवकल्पना सादर केल्या असून महाराष्ट्रातून 867 स्पर्धकांनी या हॅकेथॉनमध्ये भाग घेतला आहे. यंदा केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन 26 मेच्या दरम्यान होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. साधारणपणे नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये 1 जूनच्या दरम्यान पोहोचतो. गेल्या वर्षी मात्र तो 24 मेच्या दरम्यान केरळमध्ये दाखल झाला होता. यंदाही तो दरवर्षीपेक्षा लवकर केरळात पोहोचेल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. हवामान. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची आणि तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील, तर विदर्भात हवामान कोरडं असेल आणि तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी नाफेड मार्फत सुरू करणार असल्याची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा. येत्या 5 वर्षात राज्यातील प्रत्येक बेघराला पक्कं घर देणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट UG परीक्षा आता

0: आपले जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली। जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आहे।
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी।
2: आकाशवाणी सांगली केंद्र, सकाळचे 7:21 झालेत। ऐकूया एक गाणे ताजे तवाने।

अपर्णा मयेकर आणि सुदेश भोसले यांच्या आवाजात संध्या बहाडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत रत्नाकर पिलनकर यांचं होतं. एक गाणे ताजेतवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम काही क्षणात मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृणमयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. भारताची स्टार्टअप परिसंस्था वेगाने विकसित होत असताना राष्ट्रीय स्तरावर जाहीर झालेल्या स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग 2026 मध्ये महाराष्ट्राने लीडर श्रेणीत आपलं स्थान कायम राखलेलं आहे आणि अग्रस्थान सिद्ध केलं आहे. या निमित्ताने आज आपण आमंत्रित केलंय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील यांना.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर, अनेक उद्योग आता उदयाला येत आहेत, तर

0: त्याच्यामध्ये प्रॉडक्टपर्यंत चांगलं आहे, पण पुढे ब्रँडिंग आणि मार्केटिंगमध्ये काही लोक कमी पडत आहेत, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल?
1: आम्ही आता एक सेंट्रलाइज एजन्सी सेक्टर स्पेसिफिक करायचा प्रयत्न करतो. अजून एक आमची याला जोडून एक असं आहे की आत्ता स्टार्टअप्समध्ये काम करताना जसं मेडिकलमध्ये झालं की पूर्वी 25-30 वर्षापूर्वी एकच डॉक्टर असायचा, तो पूर्ण शरीरातल्या कुठल्याही व्याधीचा इलाज करायचा,
0: फॅमिली डॉक्टर.
1: पण आता फक्त चेहऱ्यापुरतं पाहिलं तर 50 डॉक्टर होतील. म्हणजे तसंच आत्ता स्टार्टअप्समध्ये झालेलं आहे, सेक्टर स्पेसिफिक सबसेक्टर्स खूप झाले. तर आम्ही आत्ता एक पॅनल करायचा प्रयत्न करतो, ॲडवायझरी बोर्ड क्रिएट करतोय की प्रत्येक सेक्टरसाठी एक सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट असावा आणि त्याच्या सब्जेक्ट मॅटर खाली सबसेक्टरचे सब्जेक्ट मॅटर्स असावे. तर त्या माध्यमातून एखाद्या स्टार्टअपला एखादा प्रश्न असेल, त्याची आयडिया डेव्हलप करण्यासाठी असेल, त्याचा प्रयत्न करतो. की चेन्नईमध्ये एक चांगलं AI मॉडेल बघितलं की तुम्ही जर एखादी आयडिया त्याच्यात टाकली की मला रॉ थॉट ही आहे, ते कम्प्लीट रिपोर्ट जनरेट होतो आणि त्याच्यामध्ये त्याला मार्केट व्हायबिलिटी किती आहे, टेक्नॉलॉजिकल परसिवन्स किती आहे, तुम्हाला प्रोडक्ट डेव्हलपमेंटसाठी किती खर्च येऊ शकतो, कुठला स्किल सेट लागू शकतो आणि मोर ओव्हर ही जर तुमची आयडिया सक्सेसफुल झाली तर तुम्ही कोणाला विकू शकता.
0: सर, आपण जेव्हा इनोव्हेशन म्हणतो तर तेव्हा त्यामध्ये नवीन गोष्टी तर येतातच, पण ज्या गोष्टी आता आहेत म्हणजे एक्झिस्टिंग आहेत तर त्याच्यामध्ये देखील इनोव्हेशन, तर हे पण इनोव्हेशन धरलं जातं का?
1: हो, म्हणजे कंटिन्युअस प्रोसेस आहे. जसं प्रगती हा विषय कधीच स्टॅटिक नसतो, इट्स अ डायनॅमिक, इट्स अ फ्लोइंग. तर इनोव्हेशन मध्ये सुद्धा हे आम्ही जे प्रयत्न करतोय, नवीन प्रॅक्टिसेस आणणं, इनोव्हेशनला अजून स्मूथ करणं. दुसरा गोष्ट आहे की इनोव्हेशन प्रत्येक खेड्यात पोहोचलं पाहिजे, प्रत्येक गावात पोहोचलं पाहिजे, प्रत्येक वस्तीवर पोहोचलं पाहिजे. जे अंत्योदयाचा विषय आहे की प्रत्येक घटकापर्यंत सरकारने जावं, समाजाने जावं आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणावं. मी जेव्हा मध्य प्रदेशमध्ये होतो, स्किलचा माझ्याकडे विषय होता, आम्ही एक कौशल समरसता म्हणून लिहिलं. समरसता हा विषय म्हणजे प्रत्येकाला इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट हा म्हणतो आपण. मग सगळ्या क्षेत्रात असं तर कौशल्यातही असावी, म्हणून आम्ही अनुसूचित जातीच्या 250 मुलांना उद्यमितेचे प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योजक करायचा प्रयत्न केला. तर ही समरसता आणि इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट ही सगळीकडे आली पाहिजे मला असं वाटतं.
0: सर, आता महाराष्ट्रात असलेलं एखादं यशस्वी स्टार्टअप, त्याचं एखादं तुम्ही उदाहरण, अनेक असतील पण एखादं उदाहरण देऊ शकाल का जे आमच्या सगळ्या श्रोत्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकेल?
1: एक पॅड केअर म्हणून आहे, जे महिलांच्या समस्यांच्या रिलेटेड त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. दुसऱ्या एक आमचं इन्क्युबेटर मॅजिक म्हणून आहे, ते मराठवाड्यामध्ये चांगलं काम करत आहे. IIM नागपूर आहे, ते आमचे इन्क्युबेटर आहे, ते काम करत आहे. VGTI मध्ये आम्ही रिसेंटली इन्क्युबेटर सुरू केलेलं आहे. मुंबई विद्यापीठामध्ये आम्ही

0: प्रेरणादायी ठरू शकेल.
1: एक पॅड केअर म्हणून आहे जे महिलांच्या समस्यांच्या रिलेटेड त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. दुसऱ्या एक आमचं इन्क्युबेटर मॅजिक म्हणून आहे, ते मराठवाड्यामध्ये चांगलं काम करत आहे. आय एम नागपूर आहे, ते आमचं इन्क्युबेटर आहे, ते काम करत आहे. VGTI मध्ये आम्ही रिसेंटली इन्क्युबेटर सुरू केलेलं आहे. मुंबई विद्यापीठामध्ये आम्ही एक मोठ्या लेवलचं इन्क्युबेशन करायचा प्रयत्न करतोय. तर सगळेजण त्या त्या क्षेत्रात काम करतात, पण यांना अजून स्ट्रेंथन करणं, अजून मजबूत करणं ही प्राथमिकता आमच्यासाठी.
0: आपण म्हणतो की पारंपरिक पद्धतीने जर बघायला गेलं तर महाराष्ट्रात मुख्यत्वे करून नोकरी केली जाते, किंवा एक असा एक माइंडसेट असतो की नोकरी कर म्हणजे कुठेतरी सेटल हो अशा पद्धतीने. तर ह्या स्टार्टअपच्या माध्यमातून सामान्य एखादा तरुण तर त्याला उद्योजक बनण्यासाठी काय काय फायदे तुम्ही सांगाल की कशा पद्धतीने तो उद्योजक बनू शकतो आणि ह्या स्टार्टअप पॉलिसीज त्याला कशा उपयोगी पडू शकतात?
1: आम्ही आयडिएशन स्टेजपासून सपोर्ट करतोय. जिल्हा लेवलला हा उपक्रम पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. थँक्यू फॉर दिस क्वेश्चन. की आम्ही आता एक स्टार्टअप यात्रा म्हणून करणार आहोत, म्हणजे ती यात्रा आता आणि एक स्टार्टअप वीक हे दोन मोठ्या स्कीम्स आहेत. स्टार्टअप यात्रेचा उद्देश असा आहे की ते प्रत्येक तालुक्यापर्यंत पोहोचायचं आहे, प्रत्येक गावापर्यंत पोहोचायचं आहे. तर स्टार्टअप्स काय आहे आणि स्टार्टअप्स तुमच्या याच्यासाठी काय करू शकतं आयुष्यासाठी की तुमच्या करिअरसाठी, तर त्याच्यासाठी आम्ही स्टार्टअप यात्रा करतोय. महाराष्ट्रातल्या सगळ्या तालुक्यांमध्ये ती यात्रा जाणार आहे. त्याच्यामध्ये विमेनसाठी एक वेगळी विंग असेल, मॉडर्न टेक्नॉलॉजीसाठी वेगळी विंग असेल, आणि रुरल एंटरप्रेन्योरने स्टार्टअपसाठी एक असेल. तर त्यांना कम्प्लीट इकोसिस्टम तिथे मिळेल. एक छोटासा तिथे हाफ डे वर्कशॉप होईल. तिथल्या सगळ्या ज्या घटक आहेत, म्हणजे तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, त्या गावातले नगरपालिका, जे काही संविधानिक संस्था आहेत त्यांचं इन्क्लुझिव्ह असेल, तिथल्या शाळा असतील, त्या सगळ्या मुलांना आम्ही हाफ डे वर्कशॉप प्रत्येक तालुक्यात करू. उद्यमिता काय, त्याची मानसिकता काय, आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला एक प्रत्येकदा मोटिवेशन लागतं. तर रुरल हिरोज कोण आहेत आणि ज्याच्यात वी वाला जो कॉन्सेप्ट आहे, विमेन एंटरप्रेन्योरशिप वाला, ज्या महिला उद्यमी मोठ्या झाल्यात त्यांच्या कथा असतील, त्यांचं कथन असेल, किंवा त्यांच्या लाईफ मधले एक्सपिरियन्सेस असतील. आपण कुणी जर पाहायला गेलो कुठल्याही फील्ड मध्ये, किंवा आपण अहिल्या देवींना सगळ्यात ग्रेट मानतो, विमेन शी वॉज नॉट ओनली ऍज अ गव्हर्नर, पण शी डीड लॉट ऑफ थिंग्स फॉर दी विमेन, स्किल डेव्हलपमेंट पासून. तर हे मोठे उदाहरणं समाजात पोहोचवणं, माँ जिजाऊचं उदाहरण समाजात पोहोचवणं, हे सगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून त्यांना प्रेरित करणं. आणि करिअर मध्ये उद्योजकता किती इम्पॉर्टंट आहे तर त्याचं महत्व सांगणं हे या यात्रेच्या माध्यमातून होणार आहे. स्टार्टअप ही अजून वेगळी कॉन्सेप्ट आहे की ज्याच्या माध्यमातून सगळ्या स्टार्टअप्स त्याच्यात कॉम्पीट करतील. आणि आत्ता मुख्यमंत्री साहेबांनी एक खूप चांगला विषय बजेटमध्ये घेतला की जनरली आपण असं म्हणतो की माझी स्टार्टअप रेडी आहे, माझ्याकडे आयडिया आहे, प्रोडक्ट आहे, पण विकू कोणाला? तर कॉर्पोरेटमध्ये प्रयत्न करताना खूप त्रास होतो. तर आत्ता बजेटमध्ये अनाऊन्स झालं की 50 चे स्टार्टअप्स असतील सिलेक्टेड, आम्ही त्यांना एक त्यांची कॉम्पिटिशन्स घेऊ, ज्युरीज फायनल. त्या 50 स्टार्टअप्सला 25 लाखापर्यंत डायरेक्ट ऑर्डर सरकारने, म्हणजे सरकारमध्ये काम करण्याची जी पात्रता आहे त्यांची इमिडिएट इस्टॅब्लिश होईल. तर हा प्रयोग आम्ही उद्यमितेच्या माध्यमातून
0: नक्कीच, कारण कुठेतरी मार्केट मिळणं
1: आपल्याला.
0: आताची जी युवा पिढी आहे त्यांना तुम्ही काय सांगाल आणि त्यांच्या पालकांना देखील तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने उद्योग क्षेत्रात येणं किंवा स्टार्टअप मध्ये येणं हे त्यांच्या भविष्यासाठी उत्तम असेल?
1: युवकांसाठी तर आजची पिढी जर आपण पाहायला गेलो तर जेंजीज आहेत, अल्फा आहेत, दे आर स्मार्टर दॅन अस. त्यांना सगळ्यात जास्त गोष्टी माहीत आहेत, अपडेट त्यांना खूप लवकर येतो आपल्यापेक्षा. तर त्यांना सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस आहे. आणि ही सगळ्यात लकी पिढी आहे ज्यांना टिप ऑफ द फिंगर सगळ्या इन्फॉर्मेशन मिळतात. म्हणजे जेव्हा रिसर्च करायची लोक तेव्हा पुस्तकं चाळायची, आता तुम्ही गुगलवर फॉर्म टाकलं तर तुम्हाला भरपूर PDFs मिळतात, रिपोर्ट मिळतो, स्पेसिफिक मिळतो. तर लकी जनरेशन आहे, दे आर अपडेटेड. पण तुम्ही सेकंड प्रश्न जो विचारला, तर आम्ही सगळे 80s 90s वाले आहोत. तर आम्हाला आमची जडणघडण जशी झाली त्या माध्यमातून जर विचार करायला गेलो तर मला पालकांना एक अशी विनंती आहे की त्यांना घरातल्या फिनान्शियल डिसिजनमध्ये इन्वॉल्व्ह करा. म्हणजे एखादा TV घ्यायचा आहे, घरातलं फर्निचर करायचं आहे, किंवा एखादी काही प्लॉट घ्यायचा आहे, घर घ्यायचं आहे, तर इन्वॉल्व्ह देम. म्हणजे मी माझा मुलगा जेव्हा 3rd-4th ला होता तेव्हा मी त्याला कॉन्फरन्सेसला घेऊन जायचो, म्हणजे कुठल्याही टेक्नॉलॉजी

0: ह्याच्या कॉन्फरन्स, ऑटोमोबाईलची कॉन्फरन्स असेल, सीआय असेल, फिकी असेल, तर तो आता खूप लर्नेड झाला या सगळ्या ह्याच्यामध्ये. तर मला अशी विनंती आहे की जनरली मराठी आणि महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये आपण जेव्हा पैसे मोजतो किंवा एखाद्या व्यवहाराचं डिस्कशन करतो त्यावेळेस मुलांना म्हणतो तुम्ही बाहेर जा. आणि हेच तर तुम्ही जे बिझनेस कम्युनिटीवाली जी कम्युनिटी आहे, बिझनेस कम्युनिटी, त्यांच्यामध्ये साधी प्रॅक्टिस असते की मी बाहेर चाललो तो दुकानावर थोडा वेळ था, तर त्याला किती पैसे द्यायचे, किती घ्यायचे, हे व्यवहार ज्ञान खूप आधीपासून येतं. तर मला असं वाटतं की पालकांना ही विनंती आहे की घरातली जे काही प्रमाणातले आर्थिक विषय असतील ते मुलांसोबत चर्चा करा, त्यांना नवीन उद्योगाच्या स्टोरीज सांगा. काही पुस्तकं अशी आहेत जे बिलिनियर्स घडलेल्या आहेत, त्या लोकांच्या पण घरामधल्या ज्या काही स्टोरीज असतील, काही बुक्स असतील, ते असे तुम्ही मुलांना गिफ्ट द्या, जेणेकरून त्यांची मानसिकता लवकर तयार होईल. एखाद्या एज नंतर, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही त्याला परत रिव्हर्स मायग्रेशन इज व्हेरी डिफिकल्ट. त्याच्यामुळे प्रत्येक घरात उद्यमिता हसत खेळत चर्चा झाली पाहिजे.
1: खूप छान सर. आणि अजून एक मला प्रश्न असा विचारायचा की आज बरेचसे असे लोक आहेत की जे मिड एज आहेत आणि त्यांना काहीतरी नवीन सुरू करायचं आहे, तर अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगाल की स्टार्टअपच्या काही वेगळ्या योजना आहेत का आणि कशा पद्धतीने ते जाऊ शकतात तिथे?
0: असं मिडल एज साठी वेगळी योजना असा काही नाहीये, कारण मला इनोव्हेशन का आवडतं, कारण इनोव्हेशन जात, धर्म, पंथ, वय या सगळ्या डिस्क्रिमिनेशनला किक ऑफ करून इनोव्हेशन सुरू होतं, जे कोणी पण करू शकतं ते. पण मिडल एजच्या जे लोक आता आहेत त्यांना एक संधी अशी आहे की एआयमुळे डिस्रप्शन आहे. म्हणजे जे टिपिकल वर्क करणारी, आता जसं आपण एखादं फोटो एडिटिंग आहे तर चॅट जीपीटी सहज करू शकतो. म्हणजे यू जस्ट पुट अ प्रॉम्प्ट की चेंज द कलर ऑफ शर्ट, चेंज द कलर ऑफ हॅट, इट विद इन अ सेकंड इट डिड. ही लोक पुन्हा काय करणार? तर यांना अपस्किल होणं गरजेचं आहे. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये संधी पण आहे. काही गोष्टी अशा आहेत, जसं पर्यटन आहे, तर तुम्हाला पर्यटनासाठी जर टुरिस्ट गाईड पाहिजे असेल तर तो अजून रोबो नाही करू शकत, तर त्या याच्याकडे जायला पाहिजे. तर आपल्याला जे अनटॅप्ड एरियाज आहेत त्याच्यामध्ये स्टार्टअप अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. तर जे एका एजपर्यंत आले आणि असं वाटतं की आपण स्पीडप्रमाणे अपस्किल नाही झालोय, तर आपल्याला अपस्किल होण्याची आता संधी पण कमी आहे, तर त्यांनी अनटॅप क्षेत्राकडे स्टार्टअप सुरू करायला काही हरकत नाही.
1: जाता जाता तुम्ही सर्व जे उद्योजक आहेत, तरुण आहेत आणि नवीन उद्योग ज्यांनी सुरू केले, अशा सगळ्यांना काय सांगाल?
0: सिंगल लाईन स्टार्ट अर्ली, खूप कमी वयात हे जोखीम घ्यायला शिका. आणि आपल्याकडे भरपूर उदाहरणं आहेत, म्हणजे मार्क झकरबर्ग असेल, आपल्याकडे बिल गेट्सने पण खूप लवकर सुरुवात केलं होतं, आपल्या देशातलं पाहिलं तर अडाणींनी पण लवकर सुरुवात केली, धीरूभाई अंबानींनी पण लवकर सुरुवात केली. आताच्या जनरेशनमध्ये जे सगळे बिलिनियर्स आहेत, जसं निखिल कामत असेल, हे सगळे अर्ली स्टार्टर आहे. आणि आत्ताचा जग खूप स्पीड आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही जितक्या लवकर एखादी आयडिया सुरुवात करत, आणि सरकार म्हणून, समाज म्हणून, उद्योजकतेची व्यवस्था म्हणून प्रत्येकाला नोकरी मिळणार नाही, तुम्हाला स्वतःच काहीतरी सुरू करावं लागणार आहे. सरकारचा सपोर्ट तुमच्यासाठी आहे. आम्ही नेहमी म्हणतो की महाराष्ट्र शासन हे प्रत्येक तरुणांच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी सज्ज आहे. आणि परत एकदा ती सांगतो की मुख्यमंत्री साहेबांचं पण हे विजन आहे की हा तरुण जो मोर्चातला आहे, एका कळपातला आहे, तो मुख्य प्रवाहात आला पाहिजे. त्याने दिवसभर कुठेतरी मोर्चे हे ते काढण्यापेक्षा त्याचा स्वतःचा व्यवसाय असावा, त्याचा स्वतःचा उद्योग असावा, आणि तो आर्थिक स्वरूपात, सामाजिक स्वरूपात राज्याच्या प्रगतीमध्ये सम्मिलित व्हावा. आणि ह्या सगळ्या घटकांना जर आपण एकत्र आणलं तर विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आणि वन ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न ही येणारी पिढी आणि आत्ताची पिढी जी आहे हे साध्य करू शकतात, आणि यांच्या माध्यमातूनच आपण त्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतो.
1: नक्कीच सर. श्रोते हो, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी स्टार्टअप्सनी काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने ब्रँडिंग केलं पाहिजे हे आपण जाणून घेतलं. तसंच ग्रीन आणि सस्टेनेबल स्टार्टअप्स यांच्यासाठी काय वेगळा फोकस आहे हे देखील जाणून घेतलं. शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था आणि उद्योग यांच्यातील समन्वय कशा पद्धतीने मजबूत केला जातोय याविषयी देखील आपण माहिती घेतली. सर, आपण इथे आलात आणि अतिशय उत्तम माहिती आमच्या सर्व श्रोत्यांपर्यंत पोहोचवलीत, त्याबद्दल माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवा विषय

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आताच आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी.
1: प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. ऐकूया गाणी मनातली. कार्यक्रमात सुरुवातीला राजा भिडे यांची रचना, संगीत मधुकर गोळवलकर यांचं, स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: अहो सरकार कसलं टेन्शन घेतलं तुम्ही?
1: अहो या खास महिन्यासाठी खाशी स्वारी येते, त्यांच्या पाहुणचारासाठी मला अनारसे हवे.
0: कोण ही खाशी स्वारी?
1: अधिक महिना जावई बापू नवाण.
0: दांडेकरांच्या सुपर शॉप मध्ये शुद्ध तुपातले अनारसे आणि अनारशाचं पीठ सुद्धा मिळतं. देव

0: खास ऑर्डर
1: अगो बाई खरच की खास दिवसांची खास फरमाइश पुरवणार खास तुमचं सुपर शॉप दांडेकर सुपर शॉप मारुती चौक आणि विश्रामबाग सांगली।
2: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठीचा सप्रेम नमस्कार। दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या AM वाहिनीवर 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर।

0: माधुरी ओकेंची यांच्या आवाजात आपण रचना ऐकलीत. गीतरचना लक्ष्मीकांत तांबोळी यांची होती. संगीत विश्वनाथ ओक यांचं होतं. गाणी मनातली हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात कोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: थिएटर सन 1910 पासून
1: तयार मसाला।
2: ही स्कूल बेल आहे तुमच्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याची।
3: प्राथमिक शिक्षण आनंदी करणार प्री प्रायमरी आणि प्रायमरी डे बोर्डिंग स्कूल आता सांगलीत।
2: 50 वर्षांची तेजस्वी परंपरा असलेल्या सायबर कोल्हापूरचे राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल सांगली।
3: संपर्क 955-955-3100।
2: खेळ, अभ्यास, सकस आहार आणि होमवर्क सुद्धा शाळेतच, घरी दप्तर न्यायचंच नाही। परफेक्ट डे बोर्डिंग स्कूल राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल,
3: भारत सुतगिरणी परिसर, कुपवाड रोड, सांगली।
2: प्रवेशासाठी संपर्क 9559553100।

राजाकडे यांनी गायलेलं, विश्वनाथ ओक यांनी संगीतबद्ध केलेलं बागम हर्सुलकर यांचं गीत आपण ऐकलं. गाणी म्हणायच्या कार्यक्रमात शेवटी दीपा काळे यांच्या आवाजात प्रकाश ताडले यांचं गीत.

दीपा काळे यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गाणी मनातली हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला 8 वाजता समाचार प्रभात.

0: Shetty to take on Malaysian duo in semi-finals of Thailand Open. And with that, we end the morning news. Have a nice day.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजलेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
2: आकाशवाणी पराग चिंचोलकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 5 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड्समध्ये दाखल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला एका वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं प्रतिपादन. नीट यूजी 2026ची परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं एनटीएकडून जाहीर. आणि थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीचा मलेशियाच्या जोडीशी आज उपांत्य सामना. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी काल नेदरलँड्समध्ये दाखल झाले. उद्यापर्यंत चालणाऱ्या या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी डच पंतप्रधान रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील, तसंच तिथले राजे आणि राणी यांची भेट घेतील. ते आज भारतीय समुदायाला संबोधित करतील, तसंच आघाडीच्या डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील. विशेषतः सेमीकंडक्टर चिप्स आणि एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात नेदरलँड्स जागतिक स्तरावर आघाडीवर असून भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार आहे. भारतात 300 अधिक डच कंपन्या कार्यरत असून जलव्यवस्थापन, नवीकरणीय ऊर्जा, हरित जलविद्युत अर्थव्यवस्था, कृषी तंत्रज्ञान आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि सहकार्य आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये अबुधाबीमध्ये होते. पंतप्रधानांनी राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायद अल नयान यांची भेट घेतली. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक पुरवठ्यात व्यत्यय आल्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीत ऊर्जा सहकार्य आणि द्विपक्षीय व्यापार या विषयांवर चर्चा झाली. आपल्या प्रास्ताविक भाषणात पंतप्रधान मोदींनी UAE अर्थात संयुक्त अरब अमिरातीवरील अलीकडील हल्ल्यांचा तीव्र शब्दात निषेध केला. कठीण काळात UAE नेतृत्वानं दाखवलेल्या धैर्याची मोदींनी प्रशंसा केली, तसंच अमिरातीला भारताचा पाठिंबा व्यक्त करून सध्याच्या जागतिक संघर्षाच्या काळात संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं सांगितलं. सर्वांना पक्की घरं देणं हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून त्यानुसार महाराष्ट्राला एका वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत केंद्रानं महाराष्ट्रासाठी मंजूर केलेल्या 30 लाख घरांपैकी पूर्ण झालेल्या 5 लाख घरांचा उद्घाटन सोहळा आणि महाआवास अभियानाअंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम सातारा इथल्या सैनिक शाळेच्या मैदानावर नुकताच पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. देशातील इतर कोणत्याही राज्याला इतकं मोठं लक्ष मिळालं नसल्याचं सांगून याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं. शून्य वीज बिल सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक घराला सौर ऊर्जा पुरवण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं चौहान यांनी यावेळी सांगितलं. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीएनं काल जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नसून 15 मिनिटं अतिरिक्त वेळ दिला जाईल, असंही प्रधान यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत जाहीर केलं. नीट यूजी परीक्षा पुढील वर्षापासून संगणक आधारित अर्थात सीबीटी पद्धतीनं घेतली जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसाठी ईज ऑफ डुईंग बिझनेस अर्थात व्यवसाय सुलभता आणि ईज ऑफ लिव्हिंग अर्थात जीवन सुलभता सुधारण्याच्या सरकारच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये मोदी यांनी परदेश प्रवासावर उपकर, कर किंवा अधिभार लावण्याबाबतच्या एका प्रसारमाध्यम अहवालाचं खंडन केलं. हा अहवाल पूर्णपणे असत्य असून परदेश प्रवासावर अशा प्रकारचे कोणतेही निर्बंध लादण्याचा प्रश्नच येत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन इथं झालेल्या

0: चर्चेनंतर इस्रायल आणि लेबनॉन या दोन्ही देशांनी युद्धविरामाला मुदतवाढ देण्यास सहमती दर्शवली आहे असं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी सांगितलं. 16 एप्रिल रोजी लागू करण्यात आलेला युद्धविराम आणखी 45 दिवसांसाठी वाढवण्यात येणार असून पुढील वाटाघाटी 2 आणि 3 जूनला होणार आहेत. या चर्चेमुळे दोन्ही देशांमध्ये चिरस्थायी शांतता प्रस्थापित होऊन एकमेकांच्या सार्वभौमत्वाला आणि प्रादेशिक अखंडतेला मान्यता मिळेल आणि सीमा सुरक्षा प्रस्थापित होईल अशी आशा अमेरिकेला आहे असं पिगॉट यांनी म्हटलं आहे. दरम्यान इस्रायली वायुदलानं लेबनॉन मधील इराण समर्थित सशस्त्र गट हिजबुल्लाशी संबंधित पायाभूत सुविधांवर आपले हल्ले सुरूच ठेवले आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महिला सक्षमीकरण समितीची स्थापना केली आहे. लोकसभेतील भाजप खासदार डॉ दग्गुबती पुरंदेश्वरी यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून समितीत लोकसभेतील 18 आणि राज्यसभेतील 10 सदस्यांचा समावेश आहे. लोकसभेतील हेमा मालिनी, हरसिमरत कौर बादल आणि इकरा चौधरी यांचा तर राज्यसभेतून सुधामूर्ती, पीटी उषा आणि स्वाती मालिवाल यांचा समितीत समावेश आहे. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कथित चिथावणीखोर विधानांच्या संदर्भात तृणमूल काँग्रेसचे नेते आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या टिप्पणीसह काही विशिष्ट विधानं समाज माध्यमावर तसंच खासदारांच्या अधिकृत पेजवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यात आली होती असं तक्रारकर्त्यानं म्हटलं आहे. मेड इन इंडिया कागदी उत्पादनं गुणवत्ता, उपयुक्तता आणि शाश्वततेवर केंद्रित असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. रोडा नोट्सचे संस्थापक तरुण उद्योजक अपर्णा आणि दिनेश यांची भेट घेतल्याचं सांगून उत्तम दर्जाचं लेखन साहित्य हा विषय नेहमीच आपल्या जिव्हाळ्याचा राहिला असल्याचं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये वैष्णव यांनी म्हटलं आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काल पहाटे 6:15 सुमारास झालेल्या एका रस्ते अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आणि 1 जण जखमी झाला. 600 किलो चांदीची लगड घेऊन जाणाऱ्या एका खासगी व्हॅनचं नियंत्रण सुटून गुजरातहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या ट्रेलरला ती धडकली. अपघातानंतर कासा पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बचाव आणि सुरक्षा कार्य सुरू केलं. अपघातग्रस्त वाहन हटवून चांदीचा साठा सुरक्षिततेसाठी आणि पुढील तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतला. IPL क्रिकेटमध्ये लखनौ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. बॅडमिंटनमध्ये सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही भारतीय पुरुष दुहेरी जोडी आज बँकॉक इथं सुरू असलेल्या थायलंड ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मलेशियाच्या नूर इजुद्दीन आणि गोह झे फेई या खेळाडूंचा सामना करतील. तत्पूर्वी काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत या भारतीय जोडीनं जपानच्या ताकुमी नोमुरा आणि युईची शिमोगामी या जोडीचा 21-12, 21-13 अशा गुणांनी पराभव केला होता. दरम्यान PV सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत 3 क्रमांकावर असलेल्या अकाने यामागुचीकडून पराभव पत्करावा लागला. तर लक्ष्य सेनला उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुंदावूत विडीट सरननं पराभूत केलं. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. तर कोकण आणि गोव्यातही दिवसा उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान विभागानं पुढील 2 दिवसात दक्षिण आणि ईशान्येकडील काही भागातही अशाच प्रकारची स्थिती राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 5 देशांच्या दौऱ्याच्या 2ऱ्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड्समध्ये दाखल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला 1 वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं प्रतिपादन. NEET UG 2026 ची परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं NTA कडून जाहीर. आणि थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीचा मलेशियाच्या जोडीशी आज उपांत्य सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.81 meters अर्थात 1251 kHz वर, FM वाहिनीच्या 100.06 MHz वर आणि न्यूज ऑन

0: AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झालेली आहेत. आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
1: चिंतन हाच चिंतामणी.

0: प्रतिशत खरा प्रमाण गोकुल दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: शरीर ही परमेश्वराची जिवंत मूर्ती आहे, त्याचप्रमाणे तो दिव्य संगणक म्हणजे डिव्हाइन कम्प्युटर आहे। आपण जो संगणक पाहतो तो माणसाने निर्माण केलेला आहे, परंतु मानवी शरीर रूपी दिव्य संगणक हा परमेश्वराने निर्माण केलेला आहे। जन्मल्यापासून मरेपर्यंत माणूस सतत कर्म करत असतो, विचार उच्चार आचार या स्वरूपात माणूस सतत कर्म करत असतो, आणि या कर्मांच्या द्वारे प्रत्येक माणूस शरीर रूपी दिव्य संगणकाला फीडिंग करत असतो। सामान्य संगणकाला आपण जे अचूक किंवा चुकीचं फीडिंग करतो त्याप्रमाणे त्या संगणकाकडून आपल्याला रिझल्ट्स मिळत असतात। त्याचप्रमाणे विचार उच्चार आचार यांच्याद्वारा आपण शरीररूपी संगणकाला जे चांगल्या किंवा वाईट कर्मांचं म्हणजे ॲक्शन्सचं फीडिंग करू त्याप्रमाणे आपल्याला सुखाचं किंवा दुःखाचे रिझल्ट्स मिळतात। दुसरा मुद्दा असा की आपण ज्याप्रमाणे स्वतःच्या शरीररूपी संगणकाला फीडिंग करतो त्याचबरोबर सायमल्टेनियसली आपण इतर लोकांच्या शरीररूपी कॉम्प्युटरला फीडिंग करत असतो। अशा पद्धतीनं लोक स्वतःच्या आणि इतरांच्या शरीररूपी संगणकांना फीडिंग करीत करीत स्वतःचं आणि इतरांचं जीवन घडवित किंवा बिघडवित असतात। म्हणून माणसाला आणि तो ज्या समाजात राहतो त्या समाजाला जर सुख शांती समाधान आनंद यश आणि समृद्धी हे सर्व पाहिजे असेल तर प्रत्येक मानवी शरीर हा दिव्य संगणक आहे हे नित्य लक्षात ठेवून लोकांनी परस्परांना उत्कृष्ट विचार उच्चार आणि आचार यांच्याद्वारा उत्तम फीडिंग केलं पाहिजे। परंतु प्रत्यक्ष परिस्थिती मात्र अगदी याच्या उलट आहे। अनिष्ट विचार उच्चार आणि आचार यांच्याद्वारे लोक स्वतःच्या आणि इतरांच्या संगणकांना अनिष्ट गोष्टींचं फीडिंग करून स्वतःला आणि इतरांना दुःखाच्या खाईत लोटत असतात। थोडक्यात उत्कृष्ट कर्मांचं

ऍक्शन्सचं फीडिंग करून सुखी व्हायचं की अनिष्ट कर्मांचं फीडिंग करून दुःखी व्हायचं हे माणसाच्या हातात आहे. म्हणूनच जीवनविद्या सांगते, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. दिव्य मानवी शरीर ही जशी परमेश्वराची जिवंत मूर्ती आहे आणि परमेश्वरानं निर्माण केलेला दिव्य कॉम्प्युटर आहे, त्याचप्रमाणे मानवी शरीर हा ईश्वर निर्मित दिव्य टेप रेकॉर्डर आहे. आपण जे टेप रेकॉर्डिंग मशीन पाहतो ते मानवनिर्मित असून त्यावर फक्त ध्वनी टेप केला जातो. त्याचप्रमाणे मानवनिर्मित व्हिडिओ रेकॉर्डिंग मशीनवर फक्त ध्वनी आणि दृश्य टेप करण्याची व्यवस्था असते. परंतु ईश्वर निर्मित मानवी शरीराच्या टेप रेकॉर्डिंग किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग मशीनवर मानवाच्या ए टू झेड सर्व हालचाली रेकॉर्ड केल्या जातात. सर्व विचार, सर्व विकार, कल्पना, भावना, धारणा, संकल्प, विकल्प वगैरे सर्व सूक्ष्म स्पंदन मानवी शरीर रूपी रेकॉर्डवर रेकॉर्ड केले जातात. त्याचप्रमाणे माणसाच्या मनात निर्माण होणाऱ्या सर्व प्रकारच्या इच्छा, आकांक्षा, महत्वाकांक्षा, आशा, निराशा वगैरे सर्व प्रकारची सूक्ष्म स्पंदन मानवी शरीर रूपी रेकॉर्डरवर रेकॉर्ड केली जातात. इतकंच नव्हे तर माणसाकडून निर्माण होणारे सर्व उच्चार आणि आचार मानवी शरीर रूपी रेकॉर्डरवर रेकॉर्ड केले जातात. अत्यंत विलक्षण आणि विस्मयकारक गोष्ट अशी की या सर्व प्रकारच्या घटना मानवी शरीरात अत्यंत गुप्तपणे, कौशल्यानं, सहजपणे, अचूकपणे आणि अखंडितपणे रेकॉर्ड करण्याचं कार्य निसर्ग देवतेकडून नित्य चालत असतं. या संदर्भात आणखीन विलक्षण आणि विस्मयकारक प्रकार असा की मानवनिर्मित टेप रेकॉर्डिंग मशीनवर किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग मशीनवर जे रेकॉर्ड केलं जातं ते सर्व पुसून टाकता येतं, परंतु ईश्वर निर्मित मानवी शरीराच्या मशीनवर जे सर्व काही रेकॉर्ड केलं जातं ते पुसून टाकता येत नाही. त्याचप्रमाणे मानवनिर्मित ऑडिओ टेप रेकॉर्डिंग मशीनवर किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग मशीनवर ध्वनी रेकॉर्ड करण्यासाठी किंवा ध्वनी आणि दृश्य दोन्ही रेकॉर्ड करण्यासाठी माणसांना प्रचंड खटाटोप करावा लागतो, वेळ काढावा लागतो, कष्ट घ्यावे लागतात, खर्च करावा लागतो आणि ते सर्व करण्यासाठी विविध प्रकारची उपकरणं गोळा करावी लागतात. याच्या उलट ईश्वर निर्मित मानवी शरीराच्या मशीनवर माणसाच्या सर्व प्रकारच्या हालचाली, त्याची सर्व कर्म रेकॉर्ड करण्यासाठी निसर्ग देवतेकडून या आधी वर्णन केलेला खटाटोप केला जात नाही. आणखीन आश्चर्याची गोष्ट अशी की दिव्य मानवी शरीर रूपी टेप रेकॉर्डरवर जे सर्व टेप केलं जातं त्याचा एक रेकॉर्ड बनतो आणि तोच माणसाचं भवितव्य ठरवण्यासाठी कारणीभूत ठरत असतो. माणसाच्या ए टू झेड सर्व हालचाली किंवा त्याची सर्व प्रकारची सर्व कर्म मानवी शरीराच्या मशीनवर रेकॉर्ड करण्याचं विलक्षण कार्य प्रत्यक्षात कोण करतं, केव्हा करतं, कसं करतं आणि शरीराच्या अंतर्गत नेमक्या कुठल्या भागात केलं जातं हे आत्तापर्यंत कुणालाही ज्ञात झालेलं नाही. हा सर्व प्रकार म्हणजे निसर्ग देवतेचा एक विलक्षण चमत्कार आहे. निसर्ग देवतेची सर्व विलक्षण व्यवस्था लक्षात घेऊन आपण सत्कर्म करून आपलं भवितव्य उज्ज्वल करायचं की अनिष्ट कर्म करून आपलं भवितव्य भीषण भयानक करायचं हे आपणच ठरवायचं असतं, अन्य कोणीही नाही. म्हणूनच जीवनविद्या सांगते, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मानवी शरीर म्हणजे प्रत्यक्षात पंचमुखी महादेव आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही सर्व पंचमहाभूत नसून पंचमहादेव आहेत याचं यथार्थ वर्णन आत्ता केलेलंच आहे. वास्तविक पंचमहादेवांचा सुंदर आणि सुरेख मेळ होतो तेव्हाच

0: अनंत कोटी ब्रह्मांडाचा खेळ सुरू होतो. हे सर्व पंच महादेव मानवी शरीराच्या ठिकाणी वास करून राहिलेले आहेत. जेव्हा प्रलय होतो तेव्हा पृथ्वी पाण्यात विरघळते, पाणी तेजात अदृश्य होतं, तेज वायूत अंतर्धान पावतं आणि वायू आकाशात गुप्त होतो. याच्या उलट उदय होतो तेव्हा आकाशातून वायू निर्माण होतो, वायूतून तेज निर्माण होतं, तेजातून पाणी निर्माण होतं आणि पाण्यातून पृथ्वी निर्माण होते. असा हा पंचमहादेवांचा क्रम आणि पराक्रम आहे. त्याचप्रमाणे मानवी शरीराचा लय आणि उदय म्हणजे प्रत्यक्षात पंचमहादेवांचा क्रम आणि पराक्रम आहे. म्हणूनच मानवी शरीर म्हणजे प्रत्यक्षात पंचमुखी महादेव आहे हे लक्षात घेऊन त्याचा मानसन्मान केला पाहिजे. त्याची योग्य प्रकारे या आधी वर्णन केल्याप्रमाणे उपासना आणि आराधना केली पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, सर्व उपाधी माझी गुप्त, चैतन्यासे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. परंतु जीवनविद्या एक पाऊल पुढे टाकून सांगते, सर्व उपाधी माझी व्यक्त, पंचमहाभूत असे सर्वगत, ते जीवनविद्या निश्चित स्वीकारिती. या शरीररूपी पंचमुखी महादेवाचा मान सन्मान करून त्याची कृपा संपादन करायची की त्याचा अवमान करून कोप प्राप्त करून घ्यायचा हे सर्वस्वी तुझ्या हातात आहे. म्हणून जीवनविद्या सांगते, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. जीवनविद्येनं विश्वरूपानं प्रगट झालेल्या परमेश्वराची याप्रमाणे व्याख्या केली, निसर्ग नियमांसहित, स्वयंचलित, स्वयं नियंत्रित, नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:55 झालेली आहेत. श्रोतेहो, आता ऐकूया कार्यक्रम लखलख चंदेरी.

कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हंसिका अय्यर यांच्या स्वरात वैभव जोशी यांचं गीत. बटरफ्लाय या चित्रपटातल्या या गीताला संगीत आहे शुभोजित मुखर्जी यांचं.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात लख लख चंदेरी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: बदला बदला सवय बदला,
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला, आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला। जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा। RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा।

0: सचिन
1: मम्मी
0: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन।
2: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठीचा सप्रेम नमस्कार। दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या एम वाहिनीवर, 100.6 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, लखलख चंदेरी या कार्यक्रमात आता ऐकूया क्लब 52 या चित्रपटातलं गीत. अजय वाघमारे यांच्या गीताला संगीत आहे करण दर्शन यांचं आणि गायलंय यशश्री व्यंकटेश यांनी.

0: श्रोते हो, कार्यक्रमातलं यापुढचं गीत काही क्षणात.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
0: आपण ऐकत आहात कार्यक्रम लखलख चंदेरी. कार्यक्रमात आता नाद हो महानूर यांचं गीत ऐकूया, अंजली मराठे यांच्या स्वरात. संगीत आनंद मोडक यांचं आणि चित्रपट दोघी.

0: अंजली मराठे यांच्या स्वरात दोघी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 9:10 झालेली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम सांगली विशेष.
1: श्रोते हो नमस्कार. सांगली विशेष या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. रसिक हो, पलूस तालुक्यातील भिलवडी इथं सार्वजनिक वाचनालयाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती सांगताहेत सार्वजनिक वाचनालयाचे कार्यवाह सुभाष कवडे.
2: भिलवडी येथे कृष्णाकाठी सार्वजनिक वाचनालय भिलवडी ही संस्था वाचन चळवळ समाजामध्ये रुजावी, वृद्धिंगत व्हावी या हेतूने गेली 86 वर्षे कार्यरत आहे. एक उपक्रमशील वाचनालय म्हणून महाराष्ट्रामध्ये या वाचनालयाचा लौकिक आहे. या सर्व उपक्रमांच्या मध्ये प्रतिवर्षी वाचनालयाचा वर्धापन दिनाचा सोहळा विविध उपक्रमांनी संपन्न केला जातो. नुकताच 86वा वर्धापन दिन 12 मे 2026 रोजी विविध उपक्रमांनी संपन्न झाला. सकाळी 10 वाजता पुस्तकांचं भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं होतं. या प्रदर्शनाचं उद्घाटन वाचनालयाचे अध्यक्ष गिरीशजी चितळे यांचे हस्ते पार पडले होते. या ग्रंथ प्रदर्शनाला भिलवडी आणि परिसरातील सुमारे 150 हून अधिक ग्रामस्थ बंधू भगिनींनी भेट दिली आणि नव्या नव्या पुस्तकांच्या पाहण्याचा वाचनाचा आनंद घेतला. याच दिवशी सायंकाळी 5 वाजता वर्धापन दिनाचा मुख्य समारंभ संपन्न झाला. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर येथील प्राध्यापक जयसिंगराव सावंत सर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी सुनीता चितळे वहिनी होत्या. यावेळी काही मान्यवरांचे सत्कार, बालवाचकांचा सत्कार आणि प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या सर्वोत्कृष्ट ग्रंथोपासक पुरस्कार वितरण समारंभ असे विविध उपक्रम यावेळी पार पडले. यंदाचा 2026 सालचा सर्वोत्कृष्ट ग्रंथोपासक पुरस्कार नियमित वाचक, वाचनालयाच्या हितचिंतक आणि वाचनालयाच्या प्रत्येक उपक्रमासाठी उपस्थित राहणाऱ्या सौभाग्यवती उर्मिला डिसले यांना या वर्षीचा ग्रंथोपासक पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी प्राध्यापक जयसिंगराव सावंत सर्व उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले, सध्याचं युग प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात धावपळीचं युग बनलेलं आहे. धकाधकीचा काळ सुरू आहे. बहुतांश माणसं ताणतणावामध्ये जगत आहे. अशा वेळी प्रत्येक व्यक्तीनं तणावमुक्त राहण्यासाठी, स्वतःला वाचविण्यासाठी आणि मन सुंदर ठेवण्यासाठी सुंदर सुंदर पुस्तकांचं वाचन करणं खूपच गरजेचं बनलेलं आहे. हे सांगत असताना प्राध्यापक जयसिंगराव सावंत यांनी अनेक पुस्तकांचा संदर्भ दिला, अनेक लेखकांची माहिती सांगितली आणि पुस्तक किंवा वाचन माणसांना आत्महत्येपासून सुद्धा रोखू शकतात, जगण्यातला खरा खुरा आनंद देतात हेही त्यांनी आवर्जून या ठिकाणी विशद केले. यावेळी वाचनालयाचे कार्यवाह सुभाष कवडे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. प्रास्ताविकमध्ये त्यांनी वाचनालयाच्या उपक्रमांची माहिती सांगितली. दर महिन्याच्या 1 तारखेस संपन्न होणारा वाचन कट्टा किती उपयुक्त आहे हे सांगून या वाचन कट्ट्यावर सर्वांनी उपस्थित राहावे असेही आवाहन केले. तर जयंत केळकर यांनी सत्कार मूर्तींची माहिती सांगितली. विद्या निकम यांनी आभार मानले तर ग्रंथपाल मयुरी नलवडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले. कार्यक्रमास विश्वस्त मंडळ, संचालक मंडळ, वाचक, सभासद बहुसंख्येने उपस्थित होते. जयसिंगराव सावंत यांच्या मार्गदर्शनानंतर

0: उपस्थित मान्यवरांनी सावंत सरांशी संवाद साधून अनेक पुस्तकांची माहितीही करून घेतली. ग्रंथ प्रदर्शनाच्या वेळी उपस्थित वाचकांनी काही पुस्तकांची माहिती घेऊन त्या पुस्तकांवर टिपणे काढली आणि ती पुस्तके वाचण्याचा संकल्पही केला. गेली 86 वर्षे भिलवडीचे सार्वजनिक वाचनालय वाचन चळवळ, ग्रंथ प्रदर्शने, व्याख्याने, वाचन कट्टा, गुणवंतांचे सत्कार अशा विविध उपक्रमांच्या मधून कार्यरत आहे. म्हणूनच सर्वोत्कृष्ट ग्रंथालयाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे यांनीही या प्रसंगी मनोगत व्यक्त करून वाचन चळवळ रुजवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया असे आवाहन केले. अशा प्रकारे 86वा वर्धापन दिन खूप उत्साहाने विविध उपक्रमांनी संपन्न झाला.
1: श्रोत्यो, सांगलीतील लोकमान्य टिळक स्मारक मंदिर इथं इतिहास अभ्यासक लेखक निलेश ओक यांचं महाभारत युद्धकाळ विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. महाभारत युद्धकाळ याविषयी बोलताना निलेश ओक म्हणाले,
2: महाभारतामध्ये 300 खगोलशास्त्रीय संदर्भ मिळतात आपल्याला. 300 घेतले आणि एकत्र आणून ते एकमेकाशी फिट करायचा प्रयत्न केला तर त्याचं जे उत्तर येतं महाभारताकरता ते उत्तर येतं 5561 BCE. म्हणजे किती? अप्रॉक्सिमेटली 7500 वर्ष. अगदीच प्रेसाईज हवं असलं तर 5561 + 2026 7587 years. 7500 पुरेसे. वाल्मिकी रामायणामध्ये 600 खगोलशास्त्रीय संदर्भ आहेत. परत मेथडतीच 600 एकत्र आणले तर एकच तारीख येते, ती येते राम रावण युद्धाचं वर्ष 12209 BCE. आता तुम्ही म्हणाल हे थोडंसं अंदाजनं वगैरे आहे का, थोडं मागे पुढे होऊ शकतं का? नाही. जसं जिक्सॉ पझलमध्ये किंवा शब्दकोड्यामध्ये मागे पुढे चालत नाही, तो 5 शब्द पाहिजे, तो असाच पाहिजे, त्यातलं मधलं अक्षर असंच पाहिजे असतं ना, तशीच परिस्थिती आहे. आता या दोन्ही रामायण महाभारतामध्ये सगळे आपल्या चारही वेदांचा उल्लेख येतो, याच्यावर आपल्याला एवढं तर सांगता येईल की नक्की ते त्याच्या आधीचे होते. त्याचा आपला आजचा तो विषय नाही, पण त्याच्यातले जर तुम्ही ऋग्वेदातले जर सरस्वती नदीचे संदर्भ घेतले तर तुमच्या लक्षात येतं, आपल्याला असं सांगता येतं की सरस्वतीची जी वर्णन आहेत ऋग्वेदातली, नदी तमे अंबी तमे देवी तमे सरस्वती, म्हणजे भारतातल्या सगळ्या नद्यातली मोठी नदी, सिंधूपेक्षा मोठी, सतलजपेक्षा मोठी, गंगापेक्षा मोठी, यमुनेपेक्षा मोठी, ब्रह्मपुत्रेपेक्षा मोठी, गिरिभ्य आ समुद्र, उंच पर्वतामध्ये सुरू होऊन पूर्ण समुद्रापर्यंत जाणारी, आज सरस्वती ती नष्टच झालेली आहे. हरियाणा, पंजाब, राजस्थान या भागातून ती वाहत होती, आता राजस्थानमध्ये कुठे काही नाही, हरियाणामध्ये म्हणजे मोठी नदी नाही अशी परिस्थिती आहे. ती नदी गेली, पण त्याची जी वर्णन आहेत, आणि आता आपल्याकडे जिओलॉजी, जिओफिजिक्स, जिओकेमिस्ट्री, हायड्रॉलॉजी, मॉर्फोडायनॅमिक्स ऑफ रिव्हर्स असे 5 एकमेकाशी संलग्न डिसिप्लिन आहेत, त्यातून तुम्ही स्टडी केलात तर आपल्याला असं कळतं अशी परिस्थिती भारतामध्ये की अशी मोठी नदी की जी वाहत होती ती आता लुप्त झाली, तो काळ आपल्याला शोधायचा असेल तर आपल्याला कमीत कमी 25,000 मागे जावं लागतं. त्याच्यावरून मी तुम्हाला लक्षात राहावं म्हणून 7 म्हणून मी ते 21,000 केलंय. सगळ्यात सोपं लक्षात ठेवायला, एवढं लक्षात ठेवलं तरी महाभारत 7,000 वर्षापूर्वी, रामायण 14,000 वर्षापूर्वी आणि आपले वेद सात्विक 21,000 वर्षापूर्वी. आज जे महाभारत उपलब्ध आहे ना, ते कसं झालंय माहितीये का? ते 4th आहे, म्हणजे त्याला आता रिसेन्शनला काय म्हणायचं, आवर्तन असं आपण म्हणूया. म्हणजे महाभारताची कथा अशी आहे, महाभारत युद्ध झाल्यानंतर साधारण 17-18 जी लोक मानायला गेली तिथल्या गुहेमध्ये व्यासदेव बसले आणि त्यांनी 3 घेऊन महाभारताचा ग्रंथ लिहिला. मग त्यांनी आपल्या सगळ्या शिष्यांना शिकवला, वैशंपायन, जैमिनी, पहिलं सगळ्यांना शिकवला. त्याच्यामध्ये अर्जुन, अभिमन्यू, परीक्षित आणि परीक्षिताचा मुलगा जन्मेजय, हे जन्मेजयच्या सर्पसत्राच्या वेळी वैशंपायन यांनी परत जन्मेजयाला महाभारत सांगितलं.
1: रसिक हो, तासगाव तालुक्यातील चिंचणी इथं शब्द पालवी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं. या संमेलनाविषयी अधिक माहिती सांगताहेत संयोजक प्राध्यापक किशोर पाटील.
0: गेले 3 झालं आम्ही साहित्य संमेलन आयोजित करतो. प्रत्येक वर्षी आम्ही ठिकाण बदलून साहित्य संमेलन आयोजित करत असतो. पहिल्या वर्षी आम्ही सावर्ड येथे सोमवती मंदिरामध्ये साहित्य संमेलन घेतलं. दुसऱ्या वर्षी आम्ही प्राध्यापक प्रभाकर पाटील यांच्या निसर्गरम्य अशा फार्म हाऊसवर साहित्य संमेलन आयोजित केले. आणि मग आम्ही तिसऱ्या वर्षी

0: साहित्य संमेलन आमच्या चिंचणी गावातील स्मशानभूमीमध्ये आयोजित करण्याचं ठरवलं. माझ्यासोबत मला मदत करण्यासाठी आमचे मित्र जनप्रवासचे संपादक विनायक कदम हेही उपस्थित होते. त्याचबरोबर या साहित्य संमेलनामध्ये बाहेरगावच्या आटपाडी असेल, त्याचबरोबर मिरज असेल, सांगलीवाडी असेल, अशा बाहेरच्या लांब लांबच्या गावातून अनेक साहित्यिकांनी आपला सहभाग नोंदवला. सुरुवातीला आमच्या या साहित्य संमेलनामध्ये वडाच्या झाडाला पाणी घालून याचं उद्घाटन करण्यात आलं. आमच्या गावची जी स्मशानभूमी आहे ती अतिशय निसर्गरम्य अशी आहे. जिथं चिंचेची झाडं आहेत इतर बरीच झाडं आहेत. हे अगदी उन्हाळ्यामध्ये सुद्धा तिथं गारवा आहे. स्मशानभूमीमध्ये साहित्य संमेलन घेण्याचा आमचा एकमेव उद्देश असा होता. बऱ्याच वेळेला स्मशानभूमीबद्दलच्या ज्या माणसांच्या मनामध्ये कल्पना आहेत, एक प्रकारची भीती आहे, ती भीती मोडून तिथपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. आणि आज स्मशानभूमी ही एक चांगल्या व्यवस्थेकडे वळण्याचं ठिकाण म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं पाहिजे. एक वैचारिक क्रांती म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे. आणि स्मशानभूमीमध्येच माणसाला एकांत लाभतो आणि तिथंच जीवनाचा खरा मतितार्थ कळतो. यासाठीच आम्ही स्मशानभूमी हे साहित्य संमेलन घेण्यासाठीचं ठिकाण निवडलं. आम्हाला चांगला प्रतिसादही मिळाला. सुरुवातीला आम्ही स्मशानातील सोनं ही कथा आमच्या विकास माने सरांनी वाचून दाखवली आणि त्यानंतर या कार्यक्रमाला रंगत पडत गेली. अतिशय सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये हा साहित्य संमेलनाचा कार्यक्रम पार पडला. दत्तकुमार खंडाळे साहेबी या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन आम्हाला केलं. बरेच चांगले चांगले कवी या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी चांगल्या कविताही ऐकवल्या आणि एक समाजाला आम्ही अशी दृष्टी दिली की स्मशानभूमी हे फक्त प्रेत जळायचं ठिकाण नाहीये, तर स्मशानभूमीमध्ये सुद्धा चांगल्या विचारांची देवाणघेवाण होते, सुंदर विचारांची देवाणघेवाण होते. आणि ते विचारांची देवाणघेवाण होण्याचं एक चांगलं ठिकाण माध्यम म्हणून उदयास येऊ पाहतोय. ते क्रांतीच्या सुरुवातीचं एक पहिलं पाऊल आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणून आम्हाला या गोष्टीचा आनंद होतो. तर या स्मशानभूमीमध्ये अनेक कवींनी वेगवेगळ्या कविता ऐकवल्या. साहित्य संमेलन अशा ठिकाणी का घेतलं आणि मी माणसांपासून लांब का असतो याच्यासाठी ती कविता त्या ठिकाणी सादर केली. ती कविता मी आपल्याला इथं ऐकवतो. कवितेचं नाव आहे साहित्य संमेलन. एकदा मला साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून खाली खेचण्यात आलं. एकदा मला साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून खाली खेचण्यात आलं. तेव्हापासून मीच भरवतो संमेलन, मीच असतो स्वागत अध्यक्ष अध्यक्षनी पाहुणा. तेव्हापासून मीच भरवतो संमेलन, मीच असतो स्वागत अध्यक्ष अध्यक्षनी पाहुणा. ऐकायलाही मीच, त्यामुळे विरोधच होत नाही. ऐकायलाही मीच, त्यामुळे विरोधच होत नाही. प्रतिष्ठा, डावपेच आणि सरकारी अनुदान लाटण्याचा प्रश्नच येत नाही. प्रतिष्ठा, डावपेच आणि सरकारी अनुदान लाटण्याचा प्रश्नच येत नाही. संमेलनाचं कौतुक भरभरून होतं, कुठलंही माप न काढता.
1: श्रोते हो, सांगलीतील विसावा मंडळाच्या वतीनं शिवोत्सव 2026 या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिवोत्सव कार्यक्रमाअंतर्गत गायिका मधुरा कुंभार यांचा गायनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होतं शशांक लिमये यांनी. ऐकूया या कार्यक्रमाची झलक.

श्रोत्यो, याबरोबरच आजच्या सांगली विशेष या कार्यक्रमाची वेळ संपत आले. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर आणि मला महेश भिसेला आता निरोप द्या. नमस्कार.

0: चांगली विशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात. श्रोतेहो, या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल संध्याकाळी 6:35.
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोतेहो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगा हर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या हिरक महोत्सवी सांगली केंद्रावर.
2: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे सांगली आकाशवाणी @gmail.com.

0: S A N G L I A K A S H W A N I @gmail.com आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35 सप्रेम नमस्कार आकाशवाणी सांगली पहिल्यापासून चांगली.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. 9:30 श्रोतेहो आता ऐकूया सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम प्रसारित करत आहोत स्वरांजली.

0: अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले, अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। श्रोते हो, स्वरांजली कार्यक्रमातलं या महिन्यातलं हे गीत आहे सदानंद डबीर यांचं। गायक कलाकार भाग्यश्री पांचाळे आणि श्रीरंग भावे, संगीतकार आहेत आरोही आगरकर। गीत ऐकण्यापूर्वी या गीताविषयी कवीचं मनोगत।
1: उत्तर रात्री अचानक जाग यावी, चांदणी रात्र असावी, अंगणात चांदणे उतरून आलेले असावे, रात्र जणू चांदण्याच्या पावलांनी अंगणात फिरत असावी, नीरव शांतता असावी, नव्या कवितेची ओ सुचावी, जणू चांदण्याच्या पावलांनी अंगणात उतरलेल्या रात्रीचे कवीच्या शब्दांनी स्वागत करावे। अंगणी माझ्या उतरली चांदण्याची पावले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावली। शब्द सुचत जावे, गीत उंधळत जावे, सगळं चराचर स्तब्ध, वाराही वाहत नाही, सगळे निळाई मौन आहे, त्या मौनात अचानक काही सूर झंकारावे, त्या सुरांचा उगम कळूच नये, मात्र ते सूर आपल्याला वेढून घेत आहेत हे जाणवावे आणि आपला त्या अथांग निळाईशी शब्दा वाचून संवाद सुरू व्हावा, त्या सुरांचे वलय जणू विस्तारित जावे, जणू ताऱ्यांचे ते मौन विश्वच बोलके व्हावे, वलय विस्तारित गेले त्या सुरांचे, वलय विस्तारित गेले त्या सुरांचे, बोलके आकाश झाले तारकांचे, अगम्य असलेल्या आकाशानेच आपले गुण उलगडावे, हाच तो अनमोल क्षण कवितेच्या निर्मितीचा। कवी आणि त्याचे शब्द यांचे चराचराशी अद्वैत व्हावे, हा अनुभव खरे तर शब्दातीत डोळे मिटून अनुभवायचा, पण कवी त्याला शब्दबद्ध करायचा प्रयत्न करणारच, ते तर त्याचे प्राक्तनच आहे। कवीला भास होतो की कोणीतरी त्याला स्पर्श करतंय, अगदी जीवाचे जीवलग असलेले कोणी त्याला सांगतंय तू एकटा नाहीयेस, हे आकाश, ही निळाई, तारे, वारे, हे चराचर, आपण सगळे एकच आहोत, हे अद्भुत अद्वैत शब्दाविना कळते पण शब्दात सांगता मात्र येत नाही, तरी कवीच्या मनात शब्द उमटतातच, कोण होते जे मला बिरगून गेले, एकटा नाहीस हे सांगून गेले, चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले, चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले।
0: चांदण्याचे एक गाणे। अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। स्तब्ध ते होते चराचर स्तब्ध वारे, मौनती होती निळाई मौन तारे, त्या निळ्या मौनात अलगद सूर हे झंकारले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। वलय विस्तारित गेले, वलय विस्तारित गेले, त्या सुरांचे बोलके आकाश झाले, तारकांचे उतरुनी आकाश खाली, गुज काही बोलले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। कोण होते जे मला बिलगुण गेले, कोण होते जे मला बिलगुण गेले, एकटा नाही सहे सांगून गेले, चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले।

अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। श्रोते हो, स्वरांजली या कार्यक्रमातलं या महिन्याचं हे गीत होतं सदानंद डबीर यांचं। गायक कलाकार भाग्यश्री पांचाळे आणि श्रीरंग भावे। साथ संगत तबला साथ संदीप पवार, कीबोर्ड आदित्य भांदककर, सतार प्रसाद राहणे, संतूर मंगेश जगताप, इतर तालवाद्य कौस्तुभ दिवेकर आणि व्हायोलिन साथ पंडित कैलाश पात्रा, संगीतकार आरोही आगरकर, निर्मिती सहाय्य निकिता तांबे आणि सादरकर्ते राजेश शेजवळे। ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती। स्वरांजली सुगम संगीताचा हा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येतो।

स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम आताच आपण ऐकला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आता प्रसारित करीत आहोत नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यधारा.

0: मधुवंती दांडेकर यांच्या स्वरात विद्याधर गोखले यांची पदरचना आपण ऐकलीत. नाटकाचं सुवर्ण तुला.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
3: से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा है सप्तमान.
4: सचिन
5: मम्मी
4: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
3: श्रोते हो, येत्या मंगळवारी ऐकायला विसरू नका अमृत कलश या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल संध्याकाळी 6:35. तेव्हा जरूर ऐका अमृत कलश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
4: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार OP नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर.
5: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि माहिती

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

माणिक वर्मा यांच्या स्वरात कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं हे पद मनात्मन नाटकातलं आपण ऐकलं. या पदरचनेबरोबरच नाट्यधारा हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहे.

0: Вот.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. मध्यम लहरी 249.81 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि FM बँडच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
2: श्रोते, आता ऐकूया मराठी चित्रपट संगीत.

0: आशा भोसले यांच्या आवाजात मधुसूदन कालेलकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत एन दत्ता यांचं होतं. चित्रपट होता अपराध.
1: बालसभा.

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 मिनिटांनी आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

आमचे सर्व कार्यक्रम ऐका आणि या कार्यक्रमांबद्दल सूचना अभिप्राय आमच्यापर्यंत जरूर पाठवा आमच्या सप्रेम नमस्कार याच कार्यक्रमात. आणि हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. दर रविवारी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर.

0: आशा भोसले आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं राजेश मजुमदार यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता आपली माणसं.
1: श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं अनंत जाधव यांचं गीत. सुरेश वाडकर आणि आशा भोसले गात आहेत दीडशाणी या चित्रपटासाठी.

0: 1349 अठेक मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आकाशवाणी सांगली पहिल्यापासून चांगली।
1: मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। कार्यक्रमात आता अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं मुरलीधर गोडे यांचं गीत आली लहर केला कहर या चित्रपटासाठी या गीताला ऋषिराज यांचं संगीत आहे।

संस्कृतवाणी संस्कृत भाषेचा गोडवा, त्यातलं साहित्य आणि सौंदर्य हे सगळं उलगडून दाखवणारा कार्यक्रम संस्कृतवाणी जरूर ऐका. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी सकाळी 10:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार OP नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलो हर्ट्स या AM वाहिनीवर, 100.6 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दी मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर.

उषा मंगेशकर यांच्या आवाजात सुधीर मोघे यांची गीतरचना आपण ऐकलीत. या गीताला श्रीकांत तेलंग यांचं संगीत होतं. चित्रपट होता चटक चांदणी. कार्यक्रमात शेवटी गोष्ट धमाल नाम्याची चित्रपटासाठी गात आहेत आशा भोसले आणि सुरेश वाडकर. अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत शांताराम नांदगावकर यांचं आहे.

गोष्ट धमाल नाम्याची चित्रपटातील या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 10:30 आणि 15 सेकंद झालेत.

आत्मात अतुलनीय बलिदान करून कोट्यवधी भारतीयांच्या हृदयात अमर झालेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांची रोमहर्षक जीवन कहाणी महानायक लेखक विश्वास पाटील सादर करते डॉक्टर महेश केळुसकर अभिवाचक विनय आपटे महानायक भाग 235 वा

हळूहळू लॉरे बाहेर पडू लागले. जागोजाग गस्तीला उभे असलेले आझाद हिंद सैनिक आपल्या प्रियतम नेत्याला अश्रूभऱ्या नजरेनं निरोप देऊ लागले. जपानी लष्कराच्या छावण्या आधीच मोडलेल्या, कागदपत्रांचे ढीग जळत होते. धुळीच्या लोटांनी

हळूहळू लॉरे बाहेर पडू लागले. जागोजाग गस्तीला उभे असलेले आझाद हिंद सैनिक आपल्या प्रियतम नेत्याला अश्रूभऱ्या नजरेनं निरोप देऊ लागले. जपानी लष्कराच्या छावण्या आधीच मोडलेल्या, कागदपत्रांचे ढीग जळत होते, धुळीच्या लोटानी वातावरणामध्ये कुंदपणा भरलेला. शत्रूची विमानं अधूनमधून भिरभिरत जात होती. ताफ्यामध्ये सर्वात मागे नेताजींची सखी काळी लिंकन मोटार होती. शेकडो हिंदी बांधव, सैनिक, निर्वासित सारे झुंडीने नेताजींच्या मोटारीभोवती गराडा घालू लागले. गर्दी वाढू लागली, मोटारीला वाट मिळेना. हवाई हल्ल्याची पर्वा न करता सभोवती गोळा होणारा हजारो नागरिक पाहून नेताजींना आश्चर्य वाटलं. जणू राम वनवासाला चालला होता. अयोध्येच्या वेशीपर्यंत त्याला निरोप द्यायला येणाऱ्या दुःखी प्रजाजनांप्रमाणेच सर्वांचे डोळे पाणावलेले. बलिराम गवळी धावत पुढे आला, नेताजींच्या पायावर कोसळला. नेताजींनी वृद्ध बलिरामला पोटाशी कवटाळलं. बलिरामची सून राणी झाशी फौजेत दाखल झाली होती तर पुत्र आघाडीवर गेलेला. इंफाळच्या मोहिमेवरून दोघांपैकी कोणीही परतलं नव्हतं. त्याही अवस्थेत नेताजींनी बलिरामला विचारलं, शोध लागला सुनेचा मुलाचा? नेताजी तुम्हीच सांगता, आझादीचं मोल देण्यासाठी समाध्यांची रांग लागायला हवी, त्याच थडग्यांच्या ओळीत असतील माझे चिमणे. त्याचं मला काहीच वाटत नाही, तुम्ही फक्त स्वतःची काळजी घ्या हो. नेताजींभोवती गर्दी उसळू लागली. गर्दी उसळू लागली तसे ते मोटारीच्या बॉनेटवर उभे राहिले. गस्तीच्या आझाद हिंदच्या वीरांनी त्यांना सलाम ठोकले. नेताजी म्हणाले, शहराचं रक्षण करा. जेव्हा ब्रिटिशांच्या फौजा रंगूनमध्ये पोहोचतील तेव्हा आपला प्यारा तिरंगा पोटाशी धरा. युद्ध कैदी म्हणून पुढे जाताना माथा उन्नत ठेवून गर्वानं छाती फुगवत मर्दासारखे सामोरे जा. अनेक अनेक नागरिकांना हुंदके फुटले. त्यांचे उष्ण श्वास नेताजींना ऐकू येत होते. ते सर्वांची समजूत घालत ते म्हणाले, हुतात्म्यांच्या रक्तानं रंगलेली ही पुण्यभूमी नाईलाजानं सोडून जाताना माझं मन कष्टी झालंय, परंतु माझ्या मंत्रिमंडळाचा आग्रह आणि भविष्यातील कार्याची ओढ ध्यानी घेऊन बंधूनो काळजावर दगड ठेवूनच मी तुमचा निरोप घेतोय. पण लक्षात ठेवा, हा निरोप तात्कालिक असेल. नेताजी तुमचा संदेश काय? डॉक्टर मेहता विचारू लागले. नेताजींचा आवाज कातर झाला. ते म्हणाले, बंधूनो ध्यानात ठेवा, उद्याच्या हिंदुस्थानामध्ये जन्माला येणारी अपत्या स्वतंत्र राष्ट्राची बाळ म्हणून जन्म पावतील, गुलामांची पोर म्हणून त्यांना कोणी हिणवणार नाही. तुमचं अद्वितीय, अतुलनीय आणि अमर बलिदान केव्हाही वाया जायचं नाही. तुमचा हा महायज्ञच हिंदुस्थानचा भविष्यकाळ लखलखून सोडेल. घेतली असेल तुम्ही माघार मणिपूरच्या रानातून, पुन्हा ब्रह्मदेशाच्या मुलखातून, परंतु तुमच्या या तात्पुरत्या पिछे हाटीतच तुम्ही अंतिम यशाचा, गौरवाचा आणि शाश्वताचा राजरस्ता शोधलाय. एका बाजूला लोकशाहीची फसवी पुंगी वाजवून दुसरीकडे गुलामगिरीच्या बेळात 38 कोटी बांधवांना ठेचून मारणाऱ्या त्या धूर्त मदाऱ्यानं त्या माउंट बॅटन आणि चर्चिलला सांगा, येईन मी, पुन्हा येईन, जरूर येईन. राग झाली तरी फिनिक्स पक्षाचे पंख लेईन, जरूर येईन उद्याच्या महासंग्रामासाठी. कॅप्टन रामसिंग व्हायोलिन वाजवत पुढे धावले. सैनिक गाऊ लागले, आजाद करेंगे, आबाद करेंगे, सबसे ऊंचा है दुनिया में झंडा हमारा, नेताजी जिंदाबाद, नेताजी जिंदाबाद.

चक्कर बांधल्यासारखे. रंगून सोडून तास झाला असेल नसेल, अंधारात सुद्धा वैराची विमानं पाठ सोडायला तयार नव्हती. बॉम्बवर्षाव सुरू झाला. सैनिकांनी लॉऱ्यातून खाली उड्या टाकल्या. बाजूच्या शेतीचा आश्रय घेतला. सुदैवानं हानी फारशी झाली नाही. पहाटेच पेगू पार पडलं. धडाडून जळणाऱ्या पेगूचा उजेड किती दूरवर पसरला होता. ब्रह्मी बंडखोरांची सुडाची आग धगधगतच होते. त्या दूरवरून अधेमध्ये येणारी ब्रिटिश विमानं कोलीत टाकत होते. शहर खाली करताना जपानी आपला दफ्तरखाना पेटवत होते. त्यांचा उरला दारुगोळा ब्रिटिशांच्या हाती लागू नये म्हणून तोही पुन्हा आगीच्या भक्ष्यस्थानी टाकला जात होता. कित्येक घरांची छपर जळून खाली कोसळत होते. आगीनं लोखंडी सामानाच्या पाठीचाही बाक निघत होता. भिंती धगीच्या साक्षीनं उसासे टाकत होत्या. उजाडता उजाडता सर्वजण वाव नदीच्या अलीकडे पोहोचले. वाटेत यागी नावाचं खेडं लागलं. ओसाडवाडीच ती. आता कोवळे किरण पूर्वेच्या माथ्यावर उगवणार होते. शत्रूच्या विमानांच्या वेगानं भराऱ्या सुरू होतील. हाचिया आणि काकीत सुबोनी नेताजीनं थांबण्याची विनंती केली. सर्वांनी झाडाझुडपांचा आश्रय घेतला. रात्रभराच्या जागरणानं नेताजींचे डोळे लाल दिसत होते, चेहरा आकसलेला, पण त्यांचा उत्साह कमी नव्हता. ते प्रत्येक गोष्टीची जातीनं चौकशी करत होते. पुढे भातखासरांची शेती होती. तिथं नेताजींनी चहा घेतला. तोवर राजदूत हाचियानी त्यांचा एका कोवळ्या जपानी तरुणाशी परिचय करून दिला. त्याचं नाव मासामी, मासामी सुरुता. 25 वर्षाचा तो तरुण जपानच्या गायमुशो परराष्ट्र खात्यात नोकरीला होता. कालच तो तातडीचा संदेश घेऊन हाचियांच्या पथकामध्ये येऊन दाखल झाला होता. त्या रूपवान तरुणाचं सौंदर्य सर्वांना नजरबंदी करत होतं. गवाळ तांबूस वर्ण, अप्री पण देखणी नागसरी, केस दाट आणि गडद काळे. चित्रकारानं हनवटीवर 4 ब्रशाचे फटकारे मारावे तशी त्याची इवलीशी दाढी. डोळे घारे पण कमालीचे बोलके. सुरुता नेताजींशी लगट करून त्यांना नाना प्रश्न विचारत होता. खासरा शेजारीच एका जुनाट झाडाच्या बुंध्याला नेताजींनी आरसा लटकवला. उघड्यावरच ते दाढी करू लागले. अचानक 3 विमानं डोक्यावर आली. अर्ध्या मैलाच्या अंतरावर वाहनं लपवून ठेवलेली, त्यामुळेच ती बचावली. एक विमान नेताजी ज्या जुनाट झाडाजवळ उभे होते नेमके तिथे येऊन पोचले. ठट मशीनच्या अनेक फैरी झडल्या. झाडाच्या 4 हलक्या फांद्या मोडून पडल्या. सालीच्या चिंध्या होऊन त्या खाली लोंबू लागल्या. नेताजी, नेताजी आडोशाला या. अनेक हिंदी शिपायांबरोबर सुरुताही ओरडत होता. नेताजींनी कोणालाही दाद दिले नाही. वस्त्राचं पातं हलू न देता त्यांनी शांतपणे दाढी आटोपली. सुरुता आश्चर्यचकित झाला. नेताजींच्या निर्भयतेच्या अनेक गोष्टी त्यांना एव्हाना ऐकल्या होत्या. तो त्यांच्या जवळ आला. विमानं केव्हाच निघून गेलेली. नेताजींनी सिगरेट शिलगावली. ते गमतीनं झुरके ओढत होते. सुरुता औत्सुक्यानं विचारू लागला. विमान हल्ले होतात, बॉम्बगोळे पडतात, सारं घडून जातं, तुम्हाला मात्र इजा कशी पोचत नाही नेताजी? त्यांची काळजी देवाला. आमचा देश स्वतंत्र होईपर्यंत त्यांच्या केसालाही धक्का पोचणार नाही, जानकी दावर मध्येच बोलली. डोळे मिचकावीत नेताजी मंद हसले. तोवर काही सैनिकांना समजलं, जवळच 3 दिवसांमागे एक विमान खासरात कोसळलं होतं. अर्धवट जळलेल्या त्या विमानातील अनेक वस्तू हाती लागल्या होत्या. पायलटच्या बाजूला नकाशाची काही भेंडोळी पडली होती. सुरुता नेताजींना ती दाखवत होता. रंगून परिसराचा एक चिन्हांकित नकाशा पाहताना सर्वांचे डोळे चमकले. ज्या ठिकाणी नेताजींचा बंगला होता तेथे जाड तांबड्या शाईनं वर्तुळ केलं होतं. ते पाहताना 3 दिवसामागचा झालेला हल्ला सर्वांना आठवला आणि अंगावर काटा उभा राहिला. याआधीही नेताजींचा बंगला उडवण्याचे अनेकदा प्रयत्न झाले होते. मात्र नेताजींचं भाग्य थोर, त्यामुळे सर्व अरिष्ट परस्पर टळली असावीत. संध्याकाळी 6 दरम्यान काफिला पुन्हा सज्ज झाला. बुडत्या सूर्यकिरणांबरोबर आझाद हिंदचा दिवस उगवत होता. जपानी पथकाच्या 100 लॉऱ्या तुकड्या वाव नदीच्या रोखानं धावताना दिसत होत्या. शत्रू पाठीला भेटण्यापूर्वी सितांग नदीचा पहिला तीर गाठ

0: करायचा होता. सर्वजण निघाले. तितक्यात मुसळधार पावसाला प्रारंभ झाला. एकच तारंबळ उडाली. भुसभुशीत मातीच्या पोटात पर्जन्यधारे घुसल्या तसा बिरबिरी चिखल होऊ लागला. लॉरेनची चाकं जागच्या जागी फिरून चिखलात उलटी फिरू लागली. जागोजागी सैनिकांनी लाकडी फळ्या टाकल्या. मोठ्या मुश्किलीनं कुंथत ओरडत कडाडत लॉऱ्यात दमाधीरानं पुढे सरकू लागली. नेताजींची मोटारे गाळात अचके देऊ लागली. पायात लंबे चांबडी बूट घातलेले नेताजी खाली चिखलात उतरले. जमिनीवरचं फारसं काही दिसत नव्हतं. मुलीही लॉरीमधून खाली उतरल्या. पावसानं सर्वांना चिंब ओलं केलेलं. वाट लवकर सरणं महत्वाचं होतं. भात खासरं जशी वाढू लागली तसं पावसाचं पाणी मध्येच बिरबिरता चिखल भेटू लागला. चिखलही अनेकदा गुडूप व्हायचा. एक मोठं डबकं चंद्रप्रकाशातील झाडांच्या सावलीत दिसलं नाही. नेताजींच्या लिंकन मोटारीचं ओझं भुसभुशीत मातीला पेलवेना. बघता बघता 5-6 फूट खोल गाडी पाण्यात गेली. सैनिकांनी त्वरेनं खजिन्याच्या संदुका बाहेर काढल्या. सुरुता नेताजींच्या सोबतीनं गाडीला धक्के देत होता. जनरल इसोडा आणि हाचियाई हात सरसावून पुढे झाले. जोर जोरानं गाडी पुढे रेटू लागली. भिजल्या हाचियानं त्याही परिस्थितीमध्ये हसू आवरेना ते म्हणाले, नेताजी काय भाग्यशाली आहे ही मोटार. एका पंतप्रधानासह मोठमोठे मेजर जनरल आणि राजदूत ढकलतायत तिला.
1: विश्वास पाटील लिखित महानायक या कादंबरीचं अभिवाचन आपण ऐकत होता. अभिवाचक होते विनय आपटे. निर्मिती सहाय्य श्रीरमण देशमुख. सादर करते डॉक्टर महेश केळुसकर.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संघर्ष कहाणीवर आधारित कादंबरीचं क्रमशः वाचन आताच आपण ऐकलं महानायक. आता ऐकूया समूह गीतं.

0: कवी ग्रीवाल यांची रचना भुमानंद बोगम आणि सहकाऱ्यांच्या आवाजात आपण ऐकलीत.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
2: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 kHz वर, 100.6 MHz FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या हिरक महोत्सवी सांगली केंद्रावर.
3: बालसभा.

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 मिनिटांनी आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

0: समूह स्वरातील या रचनेबरोबरच समूहगीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणात.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
3: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक मिळतं केलं.

सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅनकडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क राहा.

नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार। गाता रहे मेरा दिल या हिंदी चित्रपट संगीतावर आधारित विशेष कार्यक्रमामध्ये मी प्रेरणा आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। रसिक श्रोते हो, गेल्या 6 भागांपासून आपण संगीतकार ओपी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेल्या काही छान छान गाण्यांचा आनंद घेतो आहोत। आजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा अशाच काही अवीट गोडीच्या मधुर गीतांचा आनंद आपण घेणार आहोत। या कार्यक्रम मालिकेचं लेखन आणि निवेदन केलं आहे आमोद मराठे यांनी, निर्मिती सहाय्य आहे प्रेरणा साठे यांचं। तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत श्रीयुत श्रीनिवास जरंडीकर। चला तर रसिक श्रोते हो, ऐकणार आहोत द मॅजिकल बीट्स ऑफ ओपी नय्यर या संगीतकार ओपी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिकेचा भाग 7।

सर्व श्रोते रसिक मित्र मैत्रिणींना आमोद मराठेचा नमस्कार. संगीतकार ओपी नय्यर यांच्या संगीतावर आधारित ही मालिका आपण ऐकतो आहोत, दी मॅजिकल बीट्स ऑफ ओपी नय्यर.

0: 1958 हे वर्ष नय्यरप्रेमींसाठी घेऊन आलं एक जादूची पेटी, जिच्यात होती शब्दांवर केलेली स्वरांची कलाकुसर, हळूवार प्रेमगीते, गमती जमतीची गाणी आणि कॅबरे सॉन्ग सुद्धा. या एकाच वर्षामध्ये इतक्या सगळ्या वेगवेगळ्या भावभावनांची प्रासंगिक गाणी आणि चित्रपट सुमारे 9. 1954 सालापासूनची वार्षिक धमाक्यांची परंपरा देखील या वर्षी सुरूच राहिली. आणि या वर्षीचा हा धमाका होणार होता कलकत्त्याच्या हावडा ब्रिजवर.
1: मित्रांना

1957 वर्षातली नया दौर आणि तुमसा नहीं देखा मधली गाणी अजूनही रेडिओवर वाजत असताना 1958 घेऊन आलं ते हावडा ब्रिज. एकीकडे हावडा ब्रिज तर दुसरीकडे फागुन सोने की चिड़िया यासारख्या हळूहळू प्रेमकथा. याच वर्षी 1953 नंतर तलत महमूद यांचा आवाज नैवर यांच्या संगीतात पुन्हा एकदा आला. सोने की चिड़िया चित्रपटातील तलत महमूद यांची ही दोन द्वंद्व गीते तलत आणि नैयर या जोड़ीची अखेरची ठरली.

1958 आधी काही चित्रपटांच्यामध्ये किशोर कुमार यांच्यासाठी इतर गायकांचा आवाज आपण ऐकला होता, पण नय्यर आणि किशोर कुमार यांची एक अफाट रचना आपण आता ऐकूया. कदाचित नय्यर

0: अशाकडे किशोरदांनी गायलेल्या सर्वोत्कृष्ट गाण्याच्यापैकी हे गाणं म्हणावं लागेल. या पूर्वीच्या भागांमध्ये आपण किशोरदांनी गायलेली द्वंद्वगीतं ऐकली, पण आता किशोर कुमार यांच्या खास आवाजामध्ये आमच्या खास ऐकणाऱ्या श्रोत्यांच्यासाठी हे गीत.
1: सुरमा मेरा

गुरुदत्त यांच्याबरोबर नय्यर यांनी चित्रपट केले बाज, आरपार, मिस्टर अँड मिसेस 55 आणि CID. पुढे गुरुदत्त यांच्या पश्चात 1966 बहार फिर भी आएंगे हा गुरुदत्त प्रोडक्शनचा शेवटचा, पण पडद्यावर गुरुदत्त असताना नय्यर यांच्या संगीतामध्ये 1958 GP Sippy यांचा 12 O'Clock हा चित्रपट कदाचित शेवटचाच असावा.

एकीकडे 12 o'clock सारख्या रहस्यपटांचे संगीत करत असतानाच दुसरीकडे फागुन सारखी एक सर्वांग सुंदर संगीत कलाकृती.

1958 वर्ष नय्यर साहेबांच्या संगीतासाठी जितकं महत्त्वाचं होतं तितकंच दिग्दर्शक शक्ती सामंता यांच्या कारकिर्दीसाठी देखील निर्णायक होतं. हावडा ब्रिज हा त्यांचा आणि नय्यर साहेबांचा पहिला चित्रपट. त्या चित्रपटाविषयी असं म्हणतात की शक्तीदांनी एका फिल्म मॅगझिनमध्ये फक्त इतकंच लिहिलं होतं की माझ्या येणाऱ्या हावडा ब्रिज चित्रपटाला ओपी नय्यर संगीत देणार आहेत. आणि तेवढ्या एका वाक्यानंतर डिस्ट्रीब्युटर स्वतःहून त्यांच्याकडे येऊ लागले. नय्यर साहेबांचं नाव म्हणजे त्या काळात बॉक्स ऑफिस हिट अशी खात्रीच होती.

1958 साली जवळपास 9 चित्रपट करत असतानाच मुंबईच्या रेकॉर्डिंग स्टुडिओजमध्ये रेकॉर्डिंगच्या एका नव्या तंत्राचा प्रवेश होत होता. 1958 ते 1960 हा 2 वर्षाचा काळ खूप काही बदल घडवून आणणार होता. अगदी नय्यर यांच्या संगीतावर देखील त्याचा परिणाम होणार होता. त्याविषयी आपण नंतरच्या भागात बोलूच. आजच्या भागाची सांगता पुन्हा एकदा ओपी नय्यर, तलत आशा भोसले, साहिर पडद्यावर स्वतः, तलत महमूद, नूतन चित्रपट सोने की चिडिया. आपण पुन्हा भेटू पुढच्या भागात. तवर नमस्कार, बाय बाय, सच श्री अकाल. तुम्ही ऐकत रहा द मॅजिकल बीट्स ऑफ

रसिक श्रोते हो, संगीतकार ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेली काही गाणी आपल्याला अजूनही आठवतात. त्यांचे चित्रपट सुद्धा आपल्याला माहिती आहेत. असंख्य गाणी आजही आपण गुणगुणत असतो. या कार्यक्रम मालिकेमधून बऱ्याच नव्या जुन्या गाण्यांचा नजराणा आपल्याला ऐकायला मिळाला. अशाच काही नव्या जुन्या गाण्यांचा नजराणा घेऊन मी तुमच्या भेटीला येणार आहे द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर या कार्यक्रम मालिकेच्या 8व्या भागामध्ये. कारण आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आलीये असं आपल्याला घड्याळ सांगू लागलंय. तेव्हा रसिक श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण थांबणार आहोत. गाता रहे मेरा दिल या हिंदी चित्रपट संगीतावर आधारित विशेष कार्यक्रमामध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर या कार्यक्रम मालिकेचा 7वा भाग आज आपण ऐकला. या मालिकेचं लेखन आणि निवेदन केलं होतं आमोद मराठे यांनी. रसिक श्रोते हो, पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित गाता रहे मेरा दिल या हिंदी चित्रपट संगीतावर आधारित विशेष कार्यक्रमामधून या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीयुत श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह मी प्रेरणा आपणा सर्वांची आता रजा घेते. नमस्कार.

0: गाता रे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगा हर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या हिरक महोत्सवी सांगली केंद्रावर.
2: बालसभा.

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. मध्यम लहरी 239.81 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
1: श्रोतेवाचा प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. रसिक हो, अतिशय गोड गळ्याच्या, आपल्या स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या एक महान गायिका म्हणजे माणिक वर्मा. आज त्यांचा जन्मदिवस, 16 मे 1926 रोजी आजच्या दिवशी त्यांचा जन्म. गेल्या वर्षभर आपण त्यांची जन्मशताब्दी साजरी केली. आजच्या भावधारा कार्यक्रमात माणिक वर्मा यांनी गायलेली काही गीतं खास आपल्यासाठी.

0: बदला बदला सवय बदला
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का
0: बदला बदला सवय बदला आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा
2: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे विवरण आणि माहिती

गदी माडगुळकर यांची रचना, संगीत होतं सुधीर फडके यांचं. भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा.

0: शांता शेळके यांची रचना, वसंत पवार यांचं संगीत आणि स्वर होता माणिक वर्मा यांचा।
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे, विवरण आणि माहिती हे।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोती हो, येत्या मंगळवारी ऐकायला विसरू नका अमृत कलश या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांची रेवादेवरस यांनी घेतलेली मुलाखत सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल 6:35 तेव्हा जरूर ऐका अमृत कलश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
2: साधं सरळ आणि लोभस व्यक्तिमत्व लाभलेल्या माणिक वर्मा यांनी मराठी संगीत समृद्ध करण्यात मोलाचं योगदान दिलं. माणिक वर्मा यांनी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याची तालीम जरी घेतलेली असली तरी कोणत्याही घराण्याच्या बंधनात त्या कधीच अडकल्या नाहीत. श्रोत्यांसाठी विविध प्रकारची गाणी त्या सातत्यानं गात राहिल्या.

आत्माराम सावंत यांची रचना, दशरथ पुजारी यांचं संगीत आणि सुवर होता माणिक वर्मा यांचा. या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे 12 वाजतात. आकाशवाणी महाराष्ट्राचे कार्यक्रम काही क्षणात मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादर करते. विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहात शिल्पकार रेखा सूर्यवंशी यांची मुलाखत आणि त्यानंतर चला कुटुंब जपूया हा संवाद. चला तर मग सखींनो कार्यक्रमाची सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच एका छानशा गीतानं.

0: कलाकृतींना निर्जीवता तुला जेव्हा कलाकाराच्या स्पर्शाची ओढ मिळते तेव्हा त्यातून जन्म घेतो एक जिवंत भावविश्व. हातातील कौशल्य, मनातील कल्पकता आणि संस्कृतीची जाण यांचा सुंदर संगम म्हणजे शिल्पकला. दगड, धातू किंवा माती यांना आपल्या कला साधनेतून आत्म्याचा स्पर्श देतो तो एक शिल्पकार. तेव्हा मैत्रिणींना आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शिल्पकला क्षेत्रातील कला कौशल्य याविषयी रेखा सूर्यवंशी यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पारंपरिक धातू शिल्पकलेच्या क्षेत्रातील शिल्पकार रेखा रमाकांत सूर्यवंशी. मैत्रिणींनो गेल्या 40 वर्षांपासून त्या सातत्यानं शिल्पनिर्मिती करत असून त्यांच्या कलेमध्ये भारतीय संस्कृतीची गोडी, श्रद्धा आणि सौंदर्याची सूक्ष्म जाण स्पष्टपणे दिसून येते. नुकताच त्यांना कला संचलनालय महाराष्ट्र यांच्या वतीनं राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे जो त्यांच्या कलेप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठेचा गौरव आहे. चला तर मग आपण रेखाताई यांचं कार्यक्रमात स्वागत करूया. ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद.
0: आपल्या कलेच्या माध्यमातून आपण भारतीय संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करण्याचं अत्यंत मोलाचं कार्य करत आहात. आज आपल्या सुंदर प्रवासाविषयी श्रोत्यांना सुद्धा जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तर ताई आम्हाला सुरुवातीला सांगा की आपल्या या शिल्पकलेच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली, की लहानपणापासून आपल्याला याची आवड होती किंवा तुम्हाला कोणाकडून या कलेची प्रेरणा मिळाली त्याबद्दल आम्हाला सविस्तर सांगा.
1: लहानपणापासून माझं फक्त 7वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे. लग्न झाल्यानंतर माझे मिस्टर इथे जे जे स्कूलला शिक्षण झालेलं होतं त्यांचं, जे डी आर्ट झालं त्यांचं, लग्न झाल्यानंतर इथे आल्यानंतर मिस्टरांसोबत काम करता करताच मला कामाची आवड निर्माण झाली, त्यांच्याकडनं प्रेरणा मिळाली.
0: बरं,
1: मी सुरुवात केली कामाला.
0: बरं, म्हणजे तुमचं लग्न झाल्यापासून या शिल्पकलेमध्ये तुमचा रस वाढायला लागला आणि तेव्हापासून तुम्ही तुमच्या पतींसोबत ह्या कामाला सुरुवात
1: केली.
0: कुठल्या वस्तू बनवायला तुम्ही सुरुवात केली, जे तुमचे पती बनवत होते त्याच्यापासूनच सुरुवात केली की तुम्हाला काही नवनवीन कल्पना सुचत गेल्या?
1: ते गणपतीच्या मूर्त्या वगैरे करायचे, मला याच्यातलं काही शिक्षण नव्हतं, त्याच्यासाठी मी फक्त काही मदत करायची म्हणून त्यांना हात लावू लागायचा.
0: बरं,
1: त्यांनी सांगितलं की थोडं थोडं आता अशी मदत करते तू, तर याच्यामध्ये तू करू शकशील म्हणे, शिक म्हणे. त्यांच्याकडनंच प्रेरणा मिळत गेली आणि त्यांच्या हाताखाली मी तयार झाले.
0: बरं, आणि मग सुरुवातीपासून तुम्ही गणपती बनवायला सुरुवात केली.
1: आधी गणपतीच्या मूर्त्या करायचे, मोडायचं, ते सर्व असं करत करत करत 5-6 वर्ष प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानंतर मला छान जमायला लागलं.
0: वा, खूपच छान. म्हणजे तुमच्या पतींनी तुम्हाला हे काम शिकवलं आणि त्यांच्याकडनं तुम्हाला प्रेरणा मिळाली आणि तुम्ही नवनवीन या कलेमध्ये रस तुम्हाला येत गेला आणि तुम्ही अशा प्रकारे शिल्पनिर्मिती करत गेल्या. वा, खूपच छान. ताई, आता गेल्या 40 वर्षांपासून तुम्ही ही शिल्पकला करता आहात, त्याच्यापासून नवीन नवीन शिल्प तुम्ही बनवत आहात, मग या प्रवासामध्ये तुम्हाला कोणते महत्वाचे टप्पे अनुभवायला मिळाले?
1: आम्ही वेगवेगळ्या राज्यामध्ये प्रदर्शनच केले मूर्त्यांचे, त्यामुळे वेगवेगळे राज्य बघा.

0: संस्कृती बघायला मिळाली. त्यांच्यासोबत शिक्षण नसताना मला जयपूरचं रत्नप्रशिक्षण ते शिकायला मिळालं.
1: वा,
0: तर हे 40 वर्षामध्ये खूप काही शिकायला मिळालंय त्यांच्यासोबत.
1: ताई, जसं तुम्ही सांगितलं की पूर्ण भारत तुम्ही फिरले आहात तुमच्या पतींसोबत, विविध प्रदर्शनं तुम्ही बघितली, तुमच्या ज्या शिल्पकलेचं प्रदर्शन तुम्ही सुद्धा विविध राज्यांमध्ये जाऊन भरवलं, तर मग ताई आता पूर्ण भारतामधले जे जे राज्य आहे तिथली लोककला आणि आपल्या खानदेशातली लोककला यांच्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवला का, जो तुम्ही तुमच्या कलेमध्ये साकारण्याचा प्रयत्न केला?
0: हो, पूर्ण राज्यामध्ये जे शिल्प बघितले, जी कला संस्कृती बघितली, ती आपल्या खानदेशपेक्षा खूप वेगळी आहे. खानदेशची कला ठळक वैशिष्ट्य आहे तिची, आणि जी खानदेशची कला आता पूर्ण लयाला गेलेली होती.
1: बरं,
0: आता आमच्या शिल्पामध्ये पूर्ण खानदेशचेच शिल्पे आम्ही करतो, ती पूर्ण खानदेश आर्ट म्हणूनच आमची ओळखली जाते.
1: ओळख,
0: कारण जे बारीक काम असतं इथे खानदेशमध्ये, डोळे कान नाक जरा उठावदार असतात, बाकी राज्यामध्ये नक्षीदार बारीक काम असतं, आपलं खानदेशचं काम थोडस ठळक उठावदार असतं इथे. तर हा फरक जाणवला मला, म्हणून आम्ही खानदेशचे शिल्प, खानदेश आर्ट जी पूर्ण लयाला गेलेली आहे ती पूर्ण जीवन करून आम्ही खानदेश आर्ट म्हणून आता आमची कला शिल्पामध्ये उदयास आणतोय.
1: वा, खूपच छान ताई. आणि तुम्ही हे जे आपल्या भागातली जी कला तुम्ही पूर्ण भारताला म्हणावं किंवा आपण पूर्ण विश्वाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, मग ताई आता पारंपरिक धातू शिल्पकला निवडण्यामागे तुमचं काही विशेष कारण होतं का?
0: मिस्टर तेच पारंपरिक धातू शिल्प तयार करायचे, त्यांचं बघूनच मी पारंपरिकच बनवायचे, कारण आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे.
1: हो, आणि आपला भारत देश विविध संस्कृतीने नटलेला,
0: भारतीय संस्कृती निसर्गाशी जोडलेली आहे.
1: हो,
0: त्या संघानं आपल्या महाराष्ट्रामध्ये देवी देवताची पूजा होत राहते.
1: हो हो,
0: तर त्या पूजेचं महत्व भरपूर आहे, त्याच्यासाठी आम्ही हे देवी देवताचं मूर्त्यांचं क्षेत्र निवडलं.
1: बरं, खूपच छान. आता ताई, मग तुलसी पूजेची परंपरा आणि स्त्रीची भूमिका आपण आपल्या कलाकृतींमध्ये कशा प्रकारे साकारतात?
0: आता प्रत्येक स्त्री कुठल्याही क्षेत्रामध्ये असली तर सकाळी उठल्यानंतर तिचं देवपूजा, तुळशी पूजा कार्यक्रम असतोच,
1: तिची ती दिनचर्या
0: असते. तर मग मी ते असं एक विषय घेतला की आपण तुलसी पूजेचं महत्व आधी ऋषी मुनी पासून चालत आलेलं आहे,
1: पूर्वजांपासून.
0: तर त्याच्यासाठी मग मी तुलसी वृंदावन केलं, सर्व ज्या स्त्रिया ज्या क्षेत्रामध्ये त्याचं सर्व मूर्ती तशी तयार केली, गणपतीची मूर्ती तयार केली आणि ती तशी शिल्प तयार केली आणि तो विषय घेऊन मी ते शिल्प तयार केलंय.
1: वा, खूपच छान. तुमच्या कलेवर ताई प्राचीन मोहन जोदडो संस्कृती काळातील शिल्प परंपरेचा प्रभाव आहे का, तर तो कशा प्रकारे?
0: हो, भारतीय कले हजारो वर्षापासून इतिहास आहे. मोहनजोदडोनं हडप्पा, आपली भारतीय संस्कृतीचा छोटासा भाग आहे.
1: हो,
0: त्याच पद्धतीनं आम्ही हे काम करतो, कारण एक संघ वन पीस त्याला म्हणतात की पूजेमध्ये गणपतीची मूर्ती नाहीतर देवी देवताची मूर्ती जोड म्हणून असं ठेवायची नसते, म्हणून आम्ही एक संघ पद्धतीनं काम करतो. म्हणून जे मोहनजोदडो हडप्पा संस्कृतीमध्ये वन पीस कास्टिंगचं महत्व आहे, म्हणून आम्ही त्या पद्धतीनं काम करतोय.
1: बरं, आणि मग मोहनजोदडो संस्कृती काळातील शिल्पकलेचा प्रभाव अशा प्रकारे तुमच्या कलेवर पडला. ज्या क्षणी माहिती पडलं की तुम्हाला राज्य पुरस्कार साठी तुमचं नाव घेण्यात आलेलं आहे, क्षण कसा होता तुमच्यासाठी?
0: मला तर विश्वासच वाटत नव्हता की मला पुरस्कार मिळालाय, पण माझ्यापेक्षा माझ्या पतींना जास्त आनंद झाला. जे मी सांगत होतो की तू मूर्ती कलेमध्ये पुढे चांगलं शिल्प बनवून आपण हे करू, खूप छान वाटलं, आनंद झाला. परत नातेवाईकांचे फोन आले, त्यांनी अभिनंदन केलं, त्याच्यात अजून भर पडली, खूप छान वाटलं.
2: एक अनुभव आहे माझा, मी तुम्हाला सांगते. आता इथे गेलो होतो आम्ही मुंबईला पुरस्कार घ्यायला, आम्ही गेलो होतो तर तिथे सगळ्या खुर्चीवरून नाव टाकले होते ज्या लोकांना पुरस्कार मिळाले होते, तर सरांना मी जाऊन माझ्या खुर्चीचं नाव वाचलं आणि तिथे बसलो आम्ही. तेव्हा

0: ज्या मॅडम होत्या तिथे त्यांनी सांगितलं म्हणे या ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांच्यासाठी खुर्ची आहे. तर मी सांगितलं की हो मला माहिती आहे. नाही म्हणे तुम्हाला कळलं नाही म्हणे मॅडम ज्यांना पुरस्कार मिळाला. म्हटलं मॅडम मलाच पुरस्कार मिळाला आहे मी म्हणून ह्या खुर्चीत बसलेली आहे. तर त्यांना विश्वास वाटत नव्हता. मी साधारण आपल्या याच्यामध्ये गेली होती माझ्या शेजारी ते ठाण्याचे होते त्यांनाही पुरस्कार मिळाला होता. त्यांनी मला सांगितलं त्यांना विश्वास वाटत नाहीये तुम्हाला पुरस्कार मिळाला म्हणून. म्हटलं मला नाही मिळालाय माझ्या कलेला पुरस्कार मिळालेला आहे असं सांगितलं. तो अनुभव खूप याचा होता.
1: आपलं व्यक्तिमत्व कसंही असो पण आपल्या कलेवर आपलं प्रेम हवं. आणि ताई आता हा जो तुमचा जो शिल्पकलेचा प्रवास आहे तुम्ही सांगितलं जसं की या प्रवासामध्ये तुमच्यासोबत तुमचे पती सुद्धा आहेत आणि त्यांच्याचकडनं तुम्हाला प्रेरणा मिळाली आहे. स्त्री म्हटलं की घरची जबाबदारी मुलं बाळ यांना सांभाळून सगळं काम करणं. मग याच्यामध्ये तुमच्या कुटुंबाचा आधार तुम्हाला कसा मिळतो?
0: आधी सासू सासरे होते त्यांच्या मुलं लहान होते तेव्हा जेव्हा आम्ही प्रदर्शनाला जायचे आमची सासूबाई मुलांना सांभाळायची.
1: बरं.
0: माझी आई येऊन माझ्या मुलांना सांभाळायची. आईने इतकं सांगितलं की बघ तुझे मिस्टर इतकं छान काम करताय. मला रांगोळीची आवड होती लग्नाच्या आधी. त्या आईने सांगितलं होतं की तू जशी रांगोळी मन लावून अन्नामध्ये घालते तसं हेही काम तू काही अवघड नाहीये तुला. तर हेही तू मन लावून काम केलं ना तर 100% सक्सेस होती याच्यामध्ये. तर आईची प्रेरणा तर जास्त होती आणि पाठिंबा पण होता आणि सासूबाईचा बी पाठिंबा होता म्हणून हे श्रेय त्यांच्यासाठी आहे.
1: खूपच छान. तुम्हाला सासूबाईंचा पाठिंबा मिळाला आईचा पाठिंबा मिळाला. एक स्त्रीला स्त्रीच आधार किंवा पाठिंबा असते आणि ती तिला पुढे करते तर याच्यापेक्षा विशेष गोष्ट कुठलीही नाही. आणि त्याच्याचमुळे स्त्रीमुळे तुम्ही पुढे गेलेल्या आहात आईमुळे आणि सासूमुळे. तुम्हाला ही प्रेरणा तुम्हाला मदत सुद्धा त्यांनी केली ताई. आता ताई आजच्या या आधुनिक काळामध्ये पारंपरिक कलेचं जतन करण्यासाठी काय प्रयत्न करणे आवश्यक आहे तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं काय सांगाल?
0: मेहनत जिद्द चिकाटी या सर्व आपल्या जवळ असलं ना तर कुठल्याही कला क्षेत्रामध्ये आपण श्री मागे राहू शकत नाही. आता मी कमी शिकलेली असताना सुद्धा इतकं छान काम करू शकते. आता शिकलेल्या मुली आहे त्यांना खूप सरकारचं स्कीम आहे त्याच्यामुळे खूप करू शकतात. चिकाटी मेहनत जिद्द सर्व हे असलं तर यश मिळू शकतं.
1: ताई आता धातू शिल्पकलेमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण महिलांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता?
0: या कला क्षेत्रामध्ये उलट जितकी स्त्री पुढे जाईल तितकं छान आहे. ते स्त्री बारीक डिटेल काम या शिल्पकलेमध्ये करू शकते. तिचे बोट नाजूक हे असता छान छान कलाकृती घडवू शकते.
1: हो
0: ज्या आता तरुण पिढी आहे त्यांनी तर आवर्जून याच्याकडे कल हे करायला पाहिजे त्यांचं.
1: बरं ताई आता तुम्ही ही जी शिल्पकला साकारली मग ह्या ज्या शिल्पकला तुमच्या आहेत ताई तर मग याचं प्रदर्शन तुम्ही भारतामध्ये कुठे कुठे घेऊन गेलेला होतात?
0: आम्ही चंदीगडला नेलाय चेन्नईला नेलाय दिल्लीचे सुरजकुंड मेला आहे आग्रा आहे लुधियाना आहे मुंबई आहे पुणा आहे औरंगाबाद आहे सर्व दूर आम्ही भारतामध्ये बाहेरच्या राज्यामध्ये ना महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी प्रदर्शन भरवले.
1: बरं आणि मग तुम्ही विविध राज्यांमध्ये तुमच्या कलेचं प्रदर्शन भरवलं मग तुम्हाला तिथले अनुभव कसे आले?
0: वेगवेगळं काहीतरी नवीन शिकायला मिळालं. वेगवेगळ्या राज्यात गेलो तर आम्ही संग्रहालय बघितले जुने मंदिरं बघितले आधीचे जे मंदिरं कसे जडणघडण केलेले आधीच्या लोकांना जेव्हा तंत्रज्ञान नाही होतं हाताने जे काम केलेलं आहे तर किती छान पद्धतीने आपले जुने पारंपरिक मंदिर आहे ते बघून इतकं छान वाटतंय. ते उलट संवर्धन जतन आपल्या ह्या नवीन पिढीनं ते जतन करायला पाहिजे. ते सर्वात महत्वाचं आहे की जे आपल्या जवळ वारस हक्कांना आलेलं आहे ते छान सांभाळून ठेवायला पाहिजे.
1: हो नक्की.
0: त्याच्यात काम करायला पाहिजे. थोडं नवीन पिढी आहे आता तरुण मुली आहे त्यांनी ते जुनं ते सोनं म्हणतो आपण ते खूप छान आहे.
1: खरंय खरंय. बरं ताई आपल्या शिल्पकलेद्वारे समाजाला तुम्ही कुठला संदेश देण्याचा प्रयत्न कराल?
0: नवीन पिढीने पुढे जाऊन शिल्पकलेमध्ये हिरे हिरेने भाग घ्या छान काम करा स्वतःच कला कौशल्य सर्वांना दाखवा.
1: तुमची स्वप्न काय आहे की मी

0: क्षेत्रामध्ये अजून काहीतरी नवनवीन करू शकेल.
1: आता मला पुरस्कार मिळाला तर पुरस्कार मिळाल्यानंतर थोडं चांगलं काम करायची हे असते, आपली चांगलं काम केलं हे पोचपावती असते
0: हो,
1: की खूप छान काम करताय म्हणून. मग ते पुरस्कार मिळाला तर अजून छान वाटतं की अजून काहीतरी नवं करायचं
0: हो,
1: म्हणून चांगले चांगले शिल्प बनवायचे. त्याच सरांचं माझं स्वप्न आहे की संग्रहालय करायचं, आर्ट गॅलरी करायची आताच्या पिढींसाठी, की असं काम अशा पद्धतीनं होत होतं
0: हो.
1: आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये आणि बाहेरच्या देशामध्ये जाऊन मला आपल्या ह्या पारंपरिकतेचं प्रचार प्रसार सर्व करायचं आहे असं स्वप्न आहे माझं.
0: एकंदरीत जुनं ते सोनं असतं हे तुम्हाला आजच्या पिढीला दाखवून द्यायचं आहे ताई. तुम्हाला असं वाटतं की मी संग्रहालय करावं, की माझी भारतीय संस्कृती कशी महान आहे, त्याने त्या संस्कृतीला तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही प्रत्येक राज्यामध्ये जाऊन जवळच्या संस्कृतीला पाहिलेलं आहे, तिथला जो वारसा आहे लोककलेचा शिल्पकलेचा, जी कला आहे ज्या राज्यामध्ये, ते तुम्ही तिथे भेट देऊन ती जवळून पाहिलेली आहे. आणि तुम्हाला कळकळीनं असं वाटतं की आजच्या तरुण पिढीसाठी मी ते संग्रहालय बनवावं आणि त्यांना पारंपरिक कलेची ओळख करून द्यावी. नक्कीच ताई, हे स्वप्न तुमचं खूपच छान आहे की आजच्या या नवीन पिढीनं खरोखर की जुनं ते सोनं आहे हे नक्कीच ओळखावं. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण पारंपरिक धातू शिल्पकलेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ शिल्पकार रेखा सूर्यवंशी यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या कलेतून भारतीय संस्कृतीचं जतन, परंपरेचं संवर्धन आणि आधुनिकतेशी साधलेला सुंदर संगम आपल्याला अनुभवायला मिळाला. गेल्या 4 दशकांपासून ताईंनी अत्यंत निष्ठेनं केलेले कार्य आणि त्यांना प्राप्त झालेला हा राज्यस्तरीय सन्मान हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या या कलेतून समाजाला संस्कार, श्रद्धा आणि सांस्कृतिक मूल्यांचा संदेश मिळतो हे नक्कीच. ताई, आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण दिलेल्या अमूल्य वेळेबद्दल आकाशवाणी जळगावच्या वतीनं आपले मनपूर्वक मी आभार मानते आणि पुढील वाटचालीसाठी आकाशवाणी जळगाव केंद्रातर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा देते.
1: नमस्कार,
0: धन्यवाद ताई, थांबूया. शिल्पकला क्षेत्रातील कला कौशल्य याविषयी रेखा सूर्यवंशी यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत सखींना आता आपण ऐकलीत.

0: कुटुंब ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा आधारस्तंभ असते. कुटुंबातील नाती, जिव्हाळा आणि एकोप्यामुळे जीवन अधिकच आनंदी आणि समृद्ध बनत जातं. कुटुंबाचं बदलणारं रूप हा सुद्धा एक चिंतनाचा विषय आहे. तेव्हा मैत्रिणींनो, जागतिक कुटुंब दिवसाच्या अनुषंगानं ऐकूया संवाद चला कुटुंब जपूया. संवादाचं लेखन केलंय प्रिया सफळे यांनी आणि संवादात त्यांच्या सोबत सहभाग आहे सारिका दांडे यांचा.
1: हो हो, आले आले छोटी. वा वा, आज काय एकदम सरप्राईज.
2: अग ताऊ ताऊ, कसला सरप्राईज आणि कसला सनराईज. ग ताई, शाळेला सुट्टा आहे की नाही?

0: पण जाऊ दे. अगं इतकी वैतागले ना मी, नुसता कंटा आलाय बघ मला. आणि बोर तर इतकं होतंय ताई, विचारू नको.
1: कंटाळा बोर झालीस की मग माझी आठवण येते हो ना.
0: नाही ग असं काही नाही ताई, आणि फोनवर बोलतो ना ग आपण. पण ते किती
1: स्पष्टीकरण असं ग यावं अधून मधून. एका कामापासून लवकर भेटत नाही. घे पाणी घे, निवांत राहा, आता 2 दिवस सुट्ट्या आहेत शाळेला.
0: हो ताई दे दे पाणी दे ग. अगं उन्हातून आल्यावर असं कसं तरी होऊन येतं ताई. काय हे उंग बाहेर आणि काय म्हणते तुम्हाला 2 दिवस राहा.
1: 2 दिवस
0: अगं 2 तास थांबायला मिळाले तरी पुष्कळे.
1: बाईसाहेबांचं काहीतरी बीन असलेलं दिसतंय.
0: काय म्हणालीस काय म्हणालीस ग तू.
1: काहीच नाही ग. बाईसाहेब का वैतागले आहेत, अहोंशी भांडलायत, ही सासूबाईंशी नगझक.
0: काही नाही ताई. अग हे बघ घरात ऑल इज वेल. पण ताई आसपास जे चाललंय ना ग ते पाहून मन अगदी उदास होतय ग.
1: बापरे तुला आसपासच्या घटना पाहून उदास होता येतो.
0: जास्त होते ताई जरा.
1: मोठी झाली ग माझी छोटी.
0: मग काय तुला काय वाटलं मी लहानच आहे का. ए तायडे. अगो हे तायडे हे बघ तुला ती माझी कॉलेज फ्रेंड मृणाल आठवते का ग.
1: हा हा किती सुंदर आणि सुस्वभावी आहे ग. तुझ्याकडे एकदा भेटली होती मला.
0: अग हो हो तीच.
1: तिचं काय ओके आहे ना सगळं.
0: अग तिचं एकत्र कुटुंब, सासू सासरे, मोठे दीर, जाऊ, त्यांची 2 मुलं, हिची 2 मुलं, अधून मधून 1 ननन येत असतेच ग.
1: अरे वा कौतुक आहे गो आजच्या जमान्यात असं एकत्र कुठं पाहायला कुठं मिळत.
0: अगो हो ना ताई दृष्ट लागण्यासारखं. पण लोकांना नाही सहन होत ग. काय रोजच भांडण, नेमकी कारण कळतच नाहीत ग. पण ती खूपच अपसेट आहे बर का ग ताई.
1: खरंच ग असं आहे ना ग की घर म्हंटलं की भांडायला भांडव लागायचं.
0: हो ग ते तर आहेच.
1: पण तो आवाज 4 भिंतीतला असेल तर लवकर निपटली जातात.
0: खरं खरं.
1: पण त्या भांडणांचे आवाज आणि भांड्यांचे आवाज 4 भिंती बाहेर जाऊ लागले की समजावं भिंतीला धडे.
0: हो ना आपली कुटुंब पद्धती खर तर जगासमोर आदर्शवत होती. पण
1: पण पण आज त्या आदर्शाला स्तळे पडतायत ग.
0: हो ना.
1: तुला माहितीये काल आपण कोणता जागतिक दिन साजरा केला.
0: जागतिक
1: कुटुंब दिवस.
0: अरे हो ताई काल 15 मे झाला की नाही आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस. चला मग आपण याच विषयावर गप्पा करूया की आज आणि साजरा करूया तो दिवस.
1: येस या निमित्तानं माझ्या विचारांचं वारूही जरा धावेल ग.
0: आणि काय माझ्या ज्ञान शिदोरीत सुद्धा भर पडेल.
1: आता कुटुंब म्हणजे काय सांग.
0: सांगते ना एकाच घरात रक्त संबंधानं एकत्र राहणारी माणसं. हो ना.
1: अगदी बरोबर. तुला रेशमाचा किडा माहित आहेच.
0: मग अर्थातच त्यांनाच विणलेल्या कोशात राहतो अगदी सुरक्षित.
1: अगदी तसच माणसाच्या आयुष्यात सुरक्षेची ऊब देणारा हा कोश म्हणजे त्याच कुटुंब.
0: वा काय छान उपमा दिलीस ग ताई तू.
1: नात्यांचे धागे विणून स्वतःसाठी आणि लेकरांसाठी हा कोश तो कुटुंब प्रमुख विणत असतो.
0: हो ना ताई आईच्या प्रेमाची ऊब, बाबांच्या आधाराची विश्वासक सावली ही तर कुटुंबातच मिळते ना ग.
1: कसं असतं ना छोटी, माणसाच्या आयुष्यात त्याला सुख मिळण्यासाठी फक्त सधन सुसंस्कृत सुहृदयी कुटुंबात जन्मास येऊन नाही भागत.
0: नाही नाही.
1: हाताची 5 बोट सारखी नसतात.
0: नाही.
1: आणि त्याप्रमाणेच एकाच कुटुंबात रक्त संबंधानं बांधली गेलेली माणसं देखील परस्परांहून भिन्न असतात.
0: अगदी.
1: त्यांच्यात मानसिक शारीरिक भावनिक पातळीवर भेद असतो.
0: अगदी खरंय ताई. अन्न या भेदातूनच मतभेद, संघर्ष, हेवे दावे, मत्सर, भावनिक तिढे पडतात.
1: आणि मग कुटुंबाच्या कोशातील सुरक्षिततेची ऊब कमी पडत जाते. इतके चटके बसतात करायची वेळ येते ग.
0: आणि म्हणूनच वरवर किरकोळ वाटणारी कारण, समस्या, त्यांची उकल होण्यासाठी सामोपचाराची गरज असते.
1: खरंय सामोपचार हा शब्द खूप छान आहे.

0: पण असं आहे ना, मी एका माघार घ्यायची
1: तेच तर
0: एक पाऊल माग का जायचं.
1: खरं खरं
0: माझी एकट्याची चूक आहे का वगैरे अहंकार दुसरं काही नाही. छोटी माझ्या वाचनातलं एक मानसशास्त्रीय गोष्ट आली आहे ती
1: सांगते. सांग सांग.
0: एक फ्रॉइड नावाचा मानसशास्त्रज्ञ होऊन गेला.
1: बर.
0: त्यानं मानवी मनाची तुलना कुणाशी केली असेल?
1: कुणाशी ग?
0: हिमनगाशी केली.
1: हो का?
0: हिमनगाचा जवळजवळ 3/4 भाग पाण्याखाली असतो आणि उरलेला वर असतो. मानवी मनाची अबोध पातळी हिमनगाच्या पाण्याखाली असलेल्या भागाप्रमाणे असते असं फ्राईड यांना वाटलं. अगदी तसंच कोणत्याही कुटुंबातील परस्पर संबंधांचा विचार केला तर त्यातील सुख दुःख यांचे संबंध असेच पाण्याखाली असलेले आढळतील. वरवर अत्यंत सुखी वाटणारे गोविंदानं नांदणारं कुटुंब प्रत्यक्षात अनेक प्रकारच्या समस्यांच्या जंजाळात.
1: अगदी खरंय ग ताई, तुझं विचार भिन्न, मत वेगळी, भावनिक परिपक्वता भिन्न अशी कारण असतातच गे. आणि मग या साऱ्याच पर्यावसन
0: भांड.
1: मग भांडण दुसरं काय ग ताई?
0: अगं आपला समाज अनेक सामाजिक संस्थांनी बनलाय आणि आपली कुटुंब संस्था ही सर्वात महत्वपूर्ण.
1: अशा अनेक कुटुंबाचा तर समाज बनतो की. खर तर ताई, आपल्या भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब रचना ही जगातील अत्यंत आदर्श सुंदर रेशीम बंधांनी गुंफलेली भावभावनांची उच्चतम पद्धती मानली जाते. बरं,
0: आता मानली जायची असं म्हणावं लागेल ग. किती जग बदललंय पाहतेस ना.
1: तेच तर ना ताई.
0: अगं मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून दोन प्रकार सांगितले जातात माहितच आहे.
1: मग एकत्र कुटुंब पद्धती विभक्त.
0: एकत्र कुटुंब पद्धतीत पती पत्नी आजी आजोबा आत्या काका असं रक्त संबंधानं बांधले गेलेले जवळचे दूरचे नातेवाईक
1: असतात.
0: एकाच घरात सामायिक खर्च कामाचं वाटप करून मोठं कुटुंब असं छान आनंदात राहत असत. पूर्वी एखाद्या कुटुंबाचा एकच व्यापार किंवा उद्योगही असायचा.
1: हो ना ताई.
0: त्यामुळं अशा प्रकारची रचना सर्वांना सर्व दृष्टीनं
1: मग हो ना, एकाच छताखाली राहणं, घरातील सर्व उत्पन्न एकत्रित करणं, खर्चही एकत्रितपणेच करणं, मोठ्या व्यक्तीचा सन्मान करणं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली महत्वाचे निर्णय घेणं, किती किती छान. आणि यामुळेच कुटुंबाला शिस्त आणि कुटुंबाचा एकोपा टिकून राहायचा.
0: खरंय बघ, एकत्र कुटुंब पद्धतीचे अनेक फायदे आहेत.
1: हो आहे.
0: सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे काय?
1: परस्पर
0: सहकार्य, अडचणीत कुटुंबातील सदस्य एकमेकांना आधार
1: देणं,
0: कठीण प्रसंगात मॉरल सपोर्ट हवाच ग, एकमेकांची काळजी घेणं, प्रेम माया देणं आणि हे नात्यातील स्नेहबंध पाहत मोठे होतात. आपसुकच संस्कार मिळतात. आजी आजोबांच्या संस्कारात वाढणाऱ्या मुलांची जडणघडण किती छान होते. आपलंच उदाहरण घ्या, आर्थिक दृष्ट्याही फायदेशीर ठरतं.
1: हो ना.
0: आणि खर्च वाटून घेतला जातो.
1: मग आणि ताई, आपण अशाच परिस्थितीत अशाच एकत्र कुटुंबात वाढलोय की नाही ताई? पण ही एकत्र कुटुंब मोडकळीस येण्याची कारण नेमकी कोणती होती ग?
0: हे बघ, अनेक लोक एकत्र मग मतभेद होऊ शकतात. प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य कमी मिळतं.
1: बरोबर, मुलांची स्त्रियांची भांडणं आणि हेही कारण आहेच ना ताई त्याला.
0: मुख्य कारण आहे प्रत्येक पुरुषाची कमाई भिन्न आणि मिळणारे सुख सोयी सारख्या. मग ज्यादा आर्थिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये हाच विचार, माझा पगार जास्त पण त्यात इतके वाटेकरी.
1: बरोबर, आणि त्याच्या पत्नीला हे वाटेकरी अकारणे आले म्हणून तिचा काय तर त्रागा. मग आणि भांडण असच ना.
0: हो अगदी असच.
1: अगो एकत्र कुटुंबात प्रत्येक पालक आपल्या मुलांचं संगोपन आपल्या मनाप्रमाणे करू शकतोच असं नाही ग?
0: हो ग. आणि स्त्रियांना स्वतःच मन मारून राहण्याची वेळ अनेकदा येते. पण याला ना अपवाद काही कुटुंब आहेत बरं आजी समाजात दिसत.
1: मग
0: तुला माहितीये, माझ्या मैत्रिणीला 5 काका 2 आत्या.
1: बर.
0: तिचे आजी आजोबा देवाघरी जाऊनही बरीच वर्ष झाली पण या साऱ्या भावंडांचं गोकुळ आजही एकत्रित राहतय.
1: किती चांगलं.
0: प्रत्येकाच्या स्वतंत्र खोल्या पण किचन एकच.
1: वा,
0: मोठ्या काकांनी आणि

0: काकूंनी हे कुटुंब इतकं छान बांधून ठेवलंय ना,
1: खरंच ग किती कौतुक वाटतं ना त्यांचं.
0: आणि माहितीये का, ही सारी चुलत भावंड त्यांची पण लग्न झाली आहेत. त्यांची मुलं सारेच गुण्यागोविंदानं राहत आहेत आजच्या काळात. बरं, आणि तुला सांगायची गंमत म्हणजे गेल्याच वर्षी एका मोठ्या सामाजिक संस्थेनं यांचा आदर्श कुटुंब म्हणून
1: सत्कार केला. ताई किती भारी ना ग. आणि ताई तुला सांगू का, हे बघ ना, सण समारंभात, लग्न कार्यात त्यांच्याच कुटुंबातील किती जण ग एकत्र. इतर पाहुण्यांची तर त्यांना गरजच नाही.
0: हो ना.
1: अग खर तर कुटुंबातील प्रत्येकानं आपल्या स्वभावास मुरड घालून त्याग करून परस्परांशी समायोजन केल्यास या समस्या सहज सुटू शकतात ग.
0: पण पेशन्स आहेत का आजकाल? फास्ट लाईफ झालंय.
1: मग तेच तर नाही ना ग,
0: ऑर्गनायझेशनच्या काळात आम्ही दोघं, आमचं एक किंवा दोन,
1: हम दो हमारे दो. मग काय, शहरीकरणामुळं, नोकरीच्या निमित्तानं लोक मोठ्या शहराकडे धाव घेत आहेत, आई वडील गावी,

0: बघून
1: सत्कार केला ग,
0: सत्कार केला
1: ताई, किती भारी ना ग. आणि ताई तुला सांगू का, हे बघ ना, सण समारंभात, लग्न कार्यात त्यांच्याच कुटुंबातील किती जण ग एकत्र, इतर पाहुण्यांची तर त्यांना गरजच नाही.
0: हो ना.
1: अगं खरं तर कुटुंबातील प्रत्येकानं आपल्या स्वभावास मुरड घालून, त्याग करून, परस्परांशी समायोजन केल्यास या समस्या सहज सुटू शकतात ग.
0: पण पेशन्स आहेत का आजकाल? फास्ट लाईफ झालंय.
1: मग तेच तर नाही ना ग,
0: मॉडर्नायझेशनच्या काळात आम्ही दोघं, आमचं एक किंवा दोन,
1: हम दो हमारे दो. मग काय, शहरीकरणामुळं, नोकरीच्या निमित्तानं लोक मोठ्या शहराकडे धाव घेत आहेत, आई वडील गावी, छोट्या शहरात, खेड्यात. मग यातूनच निर्माण झाली ती विभक्त कुटुंब पद्धती.
0: अगदी खरंय बघ, आर्थिक संगोपनात्मक दृष्टिकोनातून ही रचना पद्धती अत्यंत सोयीची वाटते.
1: स्वतंत्र राहणं, उत्पन्न, खर्च आणि कुटुंबातील निर्णय दोघं घेतात. काही ठिकाणी तर ताई फक्त तोच घेतो,
0: पण ती जर नोकरी करत असेल ना तर एकमेकांच्या सल्ल्यानं निर्णय होतात.
1: हो, हो.
0: आणि वैचारिक स्वातंत्र्य असतंच
1: मग असतं ना. आणि पती पत्नीवरच घरकाम, मुलांचं संगोपन, अर्थार्जन, यात येणाऱ्या सर्व समस्या सोडवणं दोघांच्या हातीच असतं ना.
0: आणि दोघेही जर नोकरी करणारे असतील तर कामाची श्रम विभागणी होते
1: मग,
0: आणि ती विभागणी सोय आणि तडजोड या तत्वावर जर केली ना, शांतता
1: आनंद तुझं. ही काम बायकांची मग तीनच करावीत असा अट्टहास नको ना ग ताई.
0: नको. आणि ती जर सकाळी उठून जॉबसाठी लवकर पडत असेल तर तिच्या अपरोक्ष मुलांची जबाबदारी त्यानं घ्यायलाच हवी.
1: अगदी खरंय. आणि त्यात कमीपणा न बाळगता हातभार लावायलाच हवा ना,
0: कारण ती पण कमावती आहे ना.
1: मग मग
0: लक्षात घ्यायला हवं.
1: हो.
0: हे बघ, सुसंवाद असेल तर विसंवाद होणारच
1: नाहीच. आणि कुटुंबातील आई बाबा नोकरीचे आहेत ना, मग हे म्हटल्यावर वाढती मुलं आपोआपच छोटी छोटी कामं करू लागतात.
0: एकूणच काय तर एकमेकांच्या सहकार्यानं कामं यू पार पडतात.
1: अगदी. आर्थिक नियोजन चांगलं होतं हाही एक त्यातलाच भाग आहे ताई.
0: पण ना विभक्त कुटुंबाचे काही तोटेही
1: आहेतच ग.
0: हे बघ, अडचणीच्या काळात तत्काळ मदत मिळणं कठीण होऊ शकतो.
1: हो.
0: मुलांना घरात आजी आजोबांचा सहवास मिळत नाही, त्यामुळे संस्कारांवर परिणाम होऊ शकतो. आणि आजचं हे मोबाईलचं जग, आणि त्याच्यात जर ते मूल एकटंच असेल तर एकटेपणाची भावना निर्माण होण्याची शक्यता
1: असतेच. हो ग ताई. एकूणच काय, कालाय तस्मै नमः.
0: आजच्या आधुनिक अनवेगवान जीवनशैलीत विभक्त कुटुंब झाली आहेत. नोकरी, शिक्षण, स्थलांतर ही कारण तर आहेत आणि आधुनिक जीवनशैलीशी ते सुसंगती आहे.
1: आणि अगं ताई, तिचे तोटे आहेतच ना, पण जर योग्य समतोल राखला ना तर ही पद्धती आनंदी आणि समाधानकारक जीवन जगू शकते आणि दुसऱ्यांनाही देऊ शकते. ताई, आज नोकरी करणाऱ्या स्त्रियांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. पण वाईट या गोष्टीचं वाटतं ग, आई बाबा बाळाला पाळणा घरात ठेवतात पण त्यांना घरात आजी आजोबा नको आहेत ग.
0: हे वास्तव आहे आणि गंभीर समस्या.
1: खरंय ना ग,
0: उदाहरणं पाहायला मिळतात. खर तर यालाही अनेक कारण आहेत, वाढणारे शहरीकरण, फ्लॅट संस्कृती.
1: हो ना.
0: मग वृद्ध आई वडिलांची अडचण वाटते.
1: खरंय.
0: त्यांनी खर तर कष्टानं मुलांना शिकवून शहरात नोकरीसाठी पाठवलं. मग मुलांची लग्न होतात आणि त्यांना स्वतंत्र राहण्याची सवय होते. विचारांच्या कक्षा दिशा भिन्न असतात ग.
1: काय मग हा जनरेशन गॅप.
0: अगदी खरं. एकत्र राहिली की भांडणं आणि भिंतीला
1: तडे. आपल्या लहानपणी ताई नाती कशी जपायची हे आई बाबांकडून शिकत शिकत असत आपण मोठे झालो ग.
0: पण आज प्रत्येक घरात एक किंवा दोन अपत्य. ही नात्यांची साखळी मुलांना आवडतच नाही.
1: हो ना.
0: पै पाहुणे आले तर त्यांना नाही चालत.
1: अजिबात नाही ग.
0: जायलाही नाही आवडत. याला कारण काय?
1: अर्थातच ग ताई, घरातलं वातावरण.
0: घरातील प्रौढांनी संस्कृतीचे मानदंड घालून द्यायला
1: हवे.
0: जन्मतः मुलांमध्ये कोणतीच नैतिकता नसते, परंतु बरं वाईट, इष्ट अनिष्ट, नैतिकता अनैतिकता यांचे जे मानदंड आहेत ते प्रत्येक समाजात असतात.
1: हो.
0: मोठ्यांचं अनुकरण लहान मुलं करत असतात.
1: हो मग. आणि ताई, म्हणूनच कुटुंबातील मोठ्यांनी आचरण असं ठेवावं ना की मुलं सुद्धा तेच अनुकरण करतात.

0: खरंय बघ.
1: वेळीच मुलांना नैतिक मूल्य समजावून द्यावीत, घरातलं वातावरण हे हस्त खेळत ठेवावं, प्रसंगी मुलांचंही मत घ्यावं, म्हणजे घर फुलतं, आनंद तिथे नांदतोच ग ताई.
0: खरंय ग. छोटी एक समाजशास्त्रज्ञाच्या मते मानवाच्या आयुष्यात दोन प्रकारच्या कुटुंबाची निर्मिती होत असते. सांग बरं, तुला सांगता येत?
1: लहानपणी आई बाबा भावंडांबरोबर राहणे ते एक कुटुंब,
0: आणि त्या कुटुंबात प्रत्येकाच्या भावी जीवनाचा पाया रचला जातो. हे कुटुंब मानवी जीवनात अत्यंत महत्वाचं आहे
1: ना. तेवढंच महत्व विवाहानंतर आपले जे कुटुंब तयार होतं ना, आणि त्यामुळं दोन्ही बाजूंनी जे सासर माहेरचे संबंध जोडले जातात त्यालाही असतच ग.
0: तेच ग. कुटुंब पालकत्व हे एक समीकरणच आहे. आई बाबांनी दोघांनी पालकत्वाची जबाबदारी घेणं पार पाडणं ही कसोटीच आहे बघा.
1: अन्न वस्त्र निवारा या आपल्या मूलभूत गरजा, आणि त्या भागवणं म्हणजे पालकत्वाची धुरा निभावणं असं नाही बरं का?
0: खरंय बघ. त्यांना मानसिक आधार देणं, अपयश येता खचून न जाता पुन्हा धडाडीनं उभं राहण्यासाठी त्यांच्या पाठीशी ठाम उभं राहणं हे खरं पालकत्व आहे.
1: हो, आई फक्त प्रेमळ क्षमाशील, मुलांचे 100 अपराध ती पोटात घालते अशी पारंपरिक समजूत आपल्यात आहे ग.
0: पण ती देखील कडक शिस्तप्रिय आणि मुलांमध्ये विचारांसाठी वेळीच कान उघडणी करू शकते.
1: आणि वडील सुद्धा नेहमीच धाकात ठेवणारे, मार देऊन सरळ करणारे असेच नाही तर कनवाळू, प्रेमळ आणि मातृहृदय असतात अशी उदाहरणं आपल्या आसपास सुद्धा दिसतात ताई.
0: एकंदरीत काय, आई बाबांचा समजूतदारपणा, सहानुभूती, मानवता, तारतम्य, जबाबदार प्रवृत्ती या गुणांनी युक्त आणि मुलांना आदरयुक्त भीती वाटणारे आणि तसंच मुलांचे मित्र मैत्रीण होणं आवश्यक आहे. आणि हेच तर सुजाण पालकत्व आहे.
1: हो ना ताई, कुटुंबात आई वडील मुलं यांच्यातील संबंध निकोप हवेत. आई बाबांनी मुलांमध्ये तुलना अजिबात करायला नको बरं, कारण प्रत्येक मूल हे वेगळं आहे. कुणी खेळात हुशार, कुणी अभ्यासात.
0: अगदी बरोबर. एकूणच काय तर कुटुंबात आनंदी वातावरण राहण्यासाठी सामंजस्य असणं, दुसऱ्याच्या मताचा आदर करणं, समजून घेणं, प्रेम स्नेह देणं आणि शेवटी काय
1: तेच.
0: म्हणूनच आई बाबांनी त्यांच्या आई वडिलांचा आदर करावा, त्यांना मान द्यावा, त्यांची सेवा शुश्रूषा आणि हे सारं पाहतच तर आपली मुलं
1: मोठी
0: आपलं आचरण ते करत असतात.
1: अगदी खरंय ना ताई, मग आपलं बघून तर त्याचं ते अनुकरण करत असतात की नाही.
0: कुटुंब म्हणजे आपला परिवार एवढीच सीमित संकल्पना नको,
1: अजिबात नको,
0: तर वसुधैव कुटुंबकम हा व्यापक विचार करायला हवा.
1: अगदी वा, हा विचारही लहानपणापासूनच रुजवायला हवा सर्वांच्या मनामनात.
0: वसुधा म्हणजे पृथ्वी.
1: हो,
0: सारी पृथ्वी हेच एक कुटुंब ही आपल्या भारतीय संस्कृतीतील उदात्त आणि मानवतावादी विचारसरणी अंगीकारायला हवी.
1: बालपणी घर, शाळा, सामाजिक संस्थांनी हे बाल मनावर अगदी बिंबवायला हवं ताई.
0: खरंय बघ. हे बघ, जगातील सर्व मानव प्राणी एकमेकांशी जोडलेले आहेत.
1: हो,
0: नाना जाती, धर्म, पंथ, भाषा, देश, खंड या पलीकडे जाऊन सर्वांशी समानतेनं प्रेमानं वागायला
1: हवं. हा उदात्त दृष्टिकोन केवळ सहिष्णुता शिकवत नाही बरं ताई, तर परस्पर आदर, सहकार्य आणि बंधुभाव वाढवत असतो.
0: छोटी, आज हे जे युद्धाचं चित्र दिसतंय ना, पाहून असं विषण्ण होऊन जात मन. अगं, कितीतरी निष्पाप जीव बळी जात
1: आहेत ताई. आणि काय मिळणार आहे ग, अगदी बातम्या रोजचे ते पेपर वाचून अगदी मन उदास होत ग ताई. काय मिळणार ग हे युद्ध करून, सांग ना. हा सर्वसामान्यास आज पडलेला मोठा गंभीर प्रश्न आहे ताई.
0: आणि म्हणूनच वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना जगाला एकत्र बांधणार जीवन.
1: हो ना
0: छोटी, जर प्रत्येकानं हा विचार आचरणात आणला तर मग का होतील युद्ध?
1: हो ना, खरंय ताई.
0: निष्पापांचे जीव जातील?
1: नाही ना, अजिबात जाणार नाही ताई. कुटुंब दिवसावरून वसुधैव कुटुंबकम या विचारांच्या गप्पात ना वेळ कसा गेला ग ते समजलंच नाही ग ताई. पण काही म्हणणार का, असं बौद्धिक खाद्य व्हायलाच हवं, त्याशिवाय काय विचार.

0: त्यांची शिदोरी भरणार आहे का?
1: छान छान, खूप छान वाटलं ग, गप्पा पण छान झाल्या
0: हो ना.
1: आणि आता भूक लागली आहे ना. जागतिक कुटुंब दिवस तर आपण गप्पातून साजरा केला, पण आता बाकी जरा पोटात कावळे मस्त लस्सी पिऊ
0: ताई.
1: तुझ्या आवडीचा नेहमीचा खाऊ आहेच.
0: हो हो ताई, चल चल, आणि तो मस्त पैकी फस्त करूया.
1: येस चलो.

चला कुटुंब जपूया हा संवाद सखींनो आपण ऐकलात. संवादाचं लेखन केलं होतं प्रिया सफळे यांनी आणि त्यांच्यासोबत संवादात सहभाग होता सारिका दांडगे यांचा. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ आता इथेच संपत आली आहे. तेव्हा मैत्रिणींनो, सकारात्मकतेची कास धरा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. या सुंदरशा नोटवर कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी सारिका दांडगे आपली आता अनुमती घेते. पुन्हा भेटूस एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणी सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे.

0: मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. 12:45 होतात. आता प्रसारित करीत आहोत आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम निरंतर स्वरलहरी.
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत ऑल इंडिया रेडिओच्या 90 वर्षानिमित्तानं कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. आजच्या या कार्यक्रमाचा विषय आहे आपत्कालीन परिस्थिती आणि आकाशवाणी. लेखक आणि सादरकर्ते सतीश रेवे.

0: 1947 साली दिल्ली येथील आकाशवाणी स्टुडिओमध्ये दिलेल्या संदेशाची. पण का आपल्या राष्ट्रपित्याला आपला हा संदेश आकाशवाणीतून जावा लागला?
1: अरे तू बघा, तू पडतोय, पकड त्याला, पकड, मारा मारा त्याला,
2: मारा मारा, सोडा मला, सोडा
1: मला, मारा त्याला,
2: अरे सोडा मला, सोडा मला, सोडा मला.
0: कटू सत्य. भारताच्या इतिहासातील अत्यंत भयावह रक्तरंजित कालखंड, मृत्यूचा खेळ, चहूबाजूंनी पसरलेला रक्ताचा सडा आणि सर्वत्र शवांचा ढिगारा. कित्येकांना या फाळणीत आपली प्रस्थापित घरं सोडावी लागली, तर कित्येक जण या फाळणीत मृत्युमुखी पडले. उरलं होतं ते फक्त हताश, भकास आणि मृत्यूचं भय सतावणारं बेघर जगणं. फाळणीनंतर विस्थापित झालेल्या लाखो शरणार्थ्यांनी आपले प्राण वाचवण्यासाठी हरियाणातील कुरुक्षेत्र येथील शिबिरामध्ये आश्रय घेतला. तेव्हा गरज होती त्या सर्व लोकांपर्यंत एकाच वेळी पोहोचून त्यांना सांत्वना देऊन त्यांचं मनोधैर्य वाढवण्याची, आणि हे काम केलं आपल्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी रेडिओच्या माध्यमातून. त्यांच्या या संदेशातून प्रसारणाच्या तंत्रज्ञानाला थेट समाजाच्या सुखदुःखाशी जोडल्या गेलं.
3: दुःख के साथ मिल जाना, वो तो मेरा जीवन भर का प्रयत्न है, जीवन भर का मेरा कशा है. जब मैंने सुना कि आप लोगों ने करीब 2.5 लाख रिफ्यूजी पड़े हैं, और मैंने सुना कि अभी भी लोग आते ही रहते हैं, तो मुझको बड़ा दुख हुआ, मुझे चोट लगी, और मुझको ऐसा ही हुआ कि मैं आपके पास पहुंच
0: जाऊं. म्हणतात ना, परिस्थिती सांगून येत नाही. सुखानं आयुष्य जगत असलेल्या व्यक्तींच्या जीवनात कुठलं मानवी किंवा नैसर्गिक संकट डोकावे याचा काही नियम नाही. अशात गरज असते ती अशा एका सोबतीची जी आपल्याला हे सांगू शकेल की या परिस्थितीतून तुम्ही काय करावं आणि काय करू नये. एका अशा मित्राची जो या संकट काळात तुमच्या पाठीशी सतत उभा राहून तुमचं मार्गदर्शन करेल, आणि सोबतच जी माहिती मिळते आहे ती तितकीच खरी आणि विश्वासार्ह असायला हवी. आणि हेच काम वर्षानुवर्षे, दशकानुदशके आकाशवाणीने एक हाती पार पाडलं. नैसर्गिक आपत्ती असो व मानवनिर्मित संकट, तेव्हा दळणवळणाची आधुनिक साधनं निकामी होतात, तेव्हा एकच माध्यम आशेचा किरण म्हणून उभं राहतं, आणि ते म्हणजे आकाशवाणी. आजही डिजिटल युगात जेव्हा मोबाईलचे टॉवर कोसळतात आणि इंटरनेट बंद पडतं, तेव्हा आकाशवाणीची विश्वासार्हता आणि पोहोच तिचे महत्व अधोरेखित करते. आपत्कालीन परिस्थितीत अचूक माहिती मिळणं अत्यंत महत्वाचं असतं. भूकंप, पूर, वादळ किंवा युद्धासारख्या परिस्थितीत लोकांना काय करावं, कुठे जावं आणि सुरक्षित कसे राहावं याची माहिती आकाशवाणीवरून सतत दिली जाते.
4: नमस्कार, मी समाधान शिकेतोड, धाराशिव. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकटाच्या काळात संवाद आणि अचूक माहिती ही जीवनरक्षक ठरते. अशा वेळी आकाशवाणी हे माध्यम आपत्ती व्यवस्थापनात एक भक्कम कणा म्हणून उभे राहते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार चक्रीवादळ, अतिवृष्टी किंवा पूर यांसारख्या संकटांची माहिती आकाशवाणीवरून सातत्याने प्रसारित केली जाते. यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. संकटात सापडलेल्या लोकांना धीर देण्यासाठी आकाशवाणीवरून प्रेरक संदेश प्रसारित केले जातात. आपत्ती व्यवस्थापन कक्ष व नागरिक यांच्यामधील दुवा म्हणून आकाशवाणी काम करते. 1993 मध्ये लातूर व धाराशिव जिल्ह्यात झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर आकाशवाणीने अतिशय महत्वाची भूमिका बजावली होती. पहाटेच्या भूकंपाची बातमी काही तासातच प्रसारित करून परिस्थितीची जाणीव संपूर्ण देशाला करून दिली होती. मदत कार्य आणि पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासन व स्वयंसेवी संस्था यांच्यात समन्वय राखण्यासाठी आकाश

0: वाणीचे केंद्र रात्रंदिवस कार्यरत होते. लातूरच्या भूकंपग्रस्तांसाठी आकाशवाणी जीवनवाहिनी ठरली होती. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात उद्भवलेल्या भीषण पूर परिस्थितीत विशेषत जेव्हा मोबाईल नेटवर्क व वीज पुरवठा खंडित झाला होता तेव्हा आकाशवाणी म्हणजेच ऑल इंडिया रेडिओने महत्वाची भूमिका पार पाडली होती. आकाशवाणी हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून आपत्तीच्या काळात ते लोकांचा मित्र आणि मार्गदर्शक म्हणून कार्य करते. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य जपून संकटाच्या काळातील अंधारात आकाशवाणी माहितीचा प्रकाश पसरवण्याचे मोलाचे काम करत आहे. धन्यवाद.
1: भारतासारख्या देशात काही दुर्गम भागात इंटरनेट किंवा टीव्ही पोहोचला नाही, तिथे बॅटरीवर चालणारा रेडिओ हा त्यांचा खरा मित्र. आपत्कालीन परिस्थितीमध्ये जेव्हा वीज पुरवठा खंडित होतो तेव्हा हेच रेडिओ सेट लोकांना जगाशी जोडून ठेवतात. आकाशवाणी केवळ बातम्या देत नाही तर तज्ञांचे सल्ले, प्रशासकीय सूचना आणि मदत कार्यातील अपडेटही पोहोचवते. पुराच्या काळात पाण्याचे स्तर, सुरक्षित निवारा केंद्र, मदतीसाठी संपर्क क्रमांक आकाशवाणीवरून सातत्याने प्रसारित केले जातात. पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये आकाशवाणीने स्थानिक केंद्राद्वारे दिलेल्या सतर्कतेचे इशारे, चक्रीवादळाच्या वेळी आकाशवाणीनं मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे दिलेले सल्ले आणि किनारपट्टीवरील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करणारी माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहकार्याने, उष्णतेच्या लाटी संबंधीच्या सूचना, कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी आणि सरकारी नियमावली याविषयी जागरूकता पसरवण्यासाठी आकाशवाणीने केलेले विविध कार्यक्रम, पुरामुळे आणि चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे कसे करावे, सरकारची मदत कशी मिळवावी आणि रोगराई टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी याविषयीची माहिती अशा अनेक उदाहरणातून आकाशवाणीने आपली विश्वासार्हता सिद्ध केली आहे.
2: मी वैशाली मेहर. जेव्हा कोरोनाची लाट सर्वत्र जगात पसरलेली होती तेव्हा माझे पती व सासूबाई यांना कोरोना झाला होता. तसेच आमच्या बेटामध्ये सुद्धा भरपूर जणांना कोरोनाची लागण झाली होती. आम्ही रोज पेपर वाचायचो की आज कोरोनामुळे एवढे मृत्यू झाले, एवढ्या लोकांना कोरोनाची लागण झाली आणि कोरोना एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होतो. त्यामुळे संपूर्ण घरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. तर अशा या वातावरणामध्ये आम्हाला रेडिओ ऐकण्याची खूप सवय होती आणि माझ्या पतीने स्वतःला क्वारंटाईन केले होते आणि माझी दोन लहान मुलं सुद्धा त्यावेळेस आमच्या सोबत होते. पण आम्ही नेहमी ते रेडिओचे कार्यक्रम त्यावेळी ऐकायचो आणि या कार्यक्रमात जे मार्गदर्शन, सूचना आणि जे काही सल्ले सज्ञ सांगायचे त्याचे काटेकोरपणे पालन करायचो. आणि असा एकही दिवस गेला नाही की आम्ही त्या काळात रेडिओ ऐकला नाही किंवा प्रशासनाकडून ज्या सूचना रेडिओ प्रसारित होत होत्या त्या सर्वांचे आम्ही काटेकोरपणे पालन केले. काही दिवसात माझे पती व सासूबाई या कोरोना रोगातून बाहेर पडल्या तर मला असे वाटत होते की या कोरोना काळात आकाशवाणीच्या कार्यक्रमातून ज्या काही सूचना दिल्या गेल्या, जे काही आकाशवाणीद्वारे प्रयत्न केले गेले ते अत्यंत सराहना होते. त्यामुळे आम्हाला काय करावे आणि काय करू नये याचे योग्य मार्गदर्शन मिळाले आणि त्यासाठी मी आकाशवाणीचे खूप खूप आभार मानते आणि अशी आशा करते की आकाशवाणीने हे काम निरंतर करत राहावे. धन्यवाद.
1: आकाशवाणी ही आपत्ती काळात केवळ माहिती देत नाही तर प्रादेशिक केंद्राच्या विस्तृत जाळ्याद्वारे स्थानिक भाषा आणि बोली भाषांमध्ये तात्काळ धोक्याची सूचना देऊन लोकांना सावध करून योग्य दिशा दाखवून जीव वाचवण्याचे काम करते. सन 2019 साली ओडिशातील फानी चक्रीवादळात किनारपट्टीतील भागात आकाशवाणी केंद्रांनी लवकर आणि सातत्यपूर्व सूचना दिल्या ज्यामुळे अनेक मच्छीमार आणि रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थानांतरित होणे शक्य झाले. 2015 सालची तमिळनाडूतील पूर परिस्थिती, बेलथगंडी कर्नाटक येथील मुसळधार पावसात सापडलेल्या लोकांना केलेली मदत, 2014 सालच्या काश्मीर येथील महापूर,

उत्तराखंड येथील भूस्खलनाच्या वेळी ओढावलेली आपत्कालीन परिस्थिती अशा अनेक नैसर्गिक आपदांच्या वेळी आकाशवाणी आपत्तीपूर्व इशाऱ्यांपासून ते आपत्तीनंतरच्या पुनर्वसनापर्यंत आपत्तीच्या प्रत्येक टप्प्यात मदत करते आणि यातून एक प्रमुख पूर्वसूचना प्रणाली म्हणून तिची भूमिका जगप्रसिद्ध आहे. युद्ध असो वा फाळणीनंतर उद्भवलेली स्थिती, आणीबाणी ते हिंदी महासागरातील सुनामी, या सर्व आपदांमध्ये जेव्हा भारतीय जनता निराशेच्या गर्तेत गेली तेव्हा त्यांचं मनोबल उंचावण्याचं कार्य आकाशवाणीनं केलं. राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री यांच्या जनतेला उद्देशून केलेले संदेश किंवा समाजातील दुर्बल घटकांनी केलेल्या कार्याचा प्रसार, यात रेडिओची महत्ता एक छत्री आहे. श्रोते हो, जेव्हा इतर प्रसार माध्यम प्रसारणाची अस्मिता पणाला लावतात त्यात आपल्या आकाशवाणीनं आपल्या संस्कृतीला आजही जपून ठेवलं आहे आणि कायम जपत राहणार. कुठलीही आपत्ती आली तरी हा रेडिओ सतत तुमच्या पाठीशी उभा राहून लोकसेवा प्रसारणाचं कार्य अविरत करत राहील.

श्रोत्याहो, सूर आणि शब्द असे जेव्हा एकत्र सोबतीने येतात तेव्हा त्यामधून सुरेल असं गाणं निर्माण होतं आणि मग ते गाणं रसिकांच्या मनापर्यंत जाऊन पोचतं, हृदयाच्या तारा झंकारून जात. अशा सुरांमधून जणू अमृतधाराच बरसतात की काय असा भास होतो आणि त्या धारा मनाला चिंब करून जातात.

श्रोत्यांनो, असाच एक अमृतमयी मधाळ आवाज असणाऱ्या ज्येष्ठ श्रेष्ठ गायिका माणिक वर्मा यांचा आज जन्मदिवस. जन्मशताब्दी वर्षाची ही पूर्तता. 16 मे. माणिक वर्मा यांच्या निखळ आणि निर्व्याज गाण्याची मोहिनी आजही आपल्या तनामनावर रेंगाळते आहेच. पारिजातकाचं बहरणं आणि माणिकताईंचं गाणं यामध्ये फारसा फरक नाहीच. माणिकताईंचं गाणं म्हणजे जणू एखाद्या सुरेख असं रांगोळीसारखं असं बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं होतं. तर वपू काळे यांच्या शब्दांमध्ये सांगायचं झालं तर पाण्यावरच्या तरंगांना जलाशयापासून वेगळं करता येणार नाही, त्याचप्रमाणे माणिकताईंपासून सूर वेगळे करता येणार नाहीत.

माणिकताईने कुठला गीतप्रकार हाताळला नाही हे विचारायलाच नको. भावगीत असो, भक्तिगीत असो, नाट्यगीत, ख्याल, ठुमरी, अभंग, लावणी, अगदी सगळ्या प्रकारातून त्यांचा आवाज सहजतेनं वावरला आणि आपल्या मनाचा त्यांनी ठाव घेतला. सावळाचं रंग तुझा, शरदाचं चांदणं या दोन्ही गीतांनी एकेकाळी उच्चांक गाठला होता, तर गळ्याची शपथ, हसले मनी चांदणे ह्या पु ल देशपांडे यांच्या गीतानंतर त्या चित्त सोरटाला सांगू कशी मनाची व्यथा या गाण्यांनी एक काळ गाजवला आणि उभ्या महाराष्ट्रानं कौतुक केलं ते या गाण्यानं.

श्रोते हो, माणिकताईंनी वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायली आपण म्हटलं, तर या सगळ्यावर कळस चढला तो म्हणजे गीतरामायणानं. गदिमा, सुधीर फडके आणि माणिकताई या त्रिवेणी संगमातून प्रसवलेलं संगीत म्हणजे अमर संगीतच. तसंच ज्ञानबा तुकारामांची रसाळ अभंगवाणी देखील माणिकताईंच्या गळ्यातून निखळपणे प्रगटली. अमृताहुनी गोडसारखं जे गीत होतं, जो अभंग होता, तो तमिळ भाषेतून गाऊन तामिळनाडू जिंकलं गेलं. तर अशी अनेक गाणी अभंगातला भक्तिभाव त्यांच्या स्वरातून

उमटलास पण त्याचबरोबर शृंगारसही तितक्याच ताकदीनं त्यांनी सादर केला. माणिकताईंनी लावणी ढंगाचं गाणं देखील इतक्या सहजतेनं गायलं की मनापासून त्यात दादही द्यावीशीच वाटेल.

0: ಬಾಲಪ್ಪ ಕರ್ಕೊಂಡು ಖಾವಟ
1: ಬಾಲಪ್ಪನಾ

पालना उदासा हल तो मार।

अनेक दिग्गजांच्या रचना माणिक त्यांनी गायल्या. सुधीर फडके म्हणजे बाबूजी असोत, दशरथ पुजारी, पु ल देशपांडे, मधुकर गोळवलकर, श्रीनिवास खळे, बाळ माटे, अनेक जण. प्रत्यक्ष बालगंधर्वांचा आशीर्वाद त्यांना लहानपणी मिळाला होता, त्यामुळे नाट्यसंगीत देखील माणिकताईंपासून वंचित राहिलं नाही. गाण्याचं हे बाळकडू त्यांना त्यांच्या आईकडूनच मिळालं होतं. त्यानंतर अनेक गुरुजनांकडून त्यांनी गायकी आत्मसात केली. ही आत्मसात केलेली चतुरस्थ गायकी गीताच्या प्रकारानुसार श्रोत्यांना मुग्ध करण्याची किमया आणि या सगळ्याला सामावून घेणारा निरालसपणा म्हणजे माणिकताई आणि माणिकताईंचा स्वर. माणिकताईंच्या या जन्मदिनी त्यांना आदरांजली. बालगंधर्वांचे आशीर्वादच असे होते की माणिक मोती आहेत बरं का तुझ्या गळ्यात, मोठी होशील मोठी गायिका होशील. या अनमोल माणिक मोत्यांना माणिक वर्मा यांना मानाचा मुजरा आणि विनम्र आदरांजली.

0: श्रोत्या आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. दुपारचा 1:30 थोड्याच वेळात आपण ऐकणार आहात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. 1:40 छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होईल परभणी हिंगोली जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँड्समध्ये जल्लोषात स्वागत. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. जनगणना 2027 साठी गृहगणनेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून काल ते नेदरलँड्समध्ये दाखल झाले. नेदरलँड्समध्ये अॅम्स्टरडॅम विमानतळावर डच परराष्ट्र व्यवहार मंत्री टॉम बेरेन्सडेन यांनी त्यांचं स्वागत केलं. द हेग इथं प्रधानमंत्र्यांना डच सेनादारांनी पारंपरिक पद्धतीनं मानवंदना दिली. नेदरलँड्समधल्या भारतीय समुदायानं त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी नेदरलँड्सचे प्रधानमंत्री रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील तसंच नेदरलँड्सच्या राजघराण्यातल्या मान्यवर

देखील प्रधानमंत्री भेटणार आहेत. ते आज भारतीय समुदायाला संबोधित करतील, तसंच आघाडीच्या डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील. या दौऱ्यात उभय देशांमध्ये सेमीकंडक्टर चिप्स आणि AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात नेदरलँड्स जागतिक स्तरावर आघाडीवर असून भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार आहे. भारतात 300 अधिक डच कंपन्या कार्यरत असून जलव्यवस्थापन, नवीकरणीय ऊर्जा, हरित जलविद्युत अर्थव्यवस्था, कृषी तंत्रज्ञान आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि सहकार्य आहे. पाकिस्ताननं भारतविरोधी कारवाया तात्काळ थांबवल्या नाहीत तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. त्यांनी हे तात्काळ थांबवायचं आहे की नामशेष व्हायचं आहे हे त्यांनी ठरवावं, अशा कठोर शब्दात लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. नवी दिल्ली इथं सेना संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. ऑपरेशन सिंदूर सारखी परिस्थिती पुन्हा उद्भवली तर भारतीय लष्कर कशी प्रतिक्रिया देईल असा प्रश्न द्विवेदी यांना विचारण्यात आला.

0: लागतील त्यांनी हे तात्काळ थांबवायचं आहे की नामशेष व्हायचं आहे हे त्यांनी ठरवावं अशा कठोर शब्दात लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. नवी दिल्ली इथं सेना संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. ऑपरेशन सिंदूर सारखी परिस्थिती पुन्हा उद्भवली तर भारतीय लष्कर कशी प्रतिक्रिया देईल असा प्रश्न द्विवेदी यांना विचारण्यात आला होता त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं. पाकिस्ताननं दहशतवादाला पोषण आणि भारताविरोधात कारवाया करणं थांबवावं असं द्विवेदी म्हणाले.
1: If you heard me earlier,
2: अगर आपने मुझे पहले सुना है तो मैंने यही कहा था कि अगर पाकिस्तान आतंकवादियों को पनाह देना और भारत के खिलाफ गतिविधियां चलाना जारी रखता है तो उसे ये खुद तय करना होगा कि वो भूगोल और इतिहास का हिस्सा बना रहना चाहता है या नहीं.
1: पार्ट ऑफ द ज्योग्राफी और हिस्ट्री और नॉट.
0: पेट्रोलच्या निर्यातीवर प्रति लिटर अतिरिक्त उत्पादन शुल्क 3 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. पेट्रोलची निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे डिझेलच्या निर्यातीवरचं उत्पादन शुल्क प्रति लिटर 23 रुपयांवरून कमी करून 16.50 रुपये इतकं करण्यात आलं आहे. अर्थमंत्रालयानं काल प्रसारित केलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिली. विमानाच्या इंधनावरचं उत्पादन शुल्कही कमी करून 16.33 रुपये करण्यात आलं आहे. हे दर आजपासून पुढील 15 वाड्यापर्यंत लागू असतील. सिक्कीम राज्य आज स्थापना दिन साजरा करत आहे. 1975 राजेशाहीतून मुक्त होत सिक्कीम देशातलं 22वं राज्य म्हणून या राज्याची स्थापना झाली. या निमित्तानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सिक्कीम राज्यातल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. सिक्कीमचं भव्य नैसर्गिक सौंदर्य, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि पर्यावरण संवर्धनाप्रती नागरिकांची असलेली दृढ वचनबद्धता यामुळे सिक्कीम हे राज्य शाश्वत विकासाचं आदर्श मॉडेल ठरतं असं त्यांनी समाज माध्यमावर संदेश देताना म्हटलं आहे. तर भारताच्या विकासात सिक्कीमचं योगदान अभूतपूर्व आहे अशा शब्दात सिक्कीम राज्याला 50व्या स्थापना दिनाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रसार माध्यमांद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. सिक्कीम हे राज्य जगातलं पहिलं संपूर्ण सेंद्रिय राज्य असून पर्वतीय पर्यटनाला या राज्यानं नेहमीच नवी ओळख दिली आहे असे गौरवोद्गार काढत केंद्रीय गृहमंत्री यांनी सिक्कीमवासियांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या पहिल्या सिक्कीम दौऱ्यावर जाणार आहेत. गंगटोक इथं आज ते स्थापना दिनाच्या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल ओम प्रकाश माथुर, मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग आणि इतर मान्यवर सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. देशात आज राष्ट्रीय डेंग्यू दिवस पाळला जात आहे. डेंग्यू आजाराबद्दल जनजागृती करणं आणि पावसाळ्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं हे याचं उद्दिष्ट आहे. डासांची पैदास रोखण्यासाठी साचलेलं पाणी काढून टाकणं आणि पाणी साठवण्याच्या भांड्याची स्वच्छता करणं यासारख्या प्रतिबंधात्मक उपायांना या दिवसानिमित्त प्रोत्साहन दिलं जातं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनगणना 2027 अंतर्गत महाराष्ट्रासह 4 राज्य आणि दिल्ली महानगरपालिका क्षेत्रात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या SEID द्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील. आज आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन साजरा होत आहे. शाश्वत भविष्यासाठी प्रकाश ही यंदाची या दिनाची संकल्पना आहे. भौतिकशास्त्रज्ञ थिओडर मेमन यांनी 1960 लेझरचा पहिला प्रयोग केला त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 16 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन म्हणून साजरा केला जातो. प्रकाशाच्या अभ्यासानं पर्यायी ऊर्जा स्रोत, जीवनरक्षक वैद्यकीय साधनं, उपचार, तंत्रज्ञान आदी क्षेत्रांमध्ये प्रगती साधली आहे. त्या पार्श्वभूमीवर युनेस्कोनं वैज्ञानिक सहकार्य अधिक दृढ करण्याचं तसंच शांतता आणि शाश्वत विकासासाठी प्रकाशाच्या शक्तीचा अधिकाधिक उपयोग करण्याचं आवाहन केलं आहे. इस्रायल आणि लेबनन या दोन्ही देशांनी युद्धविराम आणखी 45 दिवस वाढवण्यावर सहमती दर्शवली असल्याचं अमेरिकेनं जाहीर केलं आहे. अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन इथं झालेल्या चर्चेनंतर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी ही माहिती दिली. चर्चेची पुढची फेरी 2 आणि 3 जूनला होणार आहे.

0: हुरमुझची सामुद्रधुनी खुली केली जाईलच, तसंच अमेरिका इराणला अण्वस्त्र तयार करू देणार नाही असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी इराणवर केलेल्या कारवाईचं समर्थन केलं, तसंच जे योग्य आहे तेच करू असं ते म्हणाले. इराणसोबत सुरू असलेल्या वाटाघाटीबद्दल त्यांनी असमाधान व्यक्त केलं. इराण दरवेळी केलेल्या कराराचं उल्लंघन करतो असा आरोप ट्रम्प यांनी केला. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात आज मलेशियाच्या नूर इजुद्दीन आणि गोह जे फेई या जोडीला त्यांनी 19-21, 22-20, 21-16 अशा गुणफरकानं हरवलं. या जोडीला महिला एकेरीत पी व्ही सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अकाने यामागुचीकडून पराभव पत्करावा लागला, तर लक्ष्य सेनला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुनलाउत विडिटर्सनं पराभूत केलं. आयपीएल क्रिकेटमध्ये लखनौ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँड्समध्ये जल्लोषात स्वागत. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ, तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. जनगणना 2027 साठी गृहगणनेचा 2रा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम. आमची यानंतरची उद्घोषणा ऐका लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र.
3: परभणी जिल्ह्याचा आकांक्षित जिल्ह्यात समावेश. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात महाराष्ट्र दिन विविध कार्यक्रमांनी साजरा. आणि CCTNS अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत हिंगोली जिल्हा पोलीस दलाचा राज्यात प्रथम क्रमांक.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन चापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती.
3: परभणी जिल्ह्याचा आकांक्षित जिल्ह्यात समावेश करण्याचा शासन निर्णय गेल्या महिन्यात नियोजन विभागानं जारी केला. जिल्ह्याच्या विकास कामांसाठी आता राज्य योजना, जिल्हा वार्षिक योजना आणि केंद्र पुरस्कृत योजनांमधून प्राधान्यानं निधी मिळणार आहे. परभणी पोलीस मुख्यालयात उभारलेल्या संरक्षणगड किल्ल्याचं उद्घाटन आणि पोलीस दलात नव्यानं दाखल होणाऱ्या 31 वाहनांचं लोकार्पण पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते झालं. या वाहनांमुळे गस्त वाढेल, प्रतिसादाचा वेळ कमी होईल आणि कायदा सुव्यवस्था राखण्याची क्षमता अधिक बळकट होईल असं त्या यावेळी म्हणाल्या. माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गंगाखेड पंचायत समितीच्या वतीनं तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे सभापती मनोज मुंडे यांनी या अभियानात सर्व गावांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याचं आवाहन केलं. परभणी जिल्ह्यात नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 9 खत विक्री केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या सुनावणीमध्ये संबंधित केंद्र चालकांनी सादर केलेले खुलासे असमाधानकारक आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली. परभणी तालुक्यातल्या सुलतानपूर आणि पूर्णा तालुक्यातल्या 7 गावनं 100% स्वगणना पूर्ण केली आहे. प्रशासनानं गाव पातळीवर नियोजनबद्ध जनजागृती करत नागरिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित केला. आगामी पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी परभणी जिल्ह्यातल्या सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी दिले आहेत. मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. विविध कामांचा आढावा घेत आवश्यक सूचना त्यांनी यावेळी दिल्या. महाराष्ट्र दिन परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. परभणी इथं पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करणार असून नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन बोर्डीकर यांनी यावेळी केलं. पोलीस पथसंचलनानंतर त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या आणि नागरिकांच्या भेटी घेतल्या. तसंच पोलीस महासंचालक यांनी जाहीर केलं.

0: पदकाचं वितरण यावेळी करण्यात आलं. बालविवाह प्रतिबंधक जनजागृती चित्ररथाचं आणि लघु चित्रपटाचं उद्घाटनही पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं. हिंगोली इथं संत नामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं. यावेळी त्यांनी हिंगोली जिल्ह्यासाठी विविध विकास योजना राबवण्यात येत असल्याची माहिती दिली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या शहीदांच्या स्मृतींना यावेळी अभिवादन करण्यात आलं. हिंगोली इथं खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर वाढती मागणी लक्षात घेता रासायनिक खतांचा कोणत्याही परिस्थितीत तुटवडा पडता कामा नये, खत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी जिल्हा प्रशासनानं आवश्यक ती खबरदारी घेऊन साठा वितरण आणि उपलब्धतेवर सातत्यानं लक्ष ठेवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. गुन्हे आणि गुन्हेगार ट्रॅकिंग नेटवर्क आणि प्रणाली सीसीटीएनएस अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत हिंगोली जिल्हा पोलीस दलानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ नीला ब्रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक तथा नोडल अधिकारी कमलेश मीना यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे हे यश मिळाल्याचं पोलीस विभागाकडून सांगण्यात आलं. महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियम 2015 प्रभावी अंमलबजावणीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा राज्य सेवा हक्क आयोगामार्फत विशेष सन्मान करण्यात आला. नागरिकांना वेळेत आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हिंगोली जिल्हा प्रशासनानं राबवलेल्या कार्यपद्धतीची राज्य पातळीवर दखल घेण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यात वसमत कळमनुरी औंढा तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये गेल्या आठवड्यात भूगर्भातून आवाज आणि भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. सदर धक्क्याची नोंद भूकंप मापक केंद्रात 3.4 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. गेल्या 2 महिन्यातला हा 5वा धक्का आहे. हिंगोली जिल्ह्यात आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या तपासणी मोहिमेत अनियमितता आढळून आल्यानं 46 खत निविष्ठा विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. कृषी विभागानं ही कारवाई करताना नियमांचं काटेकोर पालन करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
1: परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके आणि रमेश कदम. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 1:45 होतात. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमास सुरुवातीला ऐकूया मंगेश पाडगावकर यांची रचना शोभा जोशी यांच्या आवाजात.

0: हरेश्वर मिस्सा ने गायलेली नीलकांत ढोले यांची रचना आपण ऐकली. भावधारा हा सुगम संगीत असा कार्यक्रम इथे समाप्त होतोय. 1:55 होता. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरी रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आजपासून आपण पान उलटताना या मालेत वेगवेगळ्या मराठी साहित्य प्रकारांचा आढावा घेणार आहोत. आजच्या कार्यक्रमात ऐकूया पांडुरंग सुतार यांच्या नामशेष झालेल्या गोष्टी या कविता संग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध.
2: नामशेष झालेल्या गोष्टी हा पांडुरंग सुतार यांचा चौथा काव्यसंग्रह वर्णमुद्रा प्रकाशनचा. पांडुरंग सुतार यांची कविता गेल्या 3 दशकातली महत्वाची कविता आहे. नामशेष झालेल्या गोष्टी या कविता संग्रहाची स्मरणमुद्रा वेगळी आहे. ही कविता आत्मपर खरी, पण ती काळाचा मागोवा घेते. आई वडील, त्यांचं जगणं आणि त्यांचा मृत्यू, त्यांच्या असण्या नसण्याच्या या उदासरम्य पार्श्वभूमीवर त्यांनी या कालबदलाचा शोध घेतला आहे. कुटुंब, आई वडील, गाव, डोंगर, रान ह्या पटावर भूतकाळातल्या असंख्य हरवलेल्या गोष्टींचं हे पद्यकथन आहे. वडिलांच्या सुतारकामाचे असंख्य तपशील या कवितेत आहेत. काळाच्या उदरात ते संदर्भ लोप पावलेले आहेत. एका अर्थानं ही लाकूड निष्ठेच्या स्पंदांची कविता आहे. या कवितेतले लाकूडकामाचे तपशील कवितेचे रूप घडवत जातात. दादा आणि आईच्या मरणाची अनेक रूपं या कवितेत आहेत. अंधाराला डोळे शरण गेल्याची जाणीव या कवितेत उमटलेली आहे. निंबाच्या झाडावरील पक्ष्यांचा किलकिलाट, आखजी गौराईची गाणी, नद्या, डोंगर, ओढे हे सारे काही कालोघात वाहून गेले आहे, पण कवीच्या स्मृतीपटलावर ते अजूनही ताजे टवटवीत आहे. गाव आणि निवेदकाच्या बालपणाशी निगडीत असंख्य कथा ह्या कविता रूपात इथे आहेत. देव देव्हाऱ्यात बसले आणि आमचा संसार सुरू झाला, इथपासून आईला माहेर नव्हते. चिमण्यांना ती ओसरीत आढ्यात खोपा करून देत असे. ते बाया सुपात धान्य घेऊन त्याच्या भोवती नाच पाहत उभ्या होत्या. इथपर्यंतच्या हळव्या स्मृती संवेदना या कवितेत आहेत. या कवितेत दादांच्या सुतारकामाची ठकठक आहे आणि केसरा आजीचा चुकलेल्या बकऱ्यांना मारलेल्या हर्र हर्र हाकांचा आवाजही आहे. भूतकाळातल्या अशा असंख्य कथा स्मृतींची गुंफण या कवितेत आहे. काल परवाच्या गोष्टी होत्या, त्याच आता सापडत नाहीत. शहर परकं वाटतं, लगतचं सगळं काही झपाट्याने वाहून गेलंय. ही निस्त

0: चालल्याची जाणीव या कवितेत अधोरेखित झालेली आहे. राख होणे, सुकून जाणे, आटून जाणे, निघून जाणे, उडून जाणे, मागे पडणे, धूर होणे, वाहून जाणे, सरणे, उन्मळून पडणे, बुजलेल्या पायवाटा, डोंगर नाहीसे होणे, हे सगळे शब्दप्रयोग हेच अधोरेखित करतात. घर, श्वास, लय, गती आणि माणसं हरवल्याची ही गोष्ट आहे. या कविता गोष्ट सांगतात सर्व काही हरवलेल्या प्रेमाचीही. प्रेम परतून येत नाही, प्रेम परतून यावे म्हणून मी कविता लिहितो, असंही भावविश्व. पण ही कविता केवळ हरवण्याची किंवा मरणाची शोकात्मक कविता नाही, तर काळाच्या संक्रमणात नव्या अंकुरण्याचं, उगवण्याचं, बहरण्याचं हिरवं गीत गाणारी ही कविता आहे. हे ऋतुचक्र निरंतर वाहत राहणार या जाणीवेची ही कविता आहे. ज्या झाडांच्या अनेक गोष्टी मी विसरलो होतो, ती झाडं कुठे दिसली नाहीत, पण नव्याने वाढलेल्या झाडांच्या गोष्टीही मला ठाऊक नव्हत्या. किंवा प्रेम उगवते पुन्हा गवताला अंकुर फुटल्यासारखे, या संवेदनांची ही कविता आहे. पांडुरंग सुतार यांची भाषा प्रवाही, नितळ आणि प्रतिमांनी समृद्ध आहे. ते अलंकारांच्या हारी जात नाहीत, उलट साधेपणातूनच ते तीव्र परिणाम साधतात. अवघ्या 33 कविता पण त्या हरपलेल्या भूतकाळाचा सांगोपांग शोध घेणाऱ्या आहेत. या कविता केवळ स्मरणरंजनाच्या भिंगातून भूतकाळाचं चित्रण करू जात नाहीत. प्रेम, करुणा, अथांग मानवता आणि कालबदलाची यथार्थ जाणीव ही तत्वे या विलक्षण कवितांची बीजसूत्रे आहेत.
1: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात पांडुरंग सुतार यांच्या नामशेष झालेल्या गोष्टी या कविता संग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम पुनः प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआयआर मराठी या डीटीएच उपग्रह वाहिनीवरून दुपारचे 2 वाजलेत. आता पुनः प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. तत्पूर्वी हवामानाचा अंदाज. ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हा हवामानाचा अंदाज आहे. या तीनही जिल्ह्यात येत्या 24 तासात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आता आजच्या कृषीवाणीमध्ये आपण ऐकणार आहात काजूची लागवड याविषयीची माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. पाण्याचा निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत काजूचे पीक चांगले येते. विशेषतः जांभ्या दगडापासून तयार झालेल्या वर्कस जमिनीत काजूचे झाड चांगले पोसते. समुद्र सपाटीपासून 700 मीटर उंचीपर्यंत काजूचे पीक चांगले येते. कोकणातील उष्ण आणि दमट हवामान या पिकाला फारच अनुकूल आहे. विद्यापीठाने काजूच्या उन्नत जाती लागवडीसाठी विकसित केल्या आहेत. काजूची लागवड कलमे लावून करतात. एप्रिल किंवा मे महिन्यात 7x7 मीटर किंवा 8x8 मीटर अंतर ठेवून खड्डे खोदावेत. हेक्टरी 155 ते 200 झाडे बसतात. खड्ड्यांची लांबी रुंदी खोली 0.6x0.6x0.6 मीटर असावी. खड्ड्यात 1.5 ते 2 घमेली चांगले कुजलेले कंपोस्ट, 1/2 किलो सिंगल सुपर फॉस्फेट किंवा हाडाची पूड मातीत मिसळावी. वाळवी नियंत्रणासाठी 2% मिथिल पॅराथिओन 50 ग्रॅम भुकटी प्रति खड्ड्यात टाकावी. काजूची लागवड पावसाळ्याच्या सुरुवातीस जून जुलैमध्ये करावी. पाणी पुरवठ्याची सोय असल्यास यानंतरही लागवड केलेली चालू शकते. प्लॅस्टिकची पिशवी चाकू अगर ब्लेडने कापून अलगदपणे काढून टाकावी. कलमाची हंडी फुटणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा कलम दगावण्याची शक्यता असते. कलमांना काठीने आधार द्यावा. कलमाच्या खुंटावर जोडाखाली येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी. तसेच कलमाच्या जोडावरील प्लॅस्टिक पट्टी काढून टाकावी. पाऊस कमी झाल्यावर ऑक्टोबरमध्ये कलमांच्या बुंध्याभोवती 2% फॉलिडॉल पावडर टाकून गवत किंवा काळ्या प्लॅस्टिक कागदाचे आच्छादन करावे. त्यामुळे जमिनीतील ओलावा धरून ठेवण्यास मदत होते. पहिल्या वर्षी हिवाळ्यात दर 15 दिवसांनी तर उन्हाळ्यात दर 8 दिवसांनी प्रति कलम 15 लिटर पाणी घालावे. कलमांचे मोकाट जनावरांपासून आणि आगीपासून संरक्षण करावे. कोकणातील जांभ्या जमिनीवर 7x7 मीटर अंतरावर काजू लागवडीमध्ये सुरुवातीच्या काळात नाचणी

0: वरी, उडीद आणि कारळा या पिकांमध्ये कारळा हे पीक जास्त फायदेशीर ठरते. काजूची झाडं खताला चांगला प्रतिसाद देतात. काजूच्या कलमांना चौथ्या वर्षापासून प्रत्येकी 4 भमिली शेणखत किंवा हिरवळीचे खत, 2 किलो युरिया, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 500 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश ही खते ऑगस्ट महिन्यात द्यावीत. खते झाडाच्या विस्ताराच्या थोडीशी आत बांगडी पद्धतीने चर खोदून द्यावीत. ही खताची मात्रा पहिल्या वर्षी 1/4, दुसऱ्या दिवशी अर्धी, तिसऱ्या वर्षी 3/4 आणि चौथ्या वर्षी आणि त्यानंतर खतांची पूर्ण मात्रा द्यावी.
1: काजूची लागवड याविषयीची माहिती आपण आताच ऐकलीत कृषीवाणी या कार्यक्रमात. या माहितीचं वाचन केलं होतं स्वप्निता शिंदे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
2: घट बियाण्याची पेरणी होई उत्पादनाची हानी, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. बियाण्यास करा प्रक्रिया औषधाची, कवच कुंडले ती बियाण्याची, नाशकरी रोगकारक बुरशी.

0: వృక్షదేవి,
1: జలమృదాల ఆసరా,
0: జలమృదాదేవి,
1: కృషిధనాల ఆసరా,
0: కృషిధనదేవి,
1: సర్వాన్న ఆసరా.
0: వృక్షదేవి, జలమృదాల ఆసరా,
1: జలమృదాదేవి,
0: కృషిధనాల ఆసరా, కృషిధనదేవి, సర్వాన్న ఆసరా.
2: अजून 5 मिनिट होतात. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्य धन संपदा.
3: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण टेनिस एल्बो याविषयी मणकी विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ठेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.
4: श्रोते हो, या भागात आपण टेनिस एल्बो म्हणजे काय याबद्दल जाणून घेऊयात. टेनिस एल्बो हा कोपराचा एक वेदनादायी आजार आहे, जो की मनगटाच्या व हाताच्या अतिवापरामुळे होतो. टेनिस एल्बोच्या कारणाबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर हाताच्या वारंवार होणाऱ्या हालचालीमुळे हातांच्या स्नायूंना थकवा येतो. हातांचे सर्व स्नायू एकाच टेंडॉनद्वारे कोपराला चिटकलेले असतात, त्यामुळे वारंवार हालचालीमुळे जेव्हा स्नायू थकून जातात तेव्हा सर्व भार त्या एकाच टेंडॉनवर येतो, मग त्यावर सूज येते व टेनिस एल्बोची लक्षणे दिसायला लागतात. टेनिस एल्बोच्या लक्षणाबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर कोपराच्या बाहेरील बाजूस वेदना व जळजळ होते, हाताची पकड कमी होते किंवा त्रास होतो. विशिष्ट हालचालीमध्ये हा त्रास जास्त जाणवतो, जसे की टेनिस खेळणाऱ्यांना बॅकहँड मारायला त्रास होतो, बांधकाम करणाऱ्या मिस्त्री बांधवांना प्लास्टर करताना त्रास होतो, घरातील रोजच्या कामातही गृहिणींना त्रास होतो, जसे की झाडू मारणे, भांडे धुणे, कपडे पिळणे इत्यादी कामामध्ये विशिष्ट स्नायूची हालचाल झाली कि वारंवार अशी हालचाल झाली तर टेनिस एल्बोची लक्षणे दिसायला लागतात. वेदना सुरुवातीला सौम्य असू शकतात व वारंवार हाताच्या त्याच हालचालीमुळे त्याची तीव्रता वाढते. अशी लक्षणे दिसल्यास आपण त्वरित अस्त्रोतज्ञाचा सल्ला व मार्गदर्शन घ्यायला हवे. टेनिस एल्बोचे निदान हे मुख्यतः क्लिनिकल एक्झामिनेशनद्वारे म्हणजेच बाह्य रुग्ण विभागामध्ये ओपीडीमध्ये रुग्णांची तपासणी केल्यानंतर होते, तसेच गरज पडल्यास एक्सरे किंवा MRI आवश्यकता भासू शकते. टेनिस एल्बोच्या उपचाराबद्दल बोलायचं झाल्यास 80-90% रुग्ण विना ऑपरेशननेच ठीक होतात. यामध्ये योग्य औषधोपचार, वेदना कमी करण्याची औषधे, सूज कमी करण्याची औषधे, तसेच फिजिओथेरपी, मशीन थेरपी जसे की लोकल अल्ट्रासोनिक थेरपीज किंवा विशिष्ट शारीरिक व्यायाम, तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे काम करताना किंवा कृती करताना टेनिस एल्बोचा कोपराच्या जवळ पट्टा लावणे, तसेच कार्यशैलीमधील काही विशिष्ट बदल हे देखील टेनिस एल्बोला कमी करण्यामध्ये मदत करतात. ऑपरेशनद्वारे देखील उपचार केलेले जातात. आता आपण एक विशिष्ट आजाराबद्दल माहिती जाणून घेऊ.

0: ज्याला म्हणतात कार्पल टनल सिंड्रोम. हा हाताचा व मुनगटाचा असा एक आजार आहे ज्यामध्ये हाताच्या अंगठा व बाजूच्या दोन बोटांना संवेदना देणाऱ्या मेडियन नर्व म्हणजेच मेडियन मज्जातंतूवर दबाव आल्यामुळे हाताला मुंगे येतात, बोट सुन्न होतात, बोन पडतात व ठणक लागते. जेव्हा ही महत्वाची मेडियन नर्व मज्जातंतू मनगटाच्या कार्पल टनल मध्ये म्हणजे बोगद्यामध्ये दाबली जाते तेव्हा ही लक्षणे दिसायला लागतात. लक्षणामध्ये हात मनगट व बोटांच्या टोकामध्ये टिपमध्ये वेदना होणे, नसांची वेदना होणे, बोधपणा येणे, मुंग्या येणे, तसेच बोधपणामुळे मुंग्यामुळे हाताची पकड ढिली होणे ही लक्षणे दिसायला लागतात. सुरुवातीला ही लक्षणे प्रामुख्याने रात्री दिसतात, नंतर जसे जसा हा आजार वाढायला लागतो तशी तशी ही लक्षणे दिवसाही दिसायला लागतात. श्रोतेहो, ज्यांचा हातांचा व बोटांचा वापर जास्त आहे अशांना हा आजार जास्त प्रमाणात होतो किंवा डायबिटिकच्या रुग्णांमध्ये सुद्धा हा आजार जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. कार्पल टनल सिंड्रोमच्या उपचाराबाबत बोलायचं झालं तर नसेवरील दबाव कमी करण्यासाठीची योग्य औषधी, ठराविक फिजिओथेरपी व व्यायाम सुरुवातीच्या टप्प्यात उपचार करू शकतात. जीवनशैलीतील बदल देखील या कार्पल टनल सिंड्रोमच्या उपचारामध्ये मदत करतो. ऑपरेशन करून मनगटामध्ये जी मेडियन नस दबलेली आहे ती खोलण्याचेही ऑपरेशन करू शकतो. नमस्कार
1: श्रोते हो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत टेनिस एल्बो याविषयी मणकी विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतरामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता श्रोते हो कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया उशास माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
2: दोन वाजून 10 मिनिटं होत आहेत. आता पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर. श्रोतेहो नमस्कार. राज्यस्तरीय परिसर या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं स्वागत आहे. श्रोतेहो, सौर चूल हे थेट सूर्यप्रकाशातील उष्णतेचा वापर करून अन्न शिजवणारे एक पर्यावरणपूरक साधन आहे. यात लाकूड, गॅस किंवा वीज यासारख्या पारंपरिक इंधनाची गरज नसते. आता सौर चुलीचे भरपूर असे प्रकार आहेत, त्याचे फायदे देखील आहेत. तर हे सगळं आपल्याला आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आज आपण सौर चूल याविषयी माहिती ऐकूयात. लेखन धनंजय मुदगलकर, निवेदन सिमंतिनी कुंडीकर यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, परिसर या कार्यक्रमामध्ये आज आपण सौर चूल याविषयी थोडक्यात माहिती करून घेणार आहोत. सौर चूल ही सूर्याच्या उष्णतेचा वापर करून अन्न शिजवणारी एक पर्यावरण पूरक, इंधन मुक्त आणि किफायतशीर पद्धत आहे. श्रोते हो, हे उपकरण सूर्यप्रकाश थेट उष्णतेमध्ये रूपांतरित करतं ज्यामुळं गॅस किंवा लाकडाची बचत होते. सौर चुलीची काही वैशिष्ट्य आणि माहिती थोडक्यात आपण जाणून घेऊयात. सौर कुकर मधील आरसा किंवा परावर्तक धातू सूर्यकिरण एका लहान जागेवर केंद्रित करतो ज्यामुळं पेटीतील तापमान वाढतं आणि अन्न शिजत. या सौर चुलीचे दोन प्रकार आहेत, जसं की पेटी सौर चूल आणि पॅराबोलिक सौर चूल. पेटी सौर चूल घरगुती वापरासाठी डाळ भात भाज्या शिजवण्यासाठी अतिशय उत्तम आहे आणि पॅराबोलिक चूल जास्त तापमानासाठी म्हणजे तळण किंवा भाजण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. श्रोते हो, या चुलीचा वापर केल्यामुळं इंधनाची बचत होते, यातून शून्य प्रदूषण निर्माण होतं, अन्नातील पोषक तत्व टिकून राहतात आणि वापरण्यासाठी अत्यंत सोपी अशी ही सौर चूल आहे. सूर्याच्या प्रकाशावर चालणारी ही चूल असल्यानं सूर्यप्रकाश असतानाच आपण यावर अन्न शिजवू शकतो. या चुलीवर अन्न शिजवण्यासाठी 1 ते 3 तास आपल्याला लागू शकतात. आणि हो, सौर चुलीवर जेव्हा आपण अन्न शिजवतो तेव्हा काही गोष्टी पाळणं खूप आवश्यक आहे, जसं की पाण्याचं प्रमाण योग्य राखणं खूप आवश्यक असतं. श्रोते हो, ही पद्धत पूर्णपणे धूरमुक्त आणि पर्यावरण पूरक आहे ज्यामुळं श्वसनाचे आजार होण्याचा धोका कमी होतो. विशेषतः ग्रामीण भागात जिथे चुलीचा वापर अधिक होतो त्या ठिकाणी सौर चूल अतिशय उपयुक्त आहे. एकदा सौर चूल खरेदी केल्यानंतर तिचा इंधन खर्च शून्य असतो. आरसे स्वच्छ ठेवण्या व्यतिरिक्त त्याला फारशा देखभालीची गरजही नसते आणि हो, यात उघड्या ज्वाला नसतात त्यामुळे आगीचा धोका

0: होण्याची शक्यता ही नाही. फक्त वरण भात शिजवण्यापुरतच याचा वापर होत नाही, तर भाज्या बनवणं, शेंगा दाणे, रवा भाजणं, बासुंदी बनवण्यासाठी या सौर चुलीचा वापर आपण करू शकतो. श्रोतेहो, सौर चुलीबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं ही काळाची गरज आहे, कारण यामुळे पर्यावरणाचं रक्षण आणि पैशांची बचत दोन्ही होतं. एकदा आपण या सौर चुलीसाठी खर्च केला की आपल्याला आयुष्यभर मोफत इंधन मिळतं. गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींपासून आपली सुटका होऊन आपला मोठा फायदा होऊ शकतो. सौर चूल आरोग्याच्या दृष्टीने देखील आपल्याला खूप फायदेशीर आहे. सौर ऊर्जेचा वापर म्हणजेच झाडांची कत्तल थांबवणं आणि कार्बन उत्सर्जन कमी करणं, म्हणजेच पर्यावरण पूरक अशी ही सौर चूल प्रत्येकाच्या घरोघरी असावी, हो ना? तेव्हा श्रोते हो, सौर चुलीचा वापर घरोघरी व्हावा यासाठी चला जनजागृती करूया. सूर्य देतो मोफत ऊन, सौर चूल वापरा मनापासून. भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
1: श्रोते हो, आताच आपण सौर चूल याविषयीची माहिती ऐकलीत. लेखन होतं धनंजय मुदगलकर यांचं, निवेदन सिमंतिनी कोंडीकर, सादर करते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेला परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्सवर. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. श्रोते हो, आपण ऐकत आहात दुपारचे 2:15. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहात दोपहर समाचार हिंदीतून बातमीपत्र. दिल्ली केंद्रावर प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

0: दादब्रह्मांतर्गत कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण गायत्री कृष्णाचंद्रन यांचं गायन ऐकलं. राग नागस्वराली, पूर्वकल्याणी आणि रागमालिका आपण ऐकलं. त्यांना व्हायोलिन साथ होती श्रीनाथ अय्यर यांची आणि मृदंगम साथ केली होती शंकर नारायण सुब्रमण्यम यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीत राणी यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आणि त्याचबरोबर हार का मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 17 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
0: दुपारचे 3 वाजतात, ऐकूया प्रादेशिक बातमीपत्र काही क्षणातच.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जनगणना 2027 साठी गृहगणनेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटीईटी येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी होणार। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा। पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात। आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश। जनगणना 2027 अंतर्गत राज्यात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे। या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील। सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल एप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल। ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या एसीआयडीद्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील। महाराष्ट्राखेरीज मेघालय राजस्थान झारखंड या राज्यात तसंच दिल्ली महानगरपालिका क्षेत्रातही गृहगणनेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत यंदा आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटीईटी येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी होणार आहे। राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीए कडून 21 जून याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रावरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। दरम्यान गेल्या वर्षी 23 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या महाटीईटी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्रांचं वाटप येत्या सोमवारपासून 8 जून पर्यंत केलं जाणार आहे। पात्र उमेदवारांनी या शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावं असं आवाहन शिक्षण विभागानं केलं आहे। राज्यावर कर्जाचा डोंगर असताना सरकार मोठे मोठे अनावश्यक प्रकल्प राबवत आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला नकार देत आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे। शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारकडे निधी नाही तरीही सरकार अनावश्यक प्रकल्प राबवत आहे हे चिंताजनक आहे असं पाटील म्हणाले। महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली काल कोकणातल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंत्रालयावर मोर्चा निघाला या पार्श्वभूमीवर पाटील यांनी टीका केली। मराठा आरक्षण

0: आंदोलक मनोज जरांगे यांनी 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या, 29 मे पर्यंत मराठवाड्यातल्या पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यावीत अशी त्यांची मागणी आहे. सातारा औंध आणि इतर गॅझेट तत्काळ अंमलात आणावी, मराठा आंदोलन प्रकरणी दाखल झालेल्या पोलीस तक्रारी मागे घ्याव्यात असंही त्यांचं म्हणणं आहे. मराठा आरक्षणासाठीची मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करून मराठा आणि कुणबी समाजासाठी नवीन मंत्रालय स्थापन करावं अशी मागणीही त्यांनी आज आंतरवली सराटीमध्ये वार्ताहरांशी बोलताना केली. खुल्या प्रवर्गातल्या जागांवर आरक्षित प्रवर्गातल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यावर राज्य सरकारनं नुकतेच निर्बंध आणले आहेत. याविषयी चर्चा करण्यासाठी तज्ज्ञांनी 28 मे रोजी आंतरवली सराटीमध्ये जमावं असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. मुंबई आणि परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलसाठ्यांची पाणी पातळी खालावत असल्यानं मुंबईत 10% पाणी कपात लागू केली असताना जलवाहिन्यांमधून बेकायदेशीररित्या पाणी उपसण्यासाठी विद्युत पंपांचा वापर करणाऱ्या नागरिकांविरोधात फौजदारी गुन्ह्यांसह कठोर कारवाई करण्याचा इशारा मुंबई महानगरपालिकेनं दिला आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलसाठ्यांमध्ये वार्षिक गरजेच्या तुलनेत केवळ 23.52% एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पेट्रोलच्या निर्यातीवर प्रति लिटर अतिरिक्त उत्पादन शुल्क 3 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. पेट्रोलची निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे डिझेलच्या निर्यातीवरचं उत्पादन शुल्क प्रति लिटर 23 रुपयांवरून कमी करून 16.50 रुपये इतकं करण्यात आलं आहे. अर्थ मंत्रालयानं काल प्रसारित केलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिली. विमानाच्या इंधनावरचं उत्पादन शुल्कही कमी करून 16.33 रुपये करण्यात आला आहे. हे दर आजपासून पुढील 15 आठवड्यापर्यंत लागू असतील. भारत सध्या अभूतपूर्व बदलांमधून जात असून मोठमोठे प्रकल्प यशस्वीपणे राबवणं ही भारतवासियांची ओळख बनली असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नेदरलँड्समध्ये द हेग इथं भारतीय समुदायानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते काही वेळांपूर्वी बोलत होते.
1: दुनिया का सबसे बड़ा यूनिक आइडेंटिफिकेशन प्रोग्राम भारत ने चलाया. दुनिया के सबसे बड़े फाइनेंशियल इंक्लूजन प्रोग्राम में से एक भारत ने चलाया. जिस स्केल पर भारत डिजिटलाइजेशन कर रहा है वो अभूतपूर्व है.
0: प्रधानमंत्री सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून काल ते नेदरलँड्समध्ये दाखल झाले. नेदरलँड्समध्ये अॅम्स्टरडॅम विमानतळावर डच परराष्ट्र व्यवहार मंत्री टॉम बेरेन्सडेन यांनी त्यांचं स्वागत केलं. द हेग इथं प्रधानमंत्र्यांना डच सेना दलांनी पारंपरिक पद्धतीनं मानवंदना दिली. नेदरलँड्समधल्या भारतीय समुदायानं त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी नेदरलँड्सचे प्रधानमंत्री रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील. तसंच नेदरलँड्सच्या राजघराण्यातल्या मान्यवरांना देखील प्रधानमंत्री भेटणार आहेत. अग्रगण्य डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट ते घेणार आहेत. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात आज मलेशियाच्या नूर इजुद्दीन आणि गोह झे फेई या जोडीला त्यांनी 19-21, 22-20, 21-16 अशा गुणफरकानं हरवलं. महिला एकेरीत PV सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत 3 क्रमांकावर असलेल्या अकाने यामागुचीकडून पराभव पत्करावा लागला. तर लक्ष्य सेनला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुलानवुद विटिरसननं पराभूत केलं. आयपीएल क्रिकेटमध्ये लखनऊ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स

0: गुजरात टायटन्सशी होणार आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण झाल्याशिवाय या मार्गावरील टोल सुरू करू नये या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काल रायगड जिल्ह्यात खारपाडा इथं आंदोलन केलं. मुंबई गोवा महामार्ग रुंदीकरण पत्रकार कृती समितीनं देखील टोलला विरोध केला असून रस्ता पूर्ण होईपर्यंत टोल वसूल केला जाऊ नये अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. भंडारा जिल्ह्यात मानेगाव बाजार इथं गोठ्याला आग लागून 8 जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. विजेची तार तुटून गोठ्याच्या पत्र्यावर पडल्याने ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. गोठ्यावरचे पत्रे पशुखाद्य आणि इतर साहित्य आगीत पूर्णपणे जळून खाक झालं आहे. नागपूरमध्ये आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज आंदोलन सुरू आहे. सरकारी योजना आणि सुविधांचा लाभ वेळेवर मिळत नसल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी कालपासून धरणे आंदोलन सुरू केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनगणना 2027 साठी गृहगणनेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा TUT येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी होणार. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. 3:10:30 होत आहेत. याबरोबरच अस्मिता वाहिनीची पहिली प्रसारण सभा आता इथे समाप्त होते. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा सुरू होईल संध्याकाळी 5 वाजता. दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरील प्रसारण आपण ऐकू शकता. तेव्हा भेटूया अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेत संध्याकाळी 5 वाजता. दरम्यान ऐकूया DTH प्रसारण. तोपर्यंत नमस्कार.

आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन। पाच वाजतायत, आमच्या सायंकालीन प्रसारण सभेला आता सुरुवात होते। नमस्कार श्रोते हो, सायंकालीन प्रसारण सभेत मी अनुजा कुलकर्णी आपलं स्वागत करते। सभेच्या सुरुवातीला प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। सुरुवातीला आपण ऐकूयात गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांच्या युगुल स्वरातील मिस्टर अँड मिसेस 55 या चित्रपटातील हे छानसं गीत। गीतकार आहेत मजरूह सुलतानपुरी आणि संगीतकार आहेत ओ पी नय्यर। चला तर ऐकूयात हे गीत।

गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं मिस्टर अँड मिसेस 55 या चित्रपटातील गीत आत्ता आपण ऐकलं.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या हिरक महोत्सवी सांगली केंद्रावर.
2: श्रोते हो आपण आस्वाद घेताय हिंदी चित्रपट संगीताचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमामध्ये आता आपण यानंतर ऐकणार आहोत नीरज यांची गीतरचना जी संगीतबद्ध केलेली आहे शंकर जयकिशन यांनी. ऐकूया तर मेरा नाम जोकर या चित्रपटातील मन्ना डे यांनी गायलेलं हे गीत.

0: मेरा नाम जोकर या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलंत. ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र.
1: बालसभा.

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये श्रोते हो तुमचं पुन्हा एकदा स्वागत। कार्यक्रमामध्ये आता आपण ऐकणार आहोत गॅम्बलर या चित्रपटातील एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत। हे गीत गायलंय किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी। चला तर ऐकूया हे गीत।

0: गॅम्बलर या चित्रपटातील गीत आत्ता आपण ऐकलं. ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र.
1: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असत, बिघडत असत.
2: त्या वार्ता येतात आपल्या मनात, त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
1: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
2: तर कधी असते अपेक्षा.
1: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
2: कधी पुन्हा प्रत्ययाचा आनंद, तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
1: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
2: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग.
3: दर मंगळवारी सकाळी 9:30
2: प्रभातीचे रंग,
1: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.

आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. मध्यंधारी 239.18 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.

0: Billy, Billy, Billy, Billy.
1: जवानी दिवानी या चित्रपटातील किशोर कुमार यांच्या स्वरातील गीत आपण ऐकल्यात. गीतकार होते आनंद बक्षी आणि संगीतकार होते एस डी बर्मन.

0: आमचे सर्व कार्यक्रम ऐका आणि या कार्यक्रमांबद्दल सूचना अभिप्राय आमच्यापर्यंत जरूर पाठवा आमच्या सप्रेम नमस्कार याच कार्यक्रमात. आणि हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. दर रविवारी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर.
1: आई आई या करू मैं.

जंगली या चित्रपटासाठी शैलेंद्र यांची गीतरचना आपण ऐकलीत. ही गीतरचना संगीतबद्ध केली होती शंकर जयकिशन यांनी आणि स्वर होता मोहम्मद रफी यांचा. श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये आता शेवटी ऐकूयात प्रिन्स या चित्रपटातील हसरत जयपुरी यांची गीतरचना मोहम्मद रफी यांच्या स्वरात.

0: पुढे काय करणार?
1: तर या प्रश्नाचं त्रासिकपणे नाही तर अगदी विचारपूर्वक आनंदात उत्तर मी देऊ शकतो.
0: याचा अर्थ प्रॉब्लेम सॉल्व्ह.
1: येस, रागीब अहमद यांना खूप खूप थँक्यू. मित्रांनो, तुमच्याही अनेक अडचणी या मार्गदर्शनातून नक्कीच दूर झाल्या असतील. आता जोमाने भविष्याच्या तयारीला लागा.
0: तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

0: छानशा गाण्यानंतर आता कार्यक्रमात वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. पण त्याआधी तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की लिहून कळवा आमच्या या पत्त्यावर. संपर्कासाठीचा पत्ता आहे,
1: प्रिय दोस्तो, युववाणी विभाग द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
0: आणि मित्रांनो, आपली आकाशवाणी आता अपडेटेड झाली आहे, त्यामुळे सोशल मीडिया हँडल्स वरच्या आकाशवाणी जळगावच्या सगळ्या पेजेसला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमात मी सहभागी होते तुमची लाडकी मैत्रीण धनश्री जोशी.
1: आणि मी सहभागी होतो तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती. आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
0: तेव्हा मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत टाटा,
1: बाय,
0: सी यू अगेन. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणी जळगाव केंद्राने निर्मित युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकलं.
1: युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युवावाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. आमची आनंदाची उद्घोषणा काही क्षणातच.

भेट झाली आहे. प्रसारणात तुमच्या सोबत आहे मी अनुजा कुलकर्णी. श्रोते हो, आता वेळ झाली आहे लोकसंगीताची. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत शाहीर निवृत्ती पवार आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं.

0: क्या शेजारणी न बर नाही केलं ग बया, क्या शेजारणी न बर नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया,
1: मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया।
0: पंढरीची वाटले अवघड, काय सांगू जीवाची परवड, चालता चालता माझ्या पायाला आलं फाड।
2: केवढं फाड आलं,
0: एक एक सुपारी एवढा म्हणूनच म्हणती
2: काय म्हणती
0: शेजारणीनं बर नाही केलं ग बया, आणि मला पंढरीला नेलं ग बया। पंढरीच्या वाट गळ्यामंदी माळ, गळ्यामंदी माळ हातात टाळ, आणि आरडून आरडून उठलं माझ कपाळ।
2: मग थोडं मीठ नाही तर सूट उघडून कपाळावर थापायचं,
0: त्याने कुठं कपाळ ढासतय म्हणूनच म्हणती
2: काय म्हणती
0: ह्या नतवाल्या शेजारणीनं

0: जा वाटो मी धरला उपास धरला उपास नाही घेतला घास
1: अग मग फराबिरा करायचा
0: अग ही निर्जळ एकाद वर्षातून एकदा येती ह्यात काय खायचं नसतं पण मी एक किलोमीटर तळ खाल्ली काय मेला आता माझ्या जीवास पोटात कवळ वळायला लागलं
1: इतकं खाऊन पी
0: अग म्हणूनच म्हणतीय
1: काय म्हणती
0: शेजारणीनं बर नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया पंढरीच्या वाट सोवळ ओवळ
1: म्हणजे
0: अग शिवता शिवत झाली की आंघोळ शिवता शिवत झाली की आंघोळ दिवसात न तिन्ना तिन्ना केली आंघोळ तरी नाही गेला अंतरीचा खळमळ
1: अग थोडा पाचवी साबण घ्यायचा खसा खसा अंगाला लावायचा म्हणजे सगळा मळ गेला
0: अग साबण कुठं मळ मन धुतो वय ग अग म्हणूनच म्हणती
1: काय म्हणती
0: ह्या नतवाल्या शेजारणीनं बर नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया पंढरीची वारी वारीने केली तारांबळ भारी
1: काय तारांबळ
0: बया केवढी तारांबळ आंघोळ करायची तारांबळ लाईन लावायची तारांबळ दर्शनची तारांबळ माझ्या घरी केवढी पेंबळ
2: असं पेंबळ
0: हो माझी मस माझ्या पाणा ती का पेडकाला पाहून देत असेल का हल्या हल्या थुत्र हरी डोक
2: अहो आत्या बाई ही पंढरपूर आहे पंढरपूर आपलं घर नव बरं का
0: आणि म्हणूनच म्हणते
1: काय म्हणते
0: नतवाल्या शेजारणीनं

0: प्रभात वंदन,
1: रम्य प्रभात,
0: प्रसन्न वातावरण,
1: मंदिरातील घंटानाद,
0: घराघरातून येणारा धूप दीपांचा परिमळ,
1: या सोबतच साथ लाभते ती भक्ती गीतांची
0: जरूर ऐका प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम
1: प्रभात वंदन, दररोज सकाळी 6:10 फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर 239.81
0: अर्थात 1251 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरती,
1: FM बँडच्या 106.6 MHz वरती
0: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती.
1: आकाशवाणी एक असं माध्यम
0: जे इतिहास,
1: वर्तमान आणि
0: भविष्यातही

0: श्रोतेहो, आपण ऐकता लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: क्रीडांगण, विविध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा,
2: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा,
1: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागरूक करणारा कार्यक्रम
2: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
1: आणि याचं पुन्हा प्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
2: फक्त आणि फक्त
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एक असं माध्यम
2: जे इतिहास,
1: वर्तमान
2: आणि भविष्यातही.
3: जवळ्या माझ्या पावण्या वडलाव याव याव र्या.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, चला वळूयात लोकसंगीताकडे. आपण ऐकताय शाहीर निवृत्ती पवार आणि सहकलाकारांनी गायलेलं लोकगीत.

0: याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. यानंतर संस्कृतमधल्या बातम्यांसाठी जाऊयात दिल्ली केंद्राच्या स्टुडिओकडे.
1: आकाशवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचकः पुनीत त्रिपाठी.

6:35 सांगली विशेष या कार्यक्रमाचं पुनः प्रसारण होईल. 7:00 प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्त विशेष, 7:30 शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम माझं घर माझं शेत, रात्री 8:00 एक गाणे ताजे तवाने, 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या, 8:15 भावधारा, त्यानंतर 8:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज ॲट नाईट ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही संक्षेपित करू, रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय फिल्म पत्रिका चित्रभारती आणि रात्री 10:00 संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम. हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही संक्षेपित करणार आहोत. असे आहेत आमचे आज प्रसारित होणारे कार्यक्रम. उद्या आहे रविवार 17 मे 2026. सकाळी 6:05 प्रकाश किरण हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. 6:10 प्रातः भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन आम्ही प्रसारित करू. त्यानंतर 6:40 कृषीवार्ता कार्यक्रमामध्ये हरित गृह या विषयीची माहिती वाचक महेश इनामदार. 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमामध्ये योग आणि आपलं आरोग्य योगशिक्षिका वर्षा लोखंडे यांनी दिलेली माहिती भाग पहिला. त्यानंतर 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर कार्यक्रमामध्ये पर्यावरण संरक्षण संवर्धन आपली जबाबदारी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती भाग पहिला. या दोन्ही कार्यक्रमांची निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची आहे. 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकू शकाल. त्यानंतर 7:07 प्रादेशिक बातम्या, 7:20 एक गाणे ताजे तवाने हा कार्यक्रम प्रसारित होईल, ज्याचं पुनः प्रसारण आपण रात्री 8:00 ऐकू शकाल. 7:25 अभिजात मराठी आपली मराठी, 7:40 गाणी मनातली हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आपण ऐकणार आहात. 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. उद्या सकाळी 8:55 जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिवसानिमित्त विशेष कार्यक्रम 8:45 आपण ऐकू शकाल. सकाळी 9:15 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. यानंतर श्रोत्यांच्या पत्रांना उत्तरं देणारा कार्यक्रम सप्रेम नमस्कार सकाळी 9:20. सप्रेम नमस्कार या कार्यक्रमाचं पुनः प्रसारण आपण संध्याकाळी 6:35 पुनः ऐकणार आहात. यानंतर छोट्या बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम बालसभा सकाळी 9:30 आपण ऐकाल. याच कार्यक्रमाचं पुनः प्रसारण रात्री 8:15 आपण पुनः ऐकाल. सकाळी 10:00 मराठी चित्रपट संगीत प्रसारित करू. 10:30 शास्त्रीय संगीतामध्ये नादब्रह्म या कार्यक्रमामध्ये मंगला जोशी यांचं गायन आपण ऐकणार आहात. श्रोतेहो सकाळी 11:00 हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम आपण ऐकणार आहात. 11:40 भावधारा हा कार्यक्रम प्रसारित करू. दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या कार्यक्रमामध्ये वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये दुपारी 12:00 दिव्यांग आणि विशेष मुलांसाठी पालकांसाठी काम केल्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांची मुलाखत आपण ऐकणार आहात. त्याचबरोबर उर्मिला आजगेकर यांचं मनोगत हार का मनायची हे कार्यक्रम आपण ऐकाल. दुपारी 1:00 हिंदी बातम्या, 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आपण ऐकाल. 1:40 पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. दुपारी 2:30 नादब्रह्म कार्यक्रमामध्ये कर्नाटकी संगीताच्या कार्यक्रमामध्ये मीरा श्रीधर यांचं गायन आपण ऐकणार आहात. सायंकालीन प्रसारण समयामध्ये 5:00 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. 5:30 युवा आणि कॉमर्समधील करिअरच्या संधी सीए अभिजित कुलकर्णी यांच्याशी बातचीत आपण ऐकाल. संध्याकाळी 6:00 हिंदीमधल्या बातम्या, 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये लोकधन सादरकर्ते संजय पाटील. 6:00 हिंदी मधल्या बाय माफ करा 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकाल. 7:00 प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझं घर माझं शेत कार्यक्रमामध्ये अवघाची संसार सुखाचा करीन या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंगा

आधारित नारायण लाड यांचं कीर्तन आपण ऐकाल. रात्री 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या. 8:15 बालसभा या कार्यक्रमाचं पुनः प्रसारण. रात्री 8:45 समाचार संध्या. 9:00 न्यूज एट नाईट ही दोन्ही बातमीपत्र. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 ज्याचं त्याचं कुरुक्षेत्र. अखिल भारतीय नाटकांचा कार्यक्रम ज्याची निर्मिती आहे सांगली आकाशवाणी केंद्राची. हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्याचबरोबर रात्री 10:00 रविवासरीय अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात, ज्यामध्ये विवेक सोनार यांचं बासरी वादन आपण ऐकाल. असे आहेत आमचे उद्या प्रसारित होणारे कार्यक्रम. कार्यक्रमांची रूपरेषा आत्ताच आपण ऐकलीत.

अखिल भारतीय नाटकांचा कार्यक्रम, ज्याची निर्मिती आहे सांगली आकाशवाणी केंद्राची. हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्याचबरोबर रात्री 10 वाजता रविवासरीय अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात, ज्यामध्ये विवेक सोनार यांचं बासरी वादन आपण ऐकाल. असे आहेत आमचे उद्या प्रसारित होणारे कार्यक्रम. कार्यक्रमांची रूपरेषा आत्ताच आपण ऐकलीत.

0: श्रोते हो प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सांगली विशेष।
1: श्रोते हो नमस्कार, सांगली विशेष या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत। रसिक हो, पलूस तालुक्यातील भिलवडी इथं सार्वजनिक वाचनालयाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती सांगताहेत सार्वजनिक वाचनालयाचे कार्यवाह सुभाष कवडे।
2: भिलवडी येथे कृष्णाकाठी सार्वजनिक वाचनालय भिलवडी ही संस्था वाचन चळवळ समाजामध्ये रुजावी, वृद्धिंगत व्हावी या हेतूने गेली 86 वर्षे कार्यरत आहे। एक उपक्रमशील वाचनालय म्हणून महाराष्ट्रामध्ये या वाचनालयाचा लौकिक आहे। या सर्व उपक्रमांच्या मध्ये प्रतिवर्षी वाचनालयाचा वर्धापन दिनाचा सोहळा विविध उपक्रमांनी संपन्न केला जातो। नुकताच 86वा वर्धापन दिन 12 मे 2026 रोजी विविध उपक्रमांनी संपन्न झाला। सकाळी 10 वाजता पुस्तकांचं भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं होतं। या प्रदर्शनाचं उद्घाटन वाचनालयाचे अध्यक्ष गिरीशजी चितळे यांच्या हस्ते पार पडले होते। या ग्रंथ प्रदर्शनाला भिलवडी आणि परिसरातील सुमारे 150 हून अधिक ग्रामस्थ बंधू भगिनींनी भेट दिली आणि नव्या नव्या पुस्तकांच्या पाहण्याचा वाचनाचा आनंद घेतला। याच दिवशी सायंकाळी 5 वाजता वर्धापन दिनाचा मुख्य समारंभ संपन्न झाला। या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर येथील प्राध्यापक जयसिंगराव सावंत सर उपस्थित होते। अध्यक्षस्थानी सुनीता चितळे वहिनी होत्या। यावेळी काही मान्यवरांचे सत्कार, बालवाचकांचा सत्कार आणि प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या सर्वोत्कृष्ट ग्रंथोपासक पुरस्कार वितरण समारंभ असे विविध उपक्रम यावेळी पार पडले। यंदाचा 2026 सालचा सर्वोत्कृष्ट ग्रंथोपासक पुरस्कार नियमित वाचक, वाचनालयाच्या हितचिंतक आणि वाचनालयाच्या प्रत्येक उपक्रमासाठी उपस्थित राहणाऱ्या सौभाग्यवती उर्मिला डिसले यांना या वर्षीचा ग्रंथोपासक पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला। यावेळी
0: श्रोते हो आपण ऐकताय सांगली विशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
3: कागद पेन नाही यावेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे। विवरण आणि

0: मुक्त राहण्यासाठी, स्वतःला वाचविण्यासाठी आणि मन सुंदर ठेवण्यासाठी सुंदर सुंदर पुस्तकांचं वाचन करणं खूपच गरजेचं बनलेलं आहे. हे सांगत असताना प्राध्यापक जयसिंगराव सावंत यांनी अनेक पुस्तकांचा संदर्भ दिला, अनेक लेखकांची माहिती सांगितली आणि पुस्तक किंवा वाचन माणसांना आत्महत्येपासून सुद्धा रोखू शकतात, जगण्यातला खराखुरा आनंद देतात हेही मी आवर्जून या ठिकाणी विशद केले. यावेळी वाचनालयाचे कार्यवाह सुभाष कवडे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. प्रास्ताविकमध्ये त्यांनी वाचनालयाच्या उपक्रमांची माहिती सांगितली. दर महिन्याच्या 1 तारखेस संपन्न होणारा वाचन कट्टा किती उपयुक्त आहे हे सांगून या वाचन कट्ट्यावर सर्वांनी उपस्थित राहावे असेही आवाहन केले. तर जयंत केळकर यांनी सत्कार मूर्तींची माहिती सांगितली. विद्यानिकम यांनी आभार मानले. तर ग्रंथपाल मयुरी नलवडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले. कार्यक्रमास विश्वस्त मंडळ, संचालक मंडळ, वाचक, सभासद बहुसंख्येने उपस्थित होते. जयसिंगराव सावंत यांच्या मार्गदर्शनानंतर उपस्थित मान्यवरांनी सावंत सरांशी संवाद साधून अनेक पुस्तकांची माहितीही करून घेतली. ग्रंथ प्रदर्शनाच्या वेळी उपस्थित वाचकांनी काही पुस्तकांची माहिती घेऊन त्या पुस्तकांवर टिपणे काढली आणि ती पुस्तके वाचण्याचा संकल्पही केला. गेली 86 वर्षे भिलवडीचे सार्वजनिक वाचनालय वाचन चळवळ, ग्रंथ प्रदर्शने, व्याख्याने, वाचन कट्टा, गुणवंतांचे सत्कार अशा विविध उपक्रमांच्या मधून कार्यरत आहे. म्हणूनच सर्वोत्कृष्ट ग्रंथालयाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे यांनीही या प्रसंगी मनोगत व्यक्त करून वाचन चळवळ रुजवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया असे आवाहन केले. अशा प्रकारे 86वा वर्धापन दिन खूप उत्साहाने विविध उपक्रमांनी संपन्न झाला.
1: श्रोत्यो, सांगलीतील लोकमान्य टिळक स्मारक मंदिर इथं इतिहास अभ्यासक लेखक निलेश ओक यांचं महाभारत युद्धकाळ विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. महाभारत युद्धकाळ या विषयी बोलताना निलेश ओक म्हणाले,
2: महाभारतामध्ये 300 खगोलशास्त्रीय संदर्भ मिळतात आपल्याला. 300 घेतले आणि एकत्र आणून ते एकमेकाशी फिट करायचा प्रयत्न केला तर त्याचं जे उत्तर येतं महाभारताकरता ते उत्तर येतं 5561 BCE, म्हणजे किती, अप्रॉक्सिमेटली 7500 वर्ष. अगदीच प्रेसाईज हवं असलं तर 5561 + 2026 = 7587 years. 7500 पुरेसे. वाल्मिकी रामायणामध्ये 600 खगोलशास्त्रीय संदर्भ आहेत. परत मेथड तीच, 600 एकत्र आणले तर एकच तारीख येते, ती येते राम रावण युद्धाचं वर्ष 12209 BCE. आता तुम्ही म्हणाल हे थोडस अंदाजन वगैरे आहे का, थोडं मागे पुढे होऊ शकतं का? नाही. जसं जिक्सॉ पझलमध्ये किंवा शब्दकोड्यामध्ये मागे पुढे चालत नाही, तो 5 अक्षरी शब्द पाहिजे, तो असाच पाहिजे, त्यातलं मधलं अक्षर असंच पाहिजे असतं ना, तशीच परिस्थिती आहे. आता या दोन्ही रामायण महाभारतामध्ये सगळे आपल्या चारही वेदांचा उल्लेख येतो, याच्यावर आपल्याला एवढं तर सांगता येईल की नक्की ते त्याच्या आधीचे होते, त्याचा आपला आजचा तो विषय नाही. पण त्याच्यातले जर तुम्ही ऋग्वेदातले जर सरस्वती नदीचे संदर्भ घेतले तर तुमच्या लक्षात येतं, आपल्याला असं सांगता येतं की सरस्वतीची जी वर्णन आहेत ऋग्वेदातली, नदी तमे अंबी तमे देवी तमे सरस्वती, म्हणजे भारतातल्या सगळ्या नद्यातली मोठी नदी, सिंधूपेक्षा मोठी, सतलजपेक्षा मोठी, गंगापेक्षा मोठी, यमुनेपेक्षा मोठी, ब्रह्मपुत्रेपेक्षा मोठी, गिरिभ्य आ समुद्र, उंच पर्वतामध्ये सुरू होऊन पूर्ण समुद्रापर्यंत जाणारी, आज सरस्वती ती नष्टच झालेली आहे. हरियाणा, पंजाब, राजस्थान या भागातून ती वाहत होती, आता राजस्थानमध्ये कुठे काही नाही, हरियाणामध्ये म्हणजे मोठी नदी नाही अशी परिस्थिती आहे. ती नदी गेली पण त्याची जी वर्णन आहेत, आणि आता आपल्याकडे जिओलॉजी, जिओफिजिक्स, जिओकेमिस्ट्री, हायड्रॉलॉजी, मॉर्फोडायनॅमिक्स ऑफ रिव्हर्स असे 5 एकमेकाशी संलग्न डिसिप्लिन आहेत, त्यातून तुम्ही स्टडी केलात तर आपल्याला असं कळतं, अशी परिस्थिती भारतामध्ये की अशी मोठी नदी की जी वाहत होती ती आता लुप्त झाली, तो काळ आपल्याला शोधायचा असेल तर आपल्याला कमीत कमी 25000

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: चला वळूया पुढे सांगली विशेष या कार्यक्रमाकडे.
2: प्राध्यापक जयसिंगराव सावंत सर्व उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले, सध्याचं युग प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात धावपळीचं युग बनलेलं आहे. धकाधकीचा काळ सुरू आहे. बहुतांश माणसं ताणतणावामध्ये जगत आहे. अशा वेळी प्रत्येक व्यक्तीनं तणाव

0: वर्षाच्या मागे जावं लागतं. त्याच्यावरून मी तुम्हाला लक्षात राहावं म्हणून सातचा पाडा म्हणून मी ते 21,000 केलंय. सगळ्यात सोपं लक्षात ठेवायला एवढं लक्षात ठेवलं तरी महाभारत 7,000 वर्षापूर्वी, रामायण 14,000 वर्षापूर्वी आणि आपले वेद सात्विक 21,000 वर्षापूर्वी. आज जे महाभारत उपलब्ध आहे ना ते कसं झालंय माहितीये का, ते चौथं रिसेन्शन आहे. म्हणजे त्याला आता रिसेन्शनला काय म्हणायचं, आवर्तन असं आपण म्हणूया. म्हणजे महाभारताची कथा अशी आहे, महाभारत युद्ध झाल्यानंतर साधारण 17-18 वर्षांनी जी लोक मानायला गेली तिथल्या गुहेमध्ये व्यासदेव बसले आणि त्यांनी 3 वर्ष घेऊन महाभारताचा ग्रंथ लिहिला. मग त्यांनी आपल्या सगळ्या शिष्यांना शिकवला, वैशंपायन, जैमिनी, पहिलं सगळ्यांना शिकवला. त्याच्यामध्ये अर्जुन, अभिमन्यू, परीक्षित आणि परीक्षिताचा मुलगा जन्मेजय, हे जन्मेजयच्या सर्पसत्राच्या वेळी वैशंपायन यांनी परत जन्मेजयाला महाभारत सांगितलं.
1: रसिक हो, तासगाव तालुक्यातील चिंचणी इथं शब्द पालवी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं. या संमेलनाविषयी अधिक माहिती सांगताहेत संयोजक प्राध्यापक किशोर पाटील.
2: गेली 3 वर्ष झालं आम्ही साहित्य संमेलन आयोजित करतो. प्रत्येक वर्षी आम्ही ठिकाण बदलून साहित्य संमेलन आयोजित करत असतो. पहिल्या वर्षी आम्ही सावर्ड येथे सोमवती मंदिरामध्ये साहित्य संमेलन घेतलं. दुसऱ्या वर्षी आम्ही प्राध्यापक प्रभाकर पाटील यांच्या निसर्गरम्य अशा फार्म हाऊसवर साहित्य संमेलन आयोजित केले. आणि मग आम्ही तिसऱ्या वर्षी तो साहित्य संमेलन आमच्या चिंचणी गावातील स्मशानभूमीमध्ये आयोजित करण्याचं ठरवलं. माझ्यासोबत मला मदत करण्यासाठी आमचे मित्र जनप्रवासचे संपादक विनायक कदम हेही उपस्थित होते. त्याचबरोबर या साहित्य संमेलनामध्ये बाहेरगावच्या आटपाडी असेल, त्याचबरोबर मिरज असेल, सांगलीवाडी असेल, अशा बाहेरच्या लांब लांबच्या गावातून अनेक साहित्यिकांनी आपला सहभाग नोंदवला. सुरुवातीला आमच्या या साहित्य संमेलनामध्ये वडाच्या झाडाला पाणी घालून याचं उद्घाटन करण्यात आलं. आमच्या गावची जी स्मशानभूमी आहे ती अतिशय निसर्गरम्य अशी आहे. जिथं चिंचेची झाड आहेत इतर बरीच झाड आहेत, हे अगदी उन्हाळ्यामध्ये सुद्धा तिथं गारवा आहे. स्मशानभूमीमध्ये साहित्य संमेलन घेण्याचा आमचा एकमेव उद्देश असा होता. बऱ्याच वेळेला स्मशानभूमीबद्दलच्या ज्या माणसांच्या मनामध्ये कल्पना आहेत, एक प्रकारची भीती आहे, ती भीती मोडून तिथपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. आणि आज स्मशानभूमी ही एक चांगल्या व्यवस्थेकडे वळण्याचं ठिकाण म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं पाहिजे, एक वैचारिक क्रांती म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे. आणि स्मशानभूमीमध्येच माणसाला एकांत लाभतो आणि तिथंच जीवनाचा खरा मतिता अर्थ कळतो, यासाठीच आम्ही स्मशानभूमी हे साहित्य संमेलन घेण्यासाठी ठिकाण निवडलं. आम्हाला चांगला प्रतिसादही मिळाला. सुरुवातीला आम्ही स्मशानातील सोनं ही कथा आमच्या विकास माने सरांनी वाचून दाखवली आणि त्यानंतर या कार्यक्रमाला रंगत पडत गेली. अतिशय सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये हा साहित्य संमेलनाचा कार्यक्रम पार पडला. दत्तकुमार खंडाळे साहेबी या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन आम्हाला केलं. बरेच चांगले चांगले कवी या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी चांगल्या कविताही ऐकवल्या आणि समाजाला आम्ही अशी दृष्टी दिली की स्मशानभूमी हे फक्त प्रेत जळायचं ठिकाण नाहीये, तर स्मशानभूमीमध्ये सुद्धा चांगल्या विचारांची देवाणघेवाण होते, सुंदर विचारांची देवाणघेवाण होते. आणि ते विचारांची देवाणघेवाण होण्याचं एक चांगलं ठिकाण माध्यम म्हणून उदयास येऊ पाहतोय. ते क्रांतीच्या सुरुवातीचं एक पहिलं पावलं आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणून आम्हाला या गोष्टीचा आनंद होतो. तर या स्मशानभूमीमध्ये अनेक कवींनी वेगवेगळ्या कविता ऐकवल्या. साहित्य संमेलन अशा ठिकाणी का घेतलं आणि मी माणसांपासून लांब का असतो याच्यासाठी ती कविता त्या ठिकाणी सादर केली. ती कविता मी आपल्याला इथं ऐकवतो. कवितेचं नाव आहे साहित्य संमेलन. एकदा मला साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून खाली खेचण्यात आलं. एकदा मला साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून खाली खेचण्यात आलं. तेव्हापासून मीच भरवतो संमेलन, मीच असतो स्वागत अध्यक्ष, अध्यक्षनी पाहुणा. तेव्हापासून मीच भरवतो संमेलन, मीच असतो स्वागत अध्यक्ष, अध्यक्षनी पाहुणा. ऐकायलाही मीच, त्यामुळे विरोधच होत नाही. ऐकायलाही मीच, त्यामुळे विरोधच होत नाही. प्रतिष्ठा, डावपेच आणि सरकारी अनुदान लाटण्याचा प्रश्नच येत नाही. प्रतिष्ठा, डावपेच आणि सरकारी अनुदान लाटण्याचा प्रश्नच येत नाही. संमेलनाचं कौतुक भरभरून होतं, कुठलंही माप न काढता.
1: श्रोते हो, सांगलीतील 20वा मंडळाच्या वतीनं शिवोत्सव 2026 या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिवोत्सव कार्यक्रमाअंतर्गत गायिका मधुरा कुंभार यांचा गायनाचा कार्यक्रम

श्रोत्यो, याबरोबरच आजच्या सांगली विशेष या कार्यक्रमाची वेळ संपत आले. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर आणि मला महेश भिसेला आता निरोप द्या. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई केंद्र आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी हा संदेश.

आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशाच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक.

0: गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त, 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 जणांचं आत्मसमर्पण आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल, राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. भारत सध्या अभूतपूर्व परिवर्तन अनुभवत असून देशाच्या महत्वाकांक्षा आता सीमांपुरत्या सीमित राहिल्या नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आपल्या नेदरलँडच्या दौऱ्यात हेग इथं भारतीय समुदायाला संबोधित करताना बोलत होते.
1: दुनिया का सबसे बड़ा यूनिक आइडेंटिफिकेशन प्रोग्राम भारत ने चलाया. दुनिया के सबसे बड़े फाइनेंशियल इंक्लूजन प्रोग्राम में से एक भारत ने चलाया. जिस स्केल पर भारत डिजिटलाइजेशन कर रहा है वो अभूतपूर्व है.
0: भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेची प्रशंसा करताना जगातलं तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं स्टार्टअप जाळं भारताचं असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत आज ऑलिम्पिकचं यजमानपद भूषवण्याची तयारी ठेवतो, तसंच जागतिक उत्पादक हब, हरित ऊर्जा नेतृत्व तसंच जगाचं विकास इंजिन म्हणून पुढे येण्याची महत्वाकांक्षाही भारत बाळगून आहे, असं ते म्हणाले. एआय, संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात भारत उल्लेखनीय कामगिरी करत असून संशोधन आणि सर्जनशीलतेची संस्कृती आणखी विस्तारत असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी आज नेदरलँडचे राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांची भेट घेतली. नेदरलँडचे प्रधानमंत्री रॉब जेट्टेन यांचीही ते थोड्याच वेळात भेट घेणार आहेत. जनगणना 2027 अंतर्गत राज्यात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू झाला. या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या SEID द्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील. महाराष्ट्राखेरीज मेघालय, राजस्थान, झारखंड या राज्यात तसंच दिल्ली महानगरपालिका क्षेत्रातही गृहगणनेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला. राज्यातल्या शासकीय, निमशासकीय तसंच खासगी आस्थांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी पॉश अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम 2013 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश महिला आणि बालविकास विभागानं दिले आहेत. यासंदर्भात महिला आणि बालविकास विभागानं परिपत्रक जारी केलं असून विविध आस्थापनांची तपासणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना कायदेशीर अधिकार दिले आहेत. राज्यातल्या ज्या आस्थापनांमध्ये 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत त्या सर्व ठिकाणी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणं बंधनकारक आहे. या समितीमध्ये किमान 50% महिला सदस्य असणं, वरिष्ठ महिला कर्मचारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करणं तसंच बाह्य स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधीचा समावेश असणं आवश्यक राहणार आहे. महिलांच्या तक्रारींसाठी ईमेल, लेखी अर्ज तसंच SHE अर्थात शी बॉक्स पोर्टल यांसारखी विविध माध्यमं उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही शासनानं दिल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या, 29 मे पर्यंत मराठवाड्यातल्या पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यावी अशी त्यांची मागणी आहे. सातारा, औंध आणि इतर गॅझेट तात्काळ अंमलात आणावीत, मराठा आंदोलन प्रकरणी दाखल झालेल्या पोलीस तक्रारी मागे घ्याव्या असंही त्यांचं म्हणणं आहे. मराठा आरक्षणासाठीची मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करून मराठा आणि कुणबी समाजासाठी नवीन मंत्रालय स्थापन करावं अशी मागणीही त्यांनी आज आंतरवली सराटीमध्ये वार्ताहरांशी बोलताना केली. खुल्या प्रवर्गातल्या जागांवर आरक्षित प्रवर्गातल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यावर राज्य सरकारनं नुकतेच निर्बंध आणले आहेत. याविषयी चर्चा करण्यासाठी तज्ज्ञांनी 28 मे रोजी आंतरवली सराटीमध्ये जमावं असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुण्यातून मनीषा मांढरे या प्राध्यापिकेला अटक केली. मॉडर्न कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या मांढरे या नीट पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत्या, तसंच NTA कडून त्यांची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे या प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे. या प्रकरणी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे. गेल्या 24 तासात देशभरातल्या 6 ठिकाणी राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेतून कागदपत्र, लॅपटॉप, बँक स्टेटमेंट आणि मोबाईल सीबीआयनं जप्त केले. लातूर इथले निवृत्त प्राध्यापक PV कुलकर्णी यांना या प्रकरणी अटक केल्यानंतर सीबीआयनं तपासाची व्याप्ती वाढवली आहे. कुलकर्णी यांनी निवृत्तीआधी ज्या प्रश्नपत्रिका तयार करण्यात मदत केली होती त्याबद्दलही त्यांची चौकशी केली जात आहे. तसंच

0: परीक्षेच्या तयारीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लातूर पॅटर्नचीही कसून चौकशी केली जात आहे. नीट परीक्षेच्या काही दिवस आधीच कुलकर्णी यांनी पुण्यात खासगी शिकवणी वर्ग सुरू केला होता. यात कुलकर्णी यांनी परीक्षेत येणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरं विद्यार्थ्यांना सांगितल्याचं बोललं जात आहे. कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं गरजू विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी राज्यभर जाळं तयार केल्याचं तपासात उघड झालं आहे. नीट परीक्षेच्या दिवशी मनीषा वाघमारे यांच्या बँक खात्यात 10 लाख रुपये जमा झाल्याचं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. याशिवाय प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांच्या खात्यात प्रत्येकी 25,000 रुपये हस्तांतरित केले होते. पेपरमधले प्रश्न दाखवण्यासाठी आरोपींनी विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार 25,000 ते 25 लाखापर्यंत पैसे आकारल्याचं तपासात समोर आलं आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली जिल्हा नक्षलवादी मुक्त झाल्याची घोषणा आज पोलिसांनी केली. ऑपरेशन अंतिम प्रहार दरम्यान 8 नक्षल्यांना अटक करण्यात आली असून 5 नक्षल्यांनी आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. मात्र विचारधारा संपली असं म्हणू शकत नाही, त्यामुळे यापुढेही इतर राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी येऊ नये यासाठी पोलीस सातत्यानं लक्ष ठेवून राहतील असं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी स्पष्ट केलं. आज अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10 विभागीय समिती सदस्य राजू मंगू वेको, त्याची पत्नी आणि इतर सदस्यांचा समावेश आहे. या सर्वांवर एकूण 64 लाख रुपयांचं बक्षीस होतं. शिवाय त्यांच्याकडून 65,34,000 रुपये एवढी रोख रक्कम आणि 147 SLR आणि अन्य बंदुकाही जप्त करण्यात आल्या आहेत. यातल्या चौघांना तेलंगणातून, दोघांना कुमनार इथून आणि नैताळा इथून 2 जणांना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय. आज 5 जहाल नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. त्यात एक विभागीय समिती सदस्य, एक प्लाटून समिती सदस्य, एक क्षेत्रीय समिती सदस्य आणि 2 दलम सदस्यांचा समावेश आहे. त्यांच्यावर एकूण 38 लाख रुपयांचं बक्षीस होतं. शिक्षण मंत्रालयानं देशातल्या 14 ते 18 वयोगटातल्या शाळाबाह्य मुलांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. नागपूर ते मडगाव दरम्यानच्या रेल्वेला आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात हिरवा झेंडा दाखवला. सध्या ही गाडी 2 दिवस धावणार असून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर लवकरच ही गाडी रोज चालवण्याचा प्रयत्न केला जाईल असं ते म्हणाले. आयपीएल क्रिकेटमध्ये थोड्याच वेळात कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. या सामन्यात गुजरातनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज भारताच्या मोहिमेत दाखल झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज या पावसानं हजेरी लावली. श्रीविजयपुरमसह अंदमान बेटांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. यावर्षी मान्सून 1 जूनपर्यंत तामिळनाडूत तर 10 जूनपर्यंत राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान. गेल्या 24 तासात राज्यात अमरावती इथं 45.6 इतकं कमाल तापमान नोंदवलं गेलं. येत्या 24 तासात कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची तसंच जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशाच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मेपासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त, 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 जणांचा आत्मसमर्पण आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल, राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239° 8.1 मीटर अर्थात 1251 kHz आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत. प्रसारणात तुमच्यासोबत आहे मी अनुजा कुलकर्णी. श्रोते हो, आता

कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून आपल्याला आज प्राप्त झालेले फळं आणि भाजीपाल्यांचे बाजारभाव कमी आणि जास्त प्रति क्विंटल या दरानं असे आहेत. कांदा 400 ते 1400, बटाटा 700 ते 1400, लसूण 5000 ते 12500, मोसंबी 2000 ते 6000, संत्री 2000 ते 6000, डाळिंब 5000 ते 16000, चिकू 1000 ते 3000, पेरू 1000 ते 2000, पपई 1000 ते 2000, कलिंगड 500 ते 1200, सफरचंद 7000 ते 16000, आंबा 10000 ते 30000, आंबा तोतापुरी 1000 ते 2000. श्रोते हो, कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेले फळ आणि भाजीपाल्यांचे बाजारभाव आत्ताच आपण ऐकलेत. ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र.

होते हो सायंकालीन प्रसारण सभेमध्ये 7:30 शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम माझं घर माझं शेत आम्ही प्रसारित करणार आहोत. त्यानंतर रात्री 8 एक गाणे ताजे तवाने याचा आस्वाद आपण घ्याल. 8:05 राष्ट्रीय बातम्या आपण ऐकणार आहात. रात्री 8:15 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल. त्यानंतर 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट नाईट, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 राष्ट्रीय फिल्म पत्रिका चित्र भारती हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. आणि रात्री 10 संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. असे भरगच्च कार्यक्रम सायंकालीन प्रसारण सभेमध्ये आहेत, तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र. वृत्त विशेष मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, महाराष्ट्र हे देशातलं सर्वात मोठं कांदा उत्पादक राज्य आहे, पण कांद्याचा उत्पादन खर्च एकीकडे वाढत असून त्या तुलनेत कांद्याला बाजारात योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत आहे. केंद्र सरकारनं नाफेड मार्फत कालच 1,235 रुपये प्रति क्विंटल दराची घोषणा केली आहे. या संपूर्ण मुद्दे

0: संकेतस्थळावर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्याशी केलेली ही बातचीत.
1: कांद्याचा हमी भाव, निर्यात धोरण आणि शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी भारत दिघोळेजी आपल्याशी बोलत आहेत. राज्यातील कांदा उत्पादकांच्या सध्याच्या परिस्थितीविषयी नेमकं काय सांगाल? या समस्या निर्माण होण्याची कारण काय?
2: महाराष्ट्रामध्ये देशात सर्वाधिक कांदा उत्पादन केला जातो. कांदा हे अवर्षणग्रस्त दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक आहे आणि या प्रमुख नगदी पिकापासून शेतकऱ्यांचं अर्थकारण हे त्या वर्षाचं सरलं जातं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं ठोस असं धोरण तयार केलं नाही. मग ते कांदा निर्यातीच्या संदर्भात असेल, कांद्याच्या बियाण्याचे उत्पादन असेल किंवा कांदा लागवड आणि कांद्याची काढणी, कांदा साठवणूक या संदर्भात सरकारचं अजूनपर्यंत तरी कुठलंही असं ठोस धोरण नाही की ज्यामध्ये सरकारला जर आज आपण विचारलं की देशात एकूण किती कांदा उत्पादक शेतकरी आहे आणि काही कांद्याच्या संदर्भात सरकारी आकडेवारी जर आपण बघितली तर ती थोडी अंदाजावर आधारित आहे. ती अगदी सत्य परिस्थिती समजेल इतकी अचूक माहिती अजून अद्यापर्यंत तरी सरकारकडे उपलब्ध नाही. सरकारने याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांचा एकूण उत्पादकांचा आकडा निश्चित होत नाही, देशाची एकूण वार्षिक कांद्याची गरज किती टनाची आहे याची माहिती सरकारकडे उपलब्ध राहत नाही आणि अतिरिक्त कांदा उत्पादन ज्या ज्या वर्षी देशात होईल हा कांदा जास्तीत जास्त निर्यात कसा होईल आणि निर्यातीतून देशाला परकीय चलन कसं मिळेल यासाठी सरकारचं धोरण तयार होणं गरजेचं आहे. दुर्दैवाने ते अद्यापर्यंत झालेलं नाही. आता देश स्वतंत्र होऊन पुढच्या वर्षी 80 वर्ष होत आहे, परंतु कांदा उत्पादकांच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर कुठल्याही राज्य सरकारने केंद्र सरकारने आजपर्यंत कांदा उत्पादकांसाठी भरीव असं काम झालेलं अद्यापर्यंत तरी दिसत नाही.
1: उत्पादन खर्च, बाजारभाव आणि शेतकऱ्यांचं हित या तिन्ही गोष्टींची सांगड कशी घालता येईल
2: हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. की शेतकऱ्यांच्या काही खूप मोठ्या महत्वाकांक्षा नाही आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला शेतकऱ्यांना जो काही दर हवा आहे तो दरवर्षी त्याच्यामध्ये थोडीशी वृद्धी होऊन त्यांचा जो उत्पादन खर्च आहे, आता आपण 2025-26 हंगामातला कांदा काढून शेतकरी बांधवांनी त्यांच्या चाळींमध्ये साठवणूक केलेला आहे, या शेतकरी बांधवांना चालू हंगामामध्ये जो कांदा पिकवण्यासाठी खर्च आलेला आहे तो किमान 20-22 रुपये प्रति किलो इतका खर्च आलेला आहे, म्हणजे क्विंटलला 2000-2200 रुपये. अशा वेळी शेतकऱ्यांना नफा होण्यासाठी किमान 3000 आसपास प्रति क्विंटल बाजारभाव मिळणं आवश्यक आहे. म्हणजे या 30 रुपये किलोचा जो बाजारभाव शेतकऱ्यांना जर मिळाला तर त्यांचा झालेला उत्पादन खर्च त्यात वसूल होईल, काही नफाही त्यांना होईल आणि ग्राहकांना एक माफक दरात कांदा मिळेल. ग्राहकांना, भारतीय ग्राहकांच्या अलीकडच्या काही वर्षातली जर आपण एकूण परिस्थिती बघितली तर देशातला ग्राहक जो आहे अगदी सर्वसामान्य शेतमजुरापासून मोठमोठ्या नोकरी उद्योग व्यवसाय करणाऱ्या ग्राहकांचा आपण याच्यात जर विचार केला तर आता एक सक्षमता त्या तुलनेत वाढत चाललेली आहे. 40-50 रुपये किलोने देशातल्या ग्राहकांनी कुटुंबासाठी लागणारा कांदा खरेदी केला तर त्या कुटुंबावरती काही मोठं आर्थिक संकट कोसळेल अशी कुठलीही आता परिस्थिती राहिलेली नाही. आता आपण जर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा विचार केला तर साधारणतः पुढच्या काही कालावधीमध्ये 8वा वेतन आयोग लागू करण्याचा सरकार विचार करत आहे. अनेकदा राज्य कर्मचारी असतील किंवा केंद्रीय कर्मचारी असतील, महागाई भत्ता वाढला जातो. खासगी नोकऱ्या करणारे असतील, व्यवसाय असतील, तिथेही नफ्याचं प्रमाण त्या वर्षी वाढत चाललं आहे. अशा ग्राहकांची जी खरेदीची जी क्षमता आहे ती पण आता वाढत चाललेली आहे. अशा वेळी शेतमालच नेमका का स्वस्त हवाय, इतर गोष्टी मात्र देशामध्ये महाग घेतल्या जातात, विकल्या जातात. शेतकरी पण एक ग्राहक आहे. लाखोच्या कोट्यवधीच्या संख्येने असणारे शेतकरी स्वतःला लागणाऱ्या कुटुंबाच्या गरजेच्या सगळ्या वस्तू असतील, शिक्षण असतील, दवाखाना असेल, त्याच्यानंतर दैनंदिन गरजेच्या वस्तू असतील, शेतीमध्ये लागणाऱ्या सगळ्या कृषी निवेष्टा असतील, हे महागड्या पद्धतीने जर शेतकरी खरेदी करत असेल, त्यांनी पिकवलेला कांदा असेल, इतर शेतमाल असेल, त्याला एक उत्पादन खर्चाचा एक माफक दर मिळणं निश्चित गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी सरकारचं एक प्रभावी धोरण असलं पाहिजे. दुर्दैवाने ते अद्यापर्यंत सरकारचं प्रभावी धोरण निर्माण झालेलं नाही. ते कुठल्याही राजकीय पक्षाचं सरकार जरी सत्तेत असलं तरी शेतकऱ्यांना मात्र वर्षानुवर्षे हाच कटो अनुभव येत आहे.
1: निर्यात बंदी किंवा शुल्कामुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान होतं?
2: निर्यात बंदी हा सर्वात मोठा शेतकऱ्यांचा घात होणारा सरकारचा निर्णय असतो. निर्यात बंदीच्या बाबतीत काही मागचे मी दाखले देईन की ज्यामध्ये साधारणतः 2019 अतिवृष्टी झाली होती संबंध राज्यभर नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचा चाळींमध्ये साठवलेला कांदा होता त्या कांद्यावरती देशाच्या कांद्याची गरज निर्माण झाली आणि मग त्या दरम्यानच्या काळात कांद्याचे दरही खूप वाढले. अगदी क्विंटलला 10,000-12,000 रुपये याच्यापेक्षा अधिकचा दर तो अगदी काही कालावधीसाठी झाला होता. 2020 सरकारने कांदा निर्यात बंदी केली आणि आता अलीकडे 2023 पण केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी केली. 40% निर्यात शुल्क त्याच्यावरती लागू केलं. किमान निर्यात मूल्य

0: 1डॉलर लागू केलं. या कालावधीमध्ये कधी कधी सरकारने परदेशी कांदाही आयात केला, पण हे जेव्हा निर्णय सरकार घेतात किंवा ती घेण्याची वेळ येते त्यावेळी सरकार सोयीस्करपणे विसरून जातं की आपल्याच शेतकऱ्यांचा, राज्यातल्या देशातल्या शेतकऱ्यांचा कांदा अनेक महिने, वर्षातले अनेक दिवस ते जर कवडीमोल मातीमोल दराने विकताय आणि कधीतरी काही कालावधीसाठी जर दर वाढ झाली त्या दरवाढीमध्ये त्या कशा कालावधीसाठी देशातल्या ग्राहकांनी 2 पैसे अधिकचे मोजले त्यांनी विशेष काही त्यांच्यावर आर्थिक भार पडत नाही किंवा पडणार नाही, कारण ज्या ज्या वेळेस कांद्याला दरच नसतात त्यावेळेस शेतकरी आपला मातीमोल कवडीमोल दराने बाजार समितीत कांदा विकून रिकाम्या हाती घरी येतात, त्यांना नफा सुद्धा होत नाही.
1: राज्य आणि केंद्र सरकार जवळपास दरवर्षी कांदा खरेदी करतं, यावेळी देखील कालपासून खरेदी सुरू केली आहे, त्यामुळे शेतकऱ्याचा किती फायदा होतो?
0: राज्य सरकारचं याच्यामध्ये कुठल्याही खरेदीशी संबंध येत नाही. राज्य सरकारने आतापर्यंतच्या कालावधीत जर बघितलं तर साधारणतः 2000 साली बाजार हस्तक्षेप योजनेत कांदा खरेदी केला होता, त्याच्यानंतरच्या कालावधीत एखाद्या दुसऱ्या वेळेस कांदा राज्य सरकारने खरेदी केला असेल. परंतु राज्य सरकारकडे आम्ही महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेने गेल्या 3-4 महिन्यापूर्वीच पत्रव्यवहार केलेला आहे मुख्यमंत्री महोदयांकडे की तुम्ही MISC स्कीम मार्केट इंटरनेशन स्कीम थेट बाजारातून कांदा शेतकऱ्यांचा खरेदी करा, बाजार हस्तक्षेप योजना. परंतु यावर्षी सरकारने त्याला काही दाद दिली नाही आणि केंद्र सरकारच्या बाबतीत जे आपण बोलताय तर ते गेल्या अनेक वर्षांपासून अनेक दशकांपासून नाफेड या संस्थेमार्फत बफर स्टॉक कांद्याचा केला जातो. खूप पूर्वीच्या काळी तो 10-20 हजार टन 15 हजार टन घेतला जायचा. 2019-20 सालापासून मग त्याचे लाखाचे आकडे गाठायला लागले. मग त्याच्यामध्ये साधारणतः 1 लाख टन कांदा 2020 साली खरेदी केला, मग पुढे जाऊन 1.5 लाख टन 2021 ला, पुढे जाऊन 2.5 लाख टन 3 लाख टन, नंतर 7 लाख टन, असे ते लाखो टनाचे आकडे दिसायला लागले. पण दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या आणि सरकारच्या योग्य रीतीने ती योजना न राबवल्यामुळं जी शेतकऱ्यांच्या फायद्याची योजना ठरणार होती, शेतकऱ्यांना त्याच्यापासून निश्चित फायदा मिळणार होता, तर तिच्यातल्या भ्रष्टाचारामुळं आणि गैरव्यवहारामुळं त्या योजनेतून सरकारी पैसाही कोट्यवधीचा अपव्यय व्हायला लागला. ग्राहकांनाही न्याय द्यायचं जे काम सरकारचं होतं ते दूर राहिलं आणि शेतकरी मात्र नाहक त्याच्यामध्ये बळी ठरला, कारण ह्या ज्या खरेद्या त्या त्यावेळीच होत गेल्या. मागच्या 3 वर्षापासून नाफेडला जोडून आता NCC संस्थेला केंद्र सरकारकडून खरेदी दिली जाते. याचं कारण असं आहे की नाफेडच्या बोगसगिरीमुळं आणखीन एका नव्या संस्थेला आपण काम देऊया खरेदीचं आणि त्याच्यामध्ये पारदर्शक येईल असं सरकारचं धोरण होतं. पण दुर्दैवाने NCCF सारख्या कांद्याच्या क्षेत्रात आलेल्या ह्या संस्थेने NCCF इतर शेतमाल आधीपासूनच खरेदी करते, परंतु कांदा हा त्यांचा मागच्या 3 वर्षाचा अनुभव आहे. पण नाफेडच्या अनेक वर्षाच्या दशकांच्या कामाला सुद्धा 3 वर्षात NCCFने हरवलं आणि त्याच्यावरती मात केली, पण दुर्दैवाने ती शेतकऱ्याच्या हिताची किंवा सरकारच्या हिताची नाही मात केली, तर ती भ्रष्टाचार अधिक करण्यामध्ये मात केली आणि कागदोपत्री फक्त शेतकऱ्यांचा कांदा जो आहे तो सरकारला दाखवण्यात आला. दुर्दैवाने शेतकऱ्यांचा कांदा खरेदी न करता अधिक स्वस्त दरात व्यापारी बांधव असतील किंवा ज्यांनी तो कांदा खरेदी केला अशा लोकांकडून तो कांदा सरकारी कांदा दाखवण्यात आला आणि याच्यासाठी कागदपत्र मात्र शेतकऱ्यांचे जोडून याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाचं भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याचा आर्थिक जो निधी आहे सरकारचा तोही वाया गेला. ग्राहकांनाही ते न्याय देऊ शकले नाही आणि शेतकऱ्यांचं तर मात्र एका शेतकऱ्याचं म्हटलं तर मागच्या 5 ते 6 वर्षामध्ये किमान 10 ते 15 लाखाचं एका शेतकऱ्याचं कांदा उत्पादकाचं ह्या चुकीच्या धोरणामुळे नुकसान झालेलं आहे.
1: कांदा प्रश्नावर दीर्घकालीन उपाय काय असू शकतात?
0: कांदा प्रश्नावरती दीर्घकालीन उपाय काय असू शकतात हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आणि त्याच्यावरतीच शेतकऱ्यांचा पूर्ण फोकस आहे. कांदा प्रश्नावरती दीर्घकालीन उपाययोजना अशी आहे की जोपर्यंत नैसर्गिक आपत्ती असेल, मग गारपीट, अवकाळी पाऊस, कधी दुष्काळ, अतिवृष्टी, ही शेतकरी शेतामध्ये शेतमाल उभा करत असताना त्या पिकाचं उत्पादन घेत असताना त्यांची मानसिकता आधीच झालेली असते की आपल्या शेतमालाचं ह्या नैसर्गिक आपत्तीमुळे कधी ना कधी नुकसान होऊ शकतं. परंतु ह्या सर्वावर मात करून ज्यावेळी शेतकऱ्यांचा शेतमाल कांदा असेल किंवा इतर पीक असेल हे व्यवस्थित निर्माण होतं, तयार होतं, उत्पादित होतं आणि ते बाजारांमध्ये जेव्हा विकण्यासाठी शेतकरी येऊन जातात त्यावेळी जो भाव मिळायला पाहिजे तर तो भाव मिळण्यासाठी सरकारचं एक धोरण पाहिजे की या वर्षी कांद्याचा उत्पादन खर्च किती आहे आणि त्या उत्पादन खर्चावर आधारित असा असा दर बाजार समित्यांमध्ये मिळाला पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी दर मिळाला तर तो दरातला फरक सरकार म्हणून आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये भरपाई देऊ. त्याच्यानंतर आपल्या देशाची एवढी मोठी क्षमता आहे, 140 कोटी लोकसंख्येचा देश असलेला या देशामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, अन्य काही राज्यांमध्ये ज्या पद्धतीने खरीप, लेट खरीप आणि उन्हाळी कांदा जो रब्बी हंगामात होतो अशा 3 हंगामातील जो कांदा उत्पादित होतो, देशाची गरज भागवून जो अतिरिक्त कांदा उत्पादित होतो याची कशी निर्यातीची एक व्यवस्थित अशी पूर्ण सिस्टीम तयार करता येईल सरकारला, याच्यावरती जर निश्चितपणाने काम झालं, जे सरकारी कृषी विद्यापीठ आहे तिथून अतिशय दर्जेदार आणि माफक दरात बियाणं जर शेतकऱ्यांना उपलब्ध झालं तर मात्र उत्पादन खर्च कसा आहे तो निश्चितपणाने त्याच्यामध्ये घट होईल आणि कमी उत्पादन खर्चामध्ये जेव्हा घट होईल आणि शेतकऱ्याचा चांगला कांदा उत्पादित होईल शेतामध्ये असे

0: वेळेस या दराची पण सांगड सरकारला घालणं सोपं असणार आहे. कारण आता शेतकऱ्यांचा संताप कशाने होतोय की एकीकडे आमचं दरवर्षी उत्पादन खर्च वाढत चाललाय आणि दुसरीकडे आम्हाला भाव मात्र दरवर्षी वाढण्याऐवजी कमी कमी मिळत चाललाय. म्हणून शेतकऱ्याचं आर्थिक गणित कोलमडलंय आणि शेतकरी कर्जबाजारी होऊ राहिले. याच्यासाठी तुम्ही जो विचारला प्रश्न आहे की दीर्घकालीन उपाययोजना काय, सरकारने एकूण देशाची कांद्याची गरजेचा जो आकडेवारी काढावी, त्यानंतर एकूण कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आकडेवारी किती आहे राज्यात देशात त्याची आकडेवारी निश्चित करावी आणि परदेशी कांद्याची त्या त्या वर्षीची किती मागणी असणार आहे त्या बाबतीत शेतकऱ्यांना जर तुम्ही अवगत केलं, शेतकरी त्या पद्धतीने आपल्या शेतात कांद्याचं उत्पादन घेतील आणि एवढ्या मोठ्या प्रचंड लोकसंख्येला सरकारची जी मानसिकता असते की ग्राहकांना माफक दरात कांदा मिळाला पाहिजे तो निश्चित प्रमाणात उपलब्ध होईल आणि शेतकऱ्यांनाही त्याच्यामध्ये रास्त बाजारभाव मिळेल. या सर्व याच्यातून तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आता मी जी माहिती दिली हीच माहिती आम्ही ह्याच माध्यमातून कांदा संघटनेने वेळोवेळी सरकारकडं ईमेल असतील, प्रत्यक्ष पत्रव्यवहार असतील, मुंबईत मंत्रालयात भेटी देऊन असतील किंवा मंत्री आणि खासदार जिल्हाधिकारी यांच्याही पत्रव्यवहारामध्ये वारंवार या मागण्या आम्ही केलेल्या आहे आणि आंदोलनांमधून पण आम्ही या मागण्या केलेल्या आहे. याच्यावरती काम होत नाही. दुर्दैवाने याच्यापूर्वी 2025 मध्ये राज्याचे जे पणन मंत्री आहे जयकुमार रावल साहेब त्यांनी जी कांदा धोरण समिती निश्चित केली होती, स्थापन केली होती, तिचे पाशा पटेल म्हणून अध्यक्ष होते. अशा या समितीने राज्याची प्रमुख किंवा देशाची प्रमुख म्हणून कांदा उत्पादक संघटना म्हणून आम्ही जे काही काम करतो अद्यापर्यंत आमच्याशी कधीही संपर्क केलेला नाही. आता राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी फडणवीस साहेबांनी 25 मार्चला मुंबईमध्ये विधानसभेचं अधिवेशन अर्थसंकल्पाचं सुरू असताना कांदा आढावा बैठक घेतली. तिथं आता एक नव्याने सचिवस्तरीय समिती कांद्यासंदर्भात एक आता स्थापन केलेली आहे आणि काल साताऱ्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी 1235 रुपये क्विंटलने म्हणजे 12 रुपये 35 पैसे किलोने शेतकऱ्यांचा कांदा आम्ही खरेदी करू अशी काल घोषणा केलेली आहे. पण दुर्दैवाने आमचा खर्चच 2000 रुपयांपेक्षा 2500 रुपयांपेक्षा अधिक असताना त्याच्या निम्म्या बाजार भावात कांदा आमचा शेतकऱ्यांचा खरेदी करून आमचं फायदा होण्याऐवजी सरकारच्या निर्णयामुळे जर नुकसान होत असेल तर निश्चितच शेतकऱ्यांना याचा संताप होणार आहे. आणि याच्यापूर्वीचं 2023 मध्ये एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असताना आणि फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री असताना त्यांनी केंद्र सरकारकडून 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचं घोषित केलं आणि 2410 रुपये प्रति क्विंटल म्हणजे 24 रुपये 10 पैसे किलोचा दर दिला होता. मग जर 2023 ला सरकारनेच आम्हाला कांदा उत्पादकांना 2410 रुपयाचा दर दिलाय तर तेच सरकार आता पुढच्या 3 वर्षानंतर 2410 ऐवजी 3000 रुपयाचा भाव द्यायला पाहिजे होता. दुर्दैवाने ते आता 1235 रुपयाचा भाव देत आहे. तर ही विसंगती कशासाठी आणि मग शेतकऱ्यांच्याच बाबतीत असे दुर्दैवी निर्णय का होतात हा प्रश्न तसाच अनुत्तरित राहतो.
1: दिगोळेजी, आपण आकाशवाणीशी या महत्वाच्या विषयावर संवाद साधला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
2: श्रोते हो, वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍप वरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन जीवन भावसार, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन समन्वय आणि मुलाखत मनीषा देवणे आणि निवेदन श्रद्धा वझे.

0: वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, आता यानंतर प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम माझं घर माझं शेत.

राम राम मंडळी. माझं घर माझं शेत हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व मंडळींना अनुजा कुलकर्णीचा राम राम. मंडळी, आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक

0: 26 वैशाख शके 1948 अर्थात 16 मे 2026. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत संवाद जनावरांसाठी समतोल आहार याविषयी. लेखक प्राध्यापक सुधीर सूर्यगंध, सहभाग महेश इनामदार यांचा. ऐकूयात तर.
1: नमस्कार साहेब.
2: नमस्कार तोत्या. बऱ्याच दिवसांनी कशी काय वाट चुकलात
1: साहेब? आल तू बरं का? काय आहे का माझ्याकडं ऊसाच्या शेता बरोबरच ही 4-5 जनावरं.
2: बर.
1: आणि ही जनावरं सांभाळायची आहेत म्हटल्यावर त्या खाद्याकडे बी जरा बघावं लागते.
2: बरोबर आहे.
1: पर आता एक खाद्याच्या किमती कशा वाढल्या त्या तुम्ही बघताय सर.
2: बरोबर आहे.
1: त्यामुळे समजो दुधाच्या धंद्याचं गणितच इस्कटलंय बघा.
2: तात्या तुमचा विचार फार चांगला आहे बघा.
1: म्हणजे काय म्हणतो माहितीये का, या जनावराच्या चाराचा या खाद्याचा जो काही मेळ आहे का नाही याच कसं गणित जमवायचं हे काय डोसक्यानं माझ्या शोधलं ना बघा.
2: बर.
1: म्हणून मी ठरवलं आज तुमची कोणत्या बी परिस्थितीत गाठ घ्यायची आणि काय असेल ते तुमच्याकडनं सविस्तर माहिती घेऊनच जायचं.
2: तात्या तुमचा विचार फारच चांगला आहे, कारण आज आहारावरतील खर्चामुळे दूध उत्पादन शेतकरी जो आहे तो अगदी त्रस्त झालेला आहे, मेटाकुटीस आलेला आहे. समतोल आहाराच्या अभावानं जनावरांचं पोषण देखील योग्य होत नाही आणि त्यामुळं दूध उत्पादन देखील घटलं आहे. म्हणजे एका बाजूला दूध उत्पादनाचा खर्च पण वाढतोय आणि दुसऱ्या बाजूला दूध उत्पादन देखील कमी होत आहे. या गोष्टींमुळे काय झालेलं की ह्या व्यवसायाचा आर्थिक जो ताळमेळ आहे किंवा आर्थिक गणित जे आहे ते सहजासहजी थोडस किफायतशीर आहे असं न होता ह्याच्यामध्ये काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत.
1: आणि म्हणून
2: ह्या गोष्टींचा जो विचार करेल तोच शेतकरी आर्थिकदृष्ट्या किफायतशीर दुग्ध व्यवसाय करू शकतोय बघा तात्या.
1: हे कसं आता तुम्ही अगदी व्यवस्थित सांगितलं सर बघा. बरं, आता तुम्ही बोलता बोलता काय म्हणाला का नाही ती समतोल आहार काहीतरी तुमच्या तोंडातून गेलं बघा. त्याच मला काय कळलं नाही, जरा सांगा की.
2: होय तात्या, समतोल आहाराचं योग्य नियोजन जनावरांसाठी आवश्यक आहे, कारण समतोल आहार जर दिला तरच जनावरांना आपण जास्तीत जास्त चांगल्या प्रतीचा आहार देऊ शकू आणि त्यामुळे आपलं दूध उत्पादन आपण चांगल्या प्रकारे वाढवू शकू.
1: बरं साहेबी, तुम्ही म्हणताय असं खरं, पण आणखीन बी काय भानगड माझ्या लक्षात आलेलीच नाही.
2: बर बर,
1: काय असतं हे समतोल आहार म्हणजे नेमकं काय?
2: तात्या, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके, खनिजे आणि जीवनसत्वे हे जे अन्न घटक जनावरांच्या शरीरामध्ये आवश्यक त्या प्रमाणामध्ये ज्या आहारातून किंवा ज्या चाऱ्यातून किंवा ज्या खाद्यातून पुरवले जातात त्या आहारास आपण समतोल किंवा संतुलित आहार असे म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय तर आपल्या शरीराला जे काही लागतं तीच गोष्ट जनावरांच्या शरीराला पण लागते आणि ही ज्याच्यातनं मिळते ज्या आहारातनं मिळते त्या आहाराला आपण समतोल किंवा संतुलित आहार असं म्हणतोय.
1: ही अक्षी व्यवस्थित समजलं बघा. पर आणखीन जरा विस्तारण सांगा की.
2: तात्या, जसं मी आता म्हटल्याप्रमाणे प्रथिने हा एक महत्वाचा अन्न घटक आहे.
1: होय की.
2: शरीराची वाढ व्हायची असेल, शरीराची झालेली झीज भरून काढायची असेल, तसंच जनावरांचं दूध उत्पादन वाढवायचं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि दूध उत्पादन वाढवायचं ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला प्रथिन जनावरांच्या आहारामध्ये असणं गरजेचे असतात. दूध देणाऱ्या गाई म्हशी, काबाड कष्ट करणारे बैल असतील यांना मोठ्या प्रमाणात प्रथिनांची गरज लागते. ही जी प्रथिन आहेत ती आहारामध्ये असणं अतिशय महत्वाचं आहे बघा तात्या.
1: साहेब, आता हे तुम्ही समजा सांगताय सा हे समज मी ध्यानात घेतो बरं का.
2: बर.
1: पर काय आहे काही जनावरांना असा आहार घ्यायचा म्हणजे आपण देणार हे कशापर्यंत द्यायला पाहिजे?
2: आता तात्या आपण जो गव्हाचा आट्टा असेल, कोंडा असेल, वेगवेगळ्या प्रकारची जी कडधान्य असतात त्यांचा कळणा असेल, म्हणजेच आपल्याकडे तुरीचा कळणा असेल, हरभऱ्याचा कळणा असेल, उडदाचा कळणा असेल, अशा विविध प्रकारचे जो कळणा असतो तो त्याचबरोबर काही प्रमाणात सरकी पेंड, भुईमुग पेंड आणि इतर अशाच सारख्या ज्या पेंडे असतात की ज्या बाजारात उपलब्ध असतात यांसारख्या पदार्थांमधून आपण जनावरांना गाई म्हशींना प्रथिनांचा पुरवठा करू शकतोय बघा तात्या.
1: साहेब, आता हे समजा समजलं बरं का.
2: बर.
1: पर मगाशी तुम्ही सांगताना म्हटला असा की कार्बोदके बी लई उपयोगाची आहे ती.
2: बरोबर.
1: मग त्याच्याबद्दल जरा सांगा.
2: तात्या कसं आहे की आपलं शरीर असेल किंवा जनावरांचं शरीर असेल, कर्बोदके म्हणजे ज्याला आपण पिष्टमय पदार्थ म्हणतो हे जनावरांच्या शरीरामध्ये एक इंधन म्हणून काम करतात. म्हणजे जनावरांच्या शरीराला ऊर्जा तयार करण्याचं काम ही कर्बुरके करतात बघा. आणि ही जी ऊर्जा

ते ह्या ऊर्जेचा उपयोग मग गाई मशीनच्या हालचाली असतील, कष्टाची कामं असतील, आऊट ओढणं असेल, अवजार ओढणं असेल, त्याचबरोबर दुधाळ जनावर असेल तर शरीरात दूध निर्माण करणं असेल, ह्यासाठी ऊर्जा आवश्यक असते आणि ही ऊर्जा हे पिष्टमय पदार्थ आपल्याला देतात. आपण मका, ज्वारी, बाजरी, संकरित नेपेर गवत, ज्याला आपण हत्ती गवत म्हणतो बघा आता, तर ते हत्ती गवत, ऊसाचं वाड आपल्याकडे मुबलक प्रमाणात आता फॅक्टरी सुरू झाले बघा, ऊसाचं वाड आपण जनावरांना घालतोय तर त्या ऊसाच्या वाड्यात नसेल, ह्यामधून आपण देत असतो.

0: आता आम्हाला कसं आहे का दुधाचा धंदा हो दुधाला फॅट बिगार काय बी नाही
1: बरोबर
0: जर फॅट असेल तर 4 पैसे मिळणार तेव्हा ही दुधातील फॅट वाढायसाठी यातलं नेमकं महत्वाचं काय तेवढं सांगा
1: आता त्या अगदी महत्वाचा प्रश्न आहे बघा कारण आपल्या सबंध शेतकरी बांधवांचं एकच महत्वाचा प्रश्न असतो की दूध वाढलं पाहिजे आणि दुधातलं फॅट वाढायला पाहिजे आता दुधातलं फॅट म्हणजेच काय असतं तर स्निग्ध पदार्थ किंवा ज्याला आपण मेद म्हणतो किंवा त्याला चरबी असं देखील आपण म्हणतो आता हे जे मेद असेल किंवा स्निग्ध पदार्थ असतील ह्यांचं पण काम जसं आपण कर्बोदकाचं सांगितलं तसंच ह्यांचं पण काम आहे शरीरामध्ये ऊर्जा तयार करणं आणि त्यात एक लक्षात घ्या की ज्या वेळेला शरीरातली ऊर्जा कमी असते बरं का तर ही जी चरबीमध्ये साठवलेली ऊर्जा असते त्यावेळेला ही चरबीमध्ये साठवलेली ऊर्जा ती जनावरं दूध उत्पादनासाठी आणि इतर गोष्टींसाठी देखील वापरतात आणि त्यामुळं दुधातलं फॅट कमी न होता चांगल्या प्रकारे वाढतं साधारणपणे सरकी पेंड असेल शेंगदाण्याचे पेंड असेल करडई जवस इत्यादींसारख्या पेंडीमधून तेलकट पदार्थांपासून जनावरांच्या शरीरात चरबी वाढते आणि त्यामुळे काय होतं जनावरांच्या दुधातलं फॅटचं जे प्रमाण आहे ते वाढतं साधारणपणे दुधाळ गाई म्हशीमध्ये चरबी उत्पन्न होणाऱ्या पदार्थांची फारच गरज असते कारण का दररोज दूध काढल्यामुळं दुधामध्ये जे फॅटचं प्रमाण असतं ते कमी न होता जर वाढवायचं असेल तर स्निग्धयुक्त पदार्थांचा किंवा चरबीयुक्त पदार्थांचा वापर आहारामध्ये करणं गरजेचं आहे बघा
0: नाही साहेब आता हे हळूहळू माझ्या डोसक्यात आलंय बघा पर मगाशी तुम्ही म्हणताना काय सांगितलं असा की जीवनसत्व बी जनावरांसाठी आवश्यक असते ती हा मग आता अशी आपल्याला कसं ब काय काय म्हणत्या की नाही
1: बरोबर
0: त्या पद्धतीचे जीवनसत्व आपण घेतोया
1: बरं
0: जनावरांसाठी अशी जीवनसत्व कुठं आणायची
1: जीवनसत्वाची गरज फार मोजकी असते
0: बर
1: परंतु फार उपयोगाची असते बर का दात्या कारण काय ही जर जीवनसत्व मिळाली नाहीत तर त्यामुळं जनावरांच्या शरीरात अनेक रोग असतील अनेक व्याधी असतील हे निर्माण होतात आणि त्यामुळं काय होतंय जनावरांचं दूध उत्पादन घडतंय जनावरांची वाढ चांगली होत नाही दुधामध्ये फॅटचं प्रमाण चांगलं लागत नाही अशा प्रकारचे अनेक विघातक परिणाम किंवा वाईट परिणाम होतात बघा आणि म्हणून जी जीवनसत्व आहेत म्हणजे ज्याला आपण अ ब क ड ई आणि के ही अत्यंत महत्वाची जीवनसत्व आहेत बघा ही जीवनसत्व जर जनावरांच्या आहारात समाविष्ट असतील तर जनावरांची वाढ चांगली होते दुधाचं उत्पादन चांगलं वाढतं आणि दुधामध्ये असणाऱ्या फॅटचं प्रमाण पण वाढतं आता तुम्ही म्हणाल मग ही कशात न द्यायची तर आपल्याकडे गाजरं असतील गाजराचा पाला असेल मेथी गवस ज्याला आपण लसूण घास म्हणतो बघा तात्या त्यानंतर वोट आहे सोयाबीनची वैरण आहे हिरवा मका आपल्याकडे असतोय या हिरवा मक्यातून देखील आपल्याला जीवनसत्वांचा पुरवठा होतो विशेषतः आता त्या एक लक्षात घ्या आपण जी वल्ली वैरण घालतो का नाही जनावरांना तर त्याच वल्ल्या वैरणीतनं जीवनसत्व मोठ्या प्रमाणात मिळतात त्याचबरोबर कडधान्याचा कोंडा आहे गव्हाचा भरडा आहे यांसारख्या पदार्थांपासून देखील जनावरांना जीवनसत्व मिळतात बघा त्या
0: साहेब हे समजा सांगितलं असा ते लय बरं झालं बघा पर मी काय म्हणतोय माहिती का हे समज दुधाच्या दृष्टीतनं ठीकठाक आहे पर शेवटी जनावरांचं बी शरीर आहे
1: बरोबर
0: ते बी कसं व्यवस्थित दिसलं पाहिजे
1: बरोबर
0: उद्या आपण समजा बाजारात एकाला काढलं काय झालं तर ते बी जरा व्यवस्थित असायला पाहिजे या दृष्टीतनं आपल्याला काय म्हणजे जनावरांच्या आहारात काय बदल करायला पाहिजे का म्हणजे काय आता तुम्ही कसं जीवनसत्व सांगितलं असा कार्बोदक सांगितलं असा तसं आणखीन काय द्यावं लागतंय का
1: तात्या ज्याला आपण खनिज क्षार म्हणतो हे खनिज क्षार जनावरांच्या शरीरासाठी अतिशय महत्वाचं आहे बघा कारण काय शरीरात नवीन रक्त तयार करायचं असेल शरीराची वाढ करायची असेल दूध देण्याचं जे आपलं कमी जास्तपणा होतोय ना तर तो टाळायचा असेल म्हणजे दूध एकसारखं द्यायचं असेल हाडांची वाढ करायची असेल स्नायूंची वाढ करायची असेल ह्या सगळ्या गोष्टींसाठी बघा खनिज क्षार अतिशय महत्वाचे आहेत आणि त्यात सगळ्यात महत्वाचं बघा आपलं जनावर माझावर व्यवस्थित राहायचं असेल तर जनावरांच्या शरीरातलं आतमध्ये जे स्त्राव स्त्रवतात किंवा स्त्रावांचा जो समतोल आवश्यक असतो तो समतोल निर्माण करायचा असेल तर खनिज क्षार देणं अतिशय गरजेचं आहे बघा आता हे खनिज क्षारामध्ये साधारणपणे कॅल्शियम आहे सोडियम आहे पोटॅशियम आहे मॅग्नेशियम कोबाल्ट लोह इत्यादींचा समावेश होतोय आणि जनावरांच्या बाबतीत त्या सगळ्यात महत्वाचं बघा कॅल्शियम आणि फॉस्फरस फार महत्वाचं आहे आणि हे कॅल्शियम फॉस्फरस जनावरांचं दूध उत्पादन वाढण्यासाठी देखील फार निकडीचं आहे बघा
0: असं म्हणताय सर पर हे

0: नेमकं समजा आता कमी पडलं का माझ्याकडनं काहीतरी चुकबूल झाली, आहारात काहीतरी कमतरता आली आणि हे असा प्रकारचा आहार मी काय घालू शकलो नाही, तर मग असं जनावराला काय होणार आहे?
1: तर ते काय होतं की क्षारांच्या अभावामुळं किंवा जर क्षार जर कमी पडले तर बऱ्याच वेळेला तुम्ही बघता की जनावर माती खातात, चपला फडकी चगळतात, हाडं खातात, आणि त्या ह्याच्याही पेक्षा वेगळं म्हणजे कधी कधी जनावर स्वतःच मूत्र स्वतःच पितं बरं का. खनिजांच्या कमतरतेमुळं दुधाचं प्रमाण तर घटतच घटतं आणि दुधातलं जी फॅटचं प्रमाण असतं त्याच्यावरती देखील वाईट परिणाम होतो. एकंदरीत काय तर जनावरांच्या शरीर प्रकृतीमध्ये बिघाड होतो आणि जनावरांचं उत्पादनाच्या दृष्टिकोनातून गणितच बिघडतं. बघा
0: काय आहे साहेब, हे आता पवतर मला यातलं काय बी माहित नव्हतं.
1: बरं हा,
0: पर आता तुम्ही सांगितलं असा ते आता डोसक्यात आलं.
1: बरं,
0: पर साहेब याच्याशिवाय काय समतोल आहार असतं का?
1: त्या आता जे मी सगळे समतोल आहारातले जे घटक सांगितले तर त्या ह्या सगळ्या घटकांबरोबरच जनावरांना स्वच्छ आणि भरपूर पाणी प्यायला देणं अतिशय महत्वाचं आहे. कारण काय तर जनावरांच्या शरीरात 70% पाणी असते. बघा जनावरांना शक्यतो 4-5 वेळेला स्वच्छ आणि भरपूर पाणी देणं अतिशय महत्वाचं आहे.
0: बरं, हे तुम्ही सांगताय सा हे भी माझ्या ध्यानात आले आहे. बरं का, पर साहेब या जनावरांच्या आहारात पाण्याचं महत्व आहे. तसं हे आपण चारा तुम्ही सांगितलं असा की घातला पाहिजे, पण हे चारा आणि खाद्य याचं काय प्रमाण आहे का?
1: हाय की होता त्या काय आता जे घटक सांगितले हे शास्त्र म्हणून आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, पण आपल्या दृष्टिकोनातून काय महत्वाचं आहे तर समतोल आहारामध्ये एका दिवसाला एका जनावराला किती वल्ली किंवा वाळलेली वैरण द्यायला पाहिजे, तर त्या दृष्टिकोनातून विचार केला तर समतोल आहारामध्ये एका मोठ्या जनावराला 20-25 किलो वल्ली वैरण किंवा ज्याला आपण वल्ली वैरण म्हणतो ती आणि 5-6 किलो वाळलेली वैरण किंवा वल्ली वैरण देणं महत्वाचं आहे. आता म्हणाल मग वल्ल्या वैरणीमध्ये काय काय पाहिजे, तर ज्वारी, बाजरी, मका, वोट, संकरित नेपियर ज्याला आपण हत्ती गवत म्हणतोय इत्यादी एकदल वर्गातील चारा पिकांचा समावेश असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर लसूण घास, बरसीम, चवळी इत्यादींसारख्या द्विदल चारा पिकांचा देखील समावेश असणं गरजेचं आहे. तर काय मिळतं का आपल्याकडं की द्विदल वर्गातली जी चारा पिकं आहेत ना, उदाहरणार्थ आपण लसूण घास म्हणतोय किंवा बरसीम म्हणतोय, असली वैरणच आपल्या जनावरांना मिळत नाही हो. आणि त्यामुळे काय होतंय आपल्याकडं आपण बिंडाभर जनावरांना वैरण टाकतोय, पण ज्याला सकसपणा म्हणतोय वैरणीतला तो सकसपणा ह्या वैरणीत राहत नाही आणि म्हणून वैरणीमध्ये एकदल आणि द्विदल वर्गातली जी पिकं आहेत त्या पिकांचा योग्य तो समावेश करणं अतिशय गरजेचं आहे. बघा
0: साहेब आता तुम्ही सांगताय असं ही लक्षात आलं, पण आता यंदाच्या वक्ताला आमच्या शेतात ज्वारीनं जरा तग धरलाय बरं का, आणि मी आता विचार काय करतोय का हे ज्वारीचं आता पीक काढलं का याचं वाळलेलं वैरण चांगलं होतं या तेव्हा ह्या वाळलेल्या वैरींचं आम्ही कसं गणित जमावं ते मी एकदा सांगून ठेवा. बरं,
1: तर ते फार महत्वाचा प्रश्न आहे कारण आपल्या जिल्ह्याचा किंवा जवळपासच्या जिल्ह्याचा विचार केला तर आपल्याकडे वल्ल्या वैरण बऱ्यापैकी मुबलक असते, पण वाळलेल्या वैरणीकडे आपण अजिबात लक्ष देत नाही. बघा आणि जर टाकलीच वाळलेली वैरण तर आपल्याकडे डोंगरावरचं गवत असेल किंवा थोड्याफार प्रमाणात जर आपल्या शेतात असेल तर ज्वारीचा कडबा, आणि त्यामुळे काय होतंय जनावरांना ओल्या आणि वाळलेल्या वैरणीचं जे योग्य प्रमाण देणं गरजेचं असतं ते मिळत नाही आणि त्यामुळे काय होतंय दूध उत्पादन आपलं वाढत नाही आणि सगळ्यात महत्वाचं वाळलेली वैरण फॅटचं प्रमाण वाढवण्यासाठी अतिशय महत्वाचे असते. बघा आणि त्यामुळे ते पण वाढत नाही आणि म्हणून हे वाळलेल्या वैरणीचं गणित जमवण्यासाठी बघा ज्वारीचा कडबा असेल, भाताचं पिंजार, वाळलेलं गवत असेल, गव्हाचं काड असेल इत्यादी गोष्टींचा वापर करणं गरजेचं आहे. बघा तर त्या बऱ्याच वेळेला काय होतं की जसं मी आत्ताच म्हटलं की दुधातलं फॅटचं प्रमाण वाढवायचं असेल तर ओल्या वैरणीबरोबर वाळलेली वैरण देणं गरजेचंच आहे. आता काय होतं आपल्याकडे नसतंय तेवढं वाळलेली वैरण शेतामध्ये तयार नसते, तर अशा वेळेला काय की बाजारात तयार कडबाकुट्टी पण विकत मिळते, तर या कडबाकुट्टीचा वापर केला तरी देखील जनावरांसाठी चालू शकतोय. आणि साधारणपणे काय एकूण जनावरांच्या आहारापैकी 70% जो चारा आहे तो ओल्या आणि वाळलेल्या वैरणीतनं दिला, म्हणजे 70% जो आहाराचा भाग आहे तो ओल्या आणि वाळलेल्या वैरणीतनं दिला गेला पाहिजे. बघा हे देत असताना त्या चाऱ्यातील लुसलुशीतपणा आणि पौष्टिकता ज्याला आपण सकसपणा म्हणतो अधिक मिळवण्यासाठी, जास्तीत जास्त मिळवण्यासाठी चारा पिकांची जी आपण कापणी करतो का नाही पीक 50% फुलोऱ्यात असताना करावी. आता हे मी का सांगतो तर

0: बऱ्याच वेळ का शेतकरी जनावरांसाठी म्हणून मका लावतात आणि कंस काढून घेतात आणि मग मक्याची वैरण टाकतात बघा. तर अशा वेळेला काय होतंय, एकदा मक्याची कंस तयार झाली की त्यातला जो सकसपणा आहे तो कमी होतोय. म्हणून चारा पिकाची योग्य वेळेला कापणी करून चारा घालणं हा देखील तितकाच महत्वाचा भाग आहे बघा तात्या.
1: साहेब हे तुम्ही अगदी कसं झाक सांगताय सभा.
0: तात्या आपल्याकडे जनावरांचा बऱ्याच वेळेला माज न राहणं, गाभण न राहणं, जनावरांचं दूध उत्पादन कमी असणं, जनावरांचा भाकडकाळ वाढणं हे जे बऱ्याच वेळेला दिसतं त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय, तर आपल्याकडे सकस वैरणच नाही. विशेषतः तुम्हाला माहितच असेल तात्या आपल्याकडे आता फॅक्टरी सुरू झाल्यात आणि 5-6 महिने ऊस आणि ऊसाचं वाढ ह्याच्याशिवाय आपल्याकडे काय आहारात नसतो.
1: ज्वारीची कडबा आहे
0: तो थोडाफार आहे पण तो पण काय पूर्ण नसतोय तात्या. बऱ्याच वेळेला आपण 4-5 महिने काय ऊसाचं वाढच आपण आणतो
1: आणि सकस म्हणून आपण तेवढंच घालायचं.
0: हो तेवढंच घालावं लागतं, त्याला पर्याय पण नाही तात्या. पण काय होतंय हे ऊसाचं वाढ असेल किंवा ऊसाचं पालं याच्या हे सातत्यानं जनावरांना खायला घातल्यामुळं जनावरांच्या शरीरातलं जे कॅल्शियम आहे आणि फॉस्फरस ह्या क्षारांबरोबर इतर क्षारांची फारच मोठ्या प्रमाणामध्ये काय होते शरीरामध्ये कमतरता निर्माण होते आणि त्यामुळं काय होते जनावर माजावर न येणं, दूध कमी देणं, दुधातलं फॅटचं प्रमाण कमी होणं ह्या सगळ्या गोष्टीवर परिणाम होतोय बघा. आणि मग ऊस किंवा ऊसाचं पाला असेल ऊसाचं वाढ घालणं ह्याला पर्याय नाही. पण मग काय करू शकतोय आपण, तर हे खाऊ घालण्याबरोबरच आपल्याकडे प्रत्येक गाय म्हशीला दररोज कमीत कमी 100 ग्रॅम खनिज मिश्रण किंवा क्षार मिश्रण जे बाजारात मिळतंय किंवा वेगवेगळ्या प्रकारचे दूध संघ वेगवेगळ्या प्रकारचं हे खनिज मिश्रण उपलब्ध करून देत आहेत त्याचा वापर न चुकता करणं अतिशय गरजेचं आहे.
1: साहेब एक विचारतो बरं का तुमच्या.
0: हा
1: काय आहे आमच्या शेजारचा तो गणपा
0: बर
1: मी परवा दिवशी सहज त्याच्या फिरता गोट्यागड गेलतो बरं. तर त्यानं काय तर ते खुंटीला विटा बांधून ठेवलेल्या.
0: बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. हे आता जे मी सांगतो ह्या विटा म्हणजेच ते खनिज क्षारांच्याच विटा असतात बघा. जसं मी तुम्हाला सांगितलं आता जी पावडर मिळते त्याचबरोबर विटा देखील ज्याला आपण चाटण विटा म्हणतो तर ती वीट देखील बाजारात मिळते बघा. ती जनावरांच्या दावणीच्या वरच्या बाजूला जर ती अडकवली का नाही तर जनावराला ज्यावेळेला गरज असेल त्यावेळेला ती वीट चाटली जाते आणि त्या विटेतनं खनिज मिश्रण किंवा खनिज क्षार जनावरांच्या पोटात जाते बघा. ती सुद्धा चांगली आयडिया बघा तात्या.
1: नाही मला काय वाटलं का त्यानं वैरण बी बांधून ठेवली होती.
0: बरोबर
1: एका तोंडाला वैरण आणि एका तोंडाला ती चाटणी ठेवलं होतं. मला वाटलं ते जनावरांचं तोंडाला लागावं वैरण म्हणून ठेवलं काय असं.
0: चाटणीटाच आहेत बघा तात्या आणि त्याचा वापर केला तर फारच चांगलं होतंय बघा.
1: मगाशी तुम्ही बोलता सांगितलं असा की जनावराला पाणी बी चांगलं व्यवस्थितपणाने द्यायला पाहिजे.
0: बरोबर
1: मग त्याच्याबद्दल जरा वायस सांगा म्हणजे काय आहे का जनावराला पाण्याची कमतरता आता आपल्याकडे तर काय नाही. जरा पाण्याचं जरा महत्व सांगा.
0: बरोबर तात्या काय आहे की आता जी आपण सगळी चर्चा केली का नाही तर त्याच्यामध्ये सगळे अन्न घटक बऱ्याच वेळेला आपल्याकडे उपलब्ध असून देखील जर समजा पाणी जनावरांना आपण चांगलं दिलं नाही स्वच्छ दिलं नाही तरी देखील दूध उत्पादनामध्ये घट येते आणि जनावरांच्या शरीरावरती पण विघातक परिणाम होतात. तात्या कसं होतंय जनावरांच्या पाण्याच्या बाबतीमध्ये जनावरांना पाणी शेतकऱ्यांकडनं एकदा किंवा दोनदाच पाजलं जाते
1: बघा. असंच होत म्हणतोय जनावराला असं नेमकं किती पाणी पाजत.
0: बघा तर जनावराची पाण्याची गरज बघा साधारणपणे 50-60 लिटर एका दिवसाला जनावराला पाणी लागतंय. आता ही जी गरज आहे का नाही ती प्रत्येक हंगामानुसार बदलते आपण बघा. म्हणजे बघा उन्हाळ्यात पाणी जास्त लागणार, थंडीचा दिवस असलं की कमी पाणी लागणार. हो आणि पण एक आहे तात्या त्याला आपण जरी म्हटलं की 50-60 लिटर पाणी दररोज देणं गरजेचं आहे म्हणून जनावराला पाण्याची जी गरज आहे ती आपणच ओळखली पाहिजे आणि दिवसातनं 1 किंवा 2 वेळेलाच न पाणी पाजता जर समजा 4-5 वेळेला पाणी पाजलं तर 100% बघा तात्या दुधामध्ये फरक पडतो. कारण का दूध निर्माण करण्यासाठी पाण्याची गरज आहे. कारण दुधामध्ये जवळपास साधारणपणे 80-82% पाणी आणि हे पाणी दूध उत्पादन होत असताना त्याची जी कमतरता जनावरांच्या शरीरात निर्माण होते ती भरून काढायची असेल तर जनावरांना योग्य ते प्रमाणामध्ये पाणी देणं गरजेचं आहे.
1: साहेब हे अगदी तुम्ही झक सांगितलं सभा म्हणजे याप्रमाणे केलं की आपला फायदा आहे निश्चितच आहे.
0: हो हो नक्की तात्या. काय तात्या आपल्याला जनावरांचं दूध उत्पादन वाढवायचं असेल तर जनावरांना योग्य प्रमाणात ओली सकस वैरण देणं योग्य प्रमाणात वाढलेली वैरण देणं त्याचबरोबर खुराकाचा किंवा सुग्रासाचा वापर जनावरांच्या दूध उत्पादनाच्या प्रमाणात करणं जनावरांना जीवनसत्वाचं

0: होता योग्य प्रमाणात पुरवठा होईल याची काळजी घेणं, आणि सगळ्यात महत्वाचं की जनावरांना दररोजच्या दररोज क्षार मिश्रण किंवा खनिजांची पावडर देणं, आणि ह्या सगळ्यांबरोबर जनावरांना स्वच्छ आणि मुबलक पाणी दररोजच्या दररोज जनावरांना देणं अतिशय गरजेचं आहे. एवढं सगळं जर आपण डोळे उघडे ठेवून केलं, योग्य प्रकारे केलं, काळजीपूर्वक केलं, तर मला वाटतंय आपण थोड्याफार प्रमाणात का होईना की ह्या व्यवसायामध्ये आपण किफायतशीरपणा आणू शकतोय, आणि तो आणण्याची आज गरज आहे असं तात्या मला वाटतंय.
1: साहेब तुम्ही अगदी झकासं सांगितलं असं बघा काय आहे, तुम्ही समजा सांगितलं असं ना, मी आम्ही माझ्या शेजारचे जे चार आमचे दूध उत्पादन करणारे शेतकरी आहेत ना त्यांना मी माहिती देतो बघा. आता साहेब तुमचा लय येळ घेतलाय, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता जनावरांचं व्यवस्थापन करतो आणि दूध वाढवण्याचा नक्की प्रयत्न करतो.
0: नक्की नक्की प्रयत्न,
1: तुमचा लय आभारी आहे. बरं आता येऊ का मग?
0: हा या तात्या.
1: राम राम.
0: नमस्कार
2: मंडळी. आताच आपण जनावरांसाठी समतोल आहार याविषयीचा संवाद ऐकलात. आपण ऐकताय माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगा हर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या हिरक महोत्सवी सांगली केंद्रावर.
3: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही. तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

आमचे सर्व कार्यक्रम ऐका आणि या कार्यक्रमांबद्दल सूचना अभिप्राय आमच्यापर्यंत जरूर पाठवा आमच्या सप्रेम नमस्कार याच कार्यक्रमात. आणि हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. दर रविवारी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर.

माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. या कार्यक्रमाचं सूत्रनिवेदन होतं महेश इनामदार यांचं आणि सादरकर्ते होते मुक्सित मुजावर. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 8 वाजलेत. प्रसारणात तुमच्यासोबत आहे मी अनुजा कुलकर्णी. श्रोतो, आता वेळ झाली आहे एक गाणे ताजेतवाने या कार्यक्रमाची. ऐकूया तर आजचं हे गीत.

सुदेश भोसले आणि अपर्णा मयेकर यांनी गायलेलं संध्या बहाडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं रत्नाकर पैलणकर यांचं. याबरोबरच एक गाणे ताजेतवाने हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आपण हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. यानंतर 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशांच्या नागरिकांसमोर प्रतिपादन। नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक। 20 दिवसात हज यात्रा पूर्ण करण्यासाठीच्या लघु पॅकेजची केंद्र सरकारकडून घोषणा। गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त, 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 जणांचं आत्मसमर्पण। आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल, राज्यात 10 जून पर्यंत येण्याचा अंदाज। भारत सध्या अभूतपूर्व परिवर्तन अनुभवत असून देशाच्या महत्वाकांक्षा आता सीमापुरत्या सीमित राहिल्या नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। ते आज आपल्या नेदरलँड्स दौऱ्यात हेग इथं भारतीय समुदायाला संबोधित करताना बोलत होते।
1: दुनिया का सबसे बड़ा यूनिक आइडेंटिफिकेशन प्रोग्राम भारत ने चलाया। दुनिया के सबसे बड़े फाइनेंशियल इंक्लूजन प्रोग्राम में से एक भारत ने चलाया। जिस स्केल पर भारत डिजिटल

0: डिजिटलाइजेशन कर रहा है वो अभूतपूर्व है।
1: भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेची प्रशंसा करताना जगातलं तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं स्टार्टअपचं जाळं भारताचं असल्याचं त्यांनी सांगितलं। भारत आज ऑलिम्पिकचं यजमानपद भूषवण्याची तयारी ठेवतो, तसंच जागतिक उत्पादक हब, हरित ऊर्जा नेतृत्व तसंच जगाचं विकास इंजिन म्हणून पुढे येण्याची महत्वाकांक्षाही भारत बाळगून आहे असं ते म्हणाले। एआय, संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात भारत उल्लेखनीय कामगिरी करत असून संशोधन आणि सर्जनशीलतेची संस्कृती आणखी विस्तारत असल्याचं त्यांनी सांगितलं। प्रधानमंत्र्यांनी आज नेदरलँड्सचे राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांचीही भेट घेतली। नेदरलँड्सचे प्रधानमंत्री रॉब जेट्टेन यांची ते थोड्याच वेळात भेट घेणार आहेत। नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुण्यातून मनीषा मांढरे या प्राध्यापिकेला अटक केली। मॉडर्न कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या मांढरे या नीट पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत्या, तसंच एनटीएकडून त्यांची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे या प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे। या प्रकरणी अटक झालेल्या प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे या दोघांना न्यायालयानं 10 दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवलं आहे। एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेत केंद्र सरकारनं आज 2 सहसचिव आणि 2 सहसंचालकांची नियुक्ती केली आहे। भारतीय सांख्यिकी सेवेच्या 1998 तुकडीच्या अधिकारी अनुजा बापट आणि भारतीय महसूल सेवेच्या 2004 तुकडीच्या अधिकारी रुचिता वीज या पुढील 5 वर्षांसाठी एनटीएच्या सहसचिव असतील, तर भारतीय महसूल सेवेच्या प्राप्तिकर विभागाचे अधिकारी आकाश जैन तसंच भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभागातील अधिकारी राजेंद्र भोजगडिया यांची सहसंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। शिक्षण मंत्रालयानं देशातील 14-18 वयोगटातील शाळेबाहेर असलेल्या मुलांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे। शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। उपलब्ध आकडेवारीनुसार देशात इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक 100 मुलांपैकी केवळ 62 मुलंच 12वीपर्यंत पोहोचतात, त्यामुळे सध्या 14-18 वयोगटातील 2 कोटींहून अधिक मुलं शाळेबाहेर आहेत। यावेळी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगद्वारे प्रस्तावित करण्यात आलेल्या एका नवीन उपक्रमाच्या अंमलबजावणी धोरणाचाही या बैठकीत आढावा घेण्यात आला। सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं येत्या 1 जुलैपासून 9वीच्या अभ्यासक्रमात 3 भाषा अनिवार्य केल्या आहेत। या 3 भाषांपैकी किमान 2 भाषा या मूळ भारतीय भाषा असणे आवश्यक आहे, तसंच 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी तिसऱ्या भाषेची कोणतीही बोर्ड परीक्षा घेतली जाणार नाही। सर्व मूल्यमापन पूर्णपणे शाळा आधारित आणि अंतर्गत स्वरूपाचं असेल असं मंडळानं सांगितलं आहे। केंद्र सरकारनं भारतीय हज यात्रेकरूंसाठी आज लघु हज पॅकेजची घोषणा केली। या नवीन व्यवस्थेअंतर्गत यात्रेकरूंना हजचे विधी पूर्ण करून सुमारे 20 दिवसांच्या आत परतणे शक्य होईल। हे लघु हज पॅकेज 17 मे ते 5 जून या कालावधीत राबवले जाईल। या विशेष उपक्रमाअंतर्गत सुमारे 10,000 यात्रेकरू यावर्षी हज यात्रेला जाणार आहेत। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। गडचिरोली जिल्हा नक्षलवादीमुक्त झाल्याची घोषणा आज पोलिसांनी केली। ऑपरेशन अंतिम प्रहार दरम्यान 8 नक्षल्यांना अटक करण्यात आली असून 5 नक्षल्यांनी आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं, मात्र विचारधारा संपली नाही असं म्हणू शकत नाही, त्यामुळे यापुढेही इतर राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी येऊ नये यासाठी पोलीस सातत्यानं लक्ष ठेवून राहतील असं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी स्पष्ट केलं। अहोरात्र कार्य करणाऱ्या रुग्णालयांप्रमाणे दिवस रात्र काम करण्याची गरज आहे असं प्रतिपादन सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलं आहे। मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते। न्यायव्यवस्थेच्या कामकाजात होणारा वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी तंत्रज्ञान हाच एकमेव प्रभावी उपाय असल्याचं ते म्हणाले। न्याय वितरणाला गती देण्यासाठी तांत्रिक प्रगतीचा वापर करून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अशी अधिक सखोल न्यायिक रचना करण्याचं आवाहन सरन्यायाधीशांनी यावेळी बोलताना केलं। नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं एका मोठ्या ड्रग रॅकेटचा पर्दाफाश करत 182 कोटी रुपये किमतीचे 227 किलो वजनाचे कॅप्टागॉन हे अंमली पदार्थ जप्त केल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

0: यांनी सांगितलं आहे. मध्य आशियातल्या दहशतवादी गटांकडून कॅप्टागॉन या अंमली पदार्थाची तस्करी केली जाते. या प्रकरणी दिल्लीतून एका सिरियाच्या नागरिकाला अटक झाली आहे. केरळमध्ये होऊ घातलेले मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांनी आज काँग्रेस महासचिव के सी वेणुगोपाल यांची त्यांच्या तिरुवनंतपुरम इथल्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये पाऊण तास चर्चा झाली. त्यानंतर दोघांनी वार्ताहरांशी संवाद साधला. वेगवेगळी मतं असणं हे राजकारणात नैसर्गिक आहे, मात्र पक्षाने एकदा निर्णय घेतला की त्या निर्णयामागे ठामपणे उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे, असं वेणुगोपाल यावेळी म्हणाले. तर दोघांमध्ये मतभेद असल्याचं वृत्त फेटाळून लावत मंत्रिमंडळ स्थापनेची चर्चा सुरळीतपणे सुरू असल्याचं सतीशन यांनी सांगितलं. मंत्र्यांची यादी उद्या दुपारपर्यंत राज्यपालांना दिली जाईल, असं ते म्हणाले. वेणुगोपाल यांची भेट घेण्याआधी सतीशन यांनी ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला यांचीही भेट घेतली. चेन्नीथला यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावं यासाठी सतीशन प्रयत्नरत असल्याचं सांगितलं जात आहे. केरळच्या मुख्यमंत्रीपदासाठी चेन्नीथला हेही आग्रही होते. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून भूतानला भारतापेक्षा खूपच कमी दरात पेट्रोल विकलं जात असल्याच्या दाव्याचं सरकारनं खंडन केलं आहे. समाज माध्यमावरचा हा दावा हा व्हिडिओ जुना असून नागरिकांची दिशाभूल करण्याच्या उद्देशानं तो संदर्भाशिवाय शेअर केला जात आहे, असं प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक युनिटनं म्हटलं आहे. थायलंडमधल्या बँकॉक इथं आज रेल्वे आणि सार्वजनिक बसची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून एकूण 25 जण गंभीर जखमी झाले आहेत. रेल्वे आणि बसची टक्कर होऊन आगीचा भडका उडाला. यामध्ये अनेक चारचाकी आणि दुचाकींना झळ पोहोचली आहे. इस्रायलनं गाझापट्टीवर केलेल्या हल्ल्यात हमासच्या लष्करी विभागाचा नेता मारला गेल्याचा दावा इस्रायलनं केला आहे. इज अल दीन अल हदाद असं त्याचं नाव असून 7 ऑक्टोबर 2023 इस्रायलवर हल्ला करण्यात त्याचा महत्वाचा वाटा होता, असं इस्रायलच्या लष्करानं म्हटलं आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्स सोबत सुरू आहे. या सामन्यात गुजरातनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा कोलकात्याच्या 8 षटकात 1 बाद 85 धावा झाल्या होत्या. अमेरिका आणि नायजेरियाच्या सशस्त्र दलांनी इस्लामिक स्टेट ग्रुपचा म्होरक्या अबू बिलाल अल मैनुकी याला काल एका संयुक्त मोहिमेत ठार केल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज भारताच्या भूमीत दाखल झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज या पावसानं हजेरी लावली. श्रीविजयपुरमसह अंदमान बेटांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. यावर्षी मान्सून 1 जूनपर्यंत तामिळनाडूत तर 10 जूनपर्यंत राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशांच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. 20 दिवसात हज यात्रा पूर्ण करण्यासाठीच्या लघु पॅकेजची केंद्र सरकारकडून घोषणा. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त. 8 नक्षलवाद्यांना अटक. 5 जणांचं आत्मसमर्पण. आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल. राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239° 8.1 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि FM वाहिनीच्या 100° 6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत. प्रसारणात तुमच्यासोबत आहे मी अनुजा कुलकर्णी. श्रोतेहो आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. काही क्षणातच

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात ऋषिकेश बोडस यांनी गायलेलं गीत.

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली पहिल्या

0: श्रोते हो, येत्या मंगळवारी ऐकायला विसरू नका अमृत कलश या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल संध्याकाळी 6:35 तेव्हा जरूर ऐका अमृत कलश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
1: कार्यक्रमामध्ये आता यानंतर ऐकूयात मंगला जोशी यांनी गायलेलं गीत.

0: मंगला जोशी यांनी गायलेले गीत आता आपण ऐकल्यात.
1: घरकाम, बागकाम, साफसफाई, खरेदी, आजारपण सगळं सांभाळणारी सक्षम गृहिणी. छोट्या छोट्या व्यवसायापासून केलेली सुरुवात असो की नोकरीतील मोठमोठ्या पदांवरील यशस्वी कारकीर्द, जबाबदारी तर प्रत्येक मैत्रीण चोखपणे पार पाडतेच. प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी हितगुज साधणारा आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रम वनिता मंडळ.
0: तिचं खरं अस्तित्व जाणून घेऊयात दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी 12 वाजता
1: महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून. जरूर ऐका वनिता मंडळ.

आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र, मध्यम लहरी 249.48 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

श्रोतेहो आपण ऐकताय भावधारा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमामध्ये आता यानंतर ऐकूयात विनोद डिग्रजकर यांनी गायलेलं गीत.

0: विनोद डिग्रसकर यांनी गायलेलं गीत आत्ता आपण ऐकलं.
1: नवनवीन कल्पना, धाडसी पावलं आणि देशाच्या प्रगतीचा पाया उद्योग जगत. उद्योगपतींच्या अनुभव कथा, नव्या तंत्रज्ञानाचे प्रवाह आणि आपल्या सभोवतालचं बदलतं औद्योगिक जग जाणून घ्या उद्योग जगत या कार्यक्रमात. दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 kHz FM वाहिनी 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
0: भावभद्रा कार्यक्रमामध्ये आता शेवटी ऐकूयात मनमोहन कुंभारे यांनी गायलेलं गीत.

श्रोतेहो, या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त होतो. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोतेहो, यानंतर 8:45 समाचार, संध्या 9 न्यूज एट नाईट ही दोन्ही बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय फिल्म पत्रिका चित्रभारती आणि त्यानंतर रात्री 10 संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम. हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: शुतल नमस्कार। आपण
1: अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही संक्षेपित केला। आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे। श्रोतेहो, यानंतर काही क्षणातच 11 वाजता हिंदीमधल्या बातम्या, 11:05 इंग्रजीमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील। आम्ही संक्षेपित करीत आहोत।